सुप्रभाती नमस्कार. एफएम बँड 101.1 मेगाहर्ट्सवर आकाशवाणीचं हे नांदेड केंद्र आहे. आज शनिवार, भारतीय सौर, 6 आषाढ, शके 1948, दिनांक 27 जून 2026. सकाळचे 5:57 होत आहेत. आमच्या आजच्या प्रसारण सभेला प्रारंभ करीत आहोत मंगल ध्वनीनं.

एफएम बँड 101.1 MHz आकाशवाणीचं हे नांदेड केंद्र आहे. सकाळचे 6 वाजत आहेत. आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणारे हिंदी समाचारपत्र आम्ही आता सहक्षेपित करीत आहोत.

0: FM बँड 101.1 मेगाहर्ट्झ आणि इंटरनेटच्या माध्यमातून न्यूज ऑन AIR या ॲपवरती आकाशवाणीचं हे नांदेड केंद्र आहे. सकाळचे 6:05 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम चिंतन. आज या कार्यक्रमातून ऐकूया भानुदास पोवळे यांच्याकडून छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयीचे विचार.
1: छत्रपती शिवाजी महाराज हे समस्त मराठी माणसाचे किंबहुना संपूर्ण भारतवर्षाचे प्रेरणास्थान होत. आज सुमारे 400 वर्षापूर्वी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये महाराजांनी आपली मातृभूमी स्वतंत्र कशी होईल असा ध्यास घेतला होता. केवळ ध्यासच घेतला नाही तर आपल्या या ध्यासाला त्यांनी जिद्दीची व पराक्रमाची जोड देऊन आपल्या ध्यासाचे रुपांतर हिंदवी स्वराज्य स्थापनेत केले. हे स्वराज्य जनतेला आपले कसे वाटेल यासाठी त्यांनी ध्येय धोरणे आखली आणि त्यांची योग्य अंमलबजावणी होण्यासाठी प्रशासनिक दंडक निर्माण केले. छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ मराठ्यांचे हिंदूचे राजे नव्हते, पण आपण तसे मानतो व त्यांना एका जातीपुरते सीमित करून त्यांच्यावर फार मोठा अन्याय करीत आहोत हे आपल्या ध्यानीही येत नाही. येथे आपली न्यूनता दिसून येते. महाराजांची भूमिका ही हिंदवी स्वराज्य स्थापन करण्याची होती. याचाच दुसरा अर्थ असा की एतदेशीयांचे राज्य स्थापन करणे असा होतो. तसेच हे राज्य त्यांनी स्वतःचे कधीच मानले नाही तर ते परमेश्वराचे मानले आहे. राज्य ही आपली खाजगी मिळकत नाही तर ती जनतेची अमानत आहे अशी महाराजांची भूमिका होती व त्यांच्या रयतेनेही हे राज्य आपलेच आहे ही भूमिका घेऊन महाराजांच्या ध्येयपूर्तीस त्यांच्यावर विश्वास टाकून सहकार्य केले. राज्य स्थापण्यासाठी महाराजांनी केलेले आवाहन हे रयतेला बिंधोक व विश्वासार्ह वाटले. महाराज हे प्रजाहितदक्ष राजे होते, स्वातंत्र्याचे पुरस्कर्ते होते. महाराजांच्या नैतिक विचारांची बैठक ही निर्दोष होती. महाराजांची न्यायावर अढळ निष्ठा होती. महाराजांनी आपल्या विरोधकांच्या धर्मग्रंथांचा व पूजास्थानाचा कधीही अनादर केला नाही. युद्धाच्या रणधुमाळीत सापडलेली कुराणाची प्रत अगदी आदराने सांभाळली व पुढे दुसऱ्या मुक्कामी मुसलमान बंधूच्या स्वाधीन केली. महाराजांनी सूडभावनेला कधीही थारा दिला नाही किंवा ती त्यांची प्रेरणा नव्हती. ही परधर्म सहिष्णुता हा महाराजांचा धर्म होता. तो इतरांकडे अभावानेच आढळतो. महाराजांनी आपल्या वैयक्तिक जीवनात सुखलोलुपता भोगलालसा या गोष्टी वर्ज्य मानल्या. महाराज आदर्श गृहस्थी जीवन जगले. त्यांच्या जीवनाला आध्यात्मिकतेची किनार होती. या आध्यात्मिकतेच्या छायेतच त्यांची

0: राज्य साधना चालू होती। म्हणूनच या राज्याचा जरी ते राजा असले तरीही स्वतःच्या ऐश्वर्यासाठी धीमतीसाठी उपभोग घेतला नाही, ते उपभोग शून्य स्वामी म्हणूनच इतिहासात अजरामर झाले। रामदासांनी तर महाराजांसाठी श्रीमंत योगी असा शब्द प्रयोग केला आहे। याशिवाय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महाड येथे 14 तळ्याच्या काठावर समतेसाठी आपले हजारो बांधवांसह लढा पुकारला, त्यावेळी तेथील मंडपात महाराजांची प्रतिमा दर्शनी भागात विराजमान होती। सत्याग्रही तळ्याकडे आगेकूच करीत असताना महाराजांच्या नावाचा जयघोष करीत होती। आजच्या संदर्भात या घटनेचा अन्वयार्थ एवढाच घ्यावा की समतेच्या लढ्यासाठीही महाराजांची प्रेरणा होती।
1: चिंतन या कार्यक्रमातून आताच आपण भानुदास पोवळे यांच्याकडून छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयीचे विचार ऐकले। चिंतन हा कार्यक्रम आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून प्रसारित करण्यात आला। श्रद्धेहो FM बँड 101.1 MHz आणि इंटरनेटच्या माध्यमातून न्यूज ऑन AIR या ॲपवरती आकाशवाणीचं हे नांदेड केंद्र आहे। सकाळचे 6:10 होत आहेत। प्रसारित करीत आहोत भक्ती संगीताचा कार्यक्रम।

भक्ती संगीताच्या कार्यक्रमातून सुरुवातीला ऐकूया. सुरेश वाडकर यांच्या स्वरातील राम रानडे यांची भक्तीगीत रचना, संगीत आहे विलासबुवा आडकर यांचं.

भक्ती संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून. कार्यक्रमातून यानंतर ऐकूया ज्ञानेश्वर मेश्राम यांच्या स्वरातील गौरी कुलकर्णी यांची भक्तिगीत रचना. संगीत आहे अशोक पत्की यांचं.

FM बँड 101.1 मेगाहर्ट्झ आणि इंटरनेटच्या माध्यमातून न्यूज ऑन AIR या ऍपवरती आकाशवाणीचं हे नजर केंद्र आहे आणि आपण ऐकत आहात भक्ती संगीताचा कार्यक्रम। कार्यक्रमातून यानंतर ऐकूया रवींद्र साठे यांच्या स्वरातील अच्युत पंडित यांची भक्तिगीत रचना। संगीत आहे दत्ता दिघे यांचं।

साधना सरगम यांच्या स्वरातील वृंदा भांबुरे यांची भक्तिगीत रचना आताच आपण ऐकली आणि संगीत होतं अभिजित राणे यांचं. भक्तिसंगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून. कार्यक्रमातून शेवटी ऐकूया पंडित राम मराठे, मीना जोशी आणि सहकाऱ्यांच्या स्वरातील ग. दि. माडगुळकर यांचं भक्तिगीत. संगीत आहे स्नेहल भाटकर यांचं.

0: जय जय बजरंग ततिवर श्री हनुमंता जय जय बजरंग ततिवर श्री हनुमंता।
1: पंडित राम मराठे मीना जोशी आणि सहकाऱ्यांच्या स्वरातील या भक्तिगीतानं भक्तिसंगीताचा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करीत आहोत। आपण हा कार्यक्रम ऐकला आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून। श्रोतेहो, एफएम बँड 101.1 मेगाहर्ट्झ आणि इंटरनेटच्या माध्यमातून न्यूज ऑन एआयआर या ऍपवरती आकाशवाणीचं हे नांदेड केंद्र आहे। सकाळचे 6:35 झाली आहेत। आता ओळख करून घेऊया आमच्या आजच्या प्रसारण सभेतील प्रसारित आणि सहक्षेपित होणाऱ्या ठळक कार्यक्रमांची।

या रूपरेषेत सकाळी 6:40 आपण ऐकू शकाल कृषी सल्ला हा कार्यक्रम. सकाळी 6:45 आरोग्यम धनसंपदा आणि सकाळी 6:50 परिसर हे दोन्ही कार्यक्रम आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही ते सहक्षेपित करू. सकाळी 6:55 दिनविशेष हा कार्यक्रम. सकाळी 7:00 आपण ऐकू शकाल देशभक्तीपर गीतरचना. आज यामध्ये मन्ना डे, मोहम्मद रफी आणि सहकाऱ्यांच्या स्वरात.

देशभक्तीपर गीत आपण ऐकू शकाल. सकाळी 7:10 आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून प्रादेशिक बातम्या प्रसारित होतील, आम्ही त्या सहक्षेपित करू. सकाळी 7:25 दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल, आम्ही तो सहक्षेपित करू. आज सकाळी 7:40 भावधारा हा भावगीतांचा कार्यक्रम आपण ऐकू शकाल. आज या कार्यक्रमातून अरुण दाते, सुरेश वाडकर, अनुराधा पौडवाल यांच्या स्वरातील मराठी भावगीत रचना आपण ऐकू शकाल. सकाळी 8:15 सुगम संगीताचा कार्यक्रम प्रसारित होईल. आज यामध्ये सुरेश वाडकर, आशा भोसले, सुमन कल्याणपूर, अरुण दाते यांच्या स्वरातील सुगम गीत रचना आपण ऐकू शकाल. आज सकाळी 8:40 राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहिमेअंतर्गत प्रशासनाची तयारी याविषयीचा चर्चात्मक कार्यक्रम. या कार्यक्रमात सहभाग आहे डॉ हनुमंत दिठे, डॉ संतोष नवले, डॉ बालाप्रसाद कुंटुरकर. आणि या चर्चात्मक कार्यक्रमांचं सूत्रसंचालन केलं आहे राहुल अत्राम यांनी. सकाळी 9 ते 10 या वेळेदरम्यान आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून विविध भारती सेवेचे कार्यक्रम प्रसारित होतील, आम्ही ते सहक्षेपित करू.

0: आजच्या प्रसारणात सकाळी 10 वाजता आपण ऐकू शकाल फोन फरमाईश हा कार्यक्रम। आज या कार्यक्रमातून श्रोत्यांशी संवाद साधला आहे दिनेश कवडे आणि जयश्री गायकवाड यांनी। सकाळी 11 वाजता आशा भगे लिखित भूमी या पुस्तकाचं क्रमशः अभिवाचन आम्ही प्रसारित करू। आज या कार्यक्रमाचा भाग 20वा आपण ऐकू शकाल। सकाळी 11:15 लोकसंगीताच्या कार्यक्रमातून शहीर हिरामण जाधव आणि सहकाऱ्यांनी सादर केलेली लोकगीते। आजच्या या कार्यक्रमातून लोककला प्रकार आहे जलसा। सकाळी 11:45 मिश्र संगीताचा कार्यक्रम प्रसारित होईल। आज यामध्ये मराठी गवळणगीत, हिंदी गझल, हिंदी भक्तिगीतरचना आपण ऐकू शकाल। दुपारी 12 वाजता वनिता मंडळांतर्गत महिला भगिनींसाठीचा कार्यक्रम आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील, आम्ही तो सहक्षेपित करू। सायंकाळी 7:30 वेळ असेल शेतकरी बांधवांसाठीच्या किसानवाणी या कार्यक्रमाची। आमची आजची प्रसारणसभा समाप्त होईल ठीक 11:10। आमच्या आजच्या प्रसारणसभेतील बातमीपत्रांच्या वेळा नियमितप्रमाणे असतील। श्रोते हो, ही होती ओळख आमच्या आजच्या प्रसारणसभेतील प्रसारित आणि सहक्षेपित होणाऱ्या ठळक कार्यक्रमांची। सकाळचे 6:40 होत आहेत, प्रसारित करीत आहोत कृषी सल्ला हा कार्यक्रम।
1: मंडळी नमस्कार। मंडळी कृषी सल्ला हा कार्यक्रम आवडीने ऐकणाऱ्या सर्व शेतकरी बंधू भगिनींचं मी बालाजी गवारे मनपूर्वक स्वागत करतो। मंडळी कृषी सल्ला या कार्यक्रमात आज आपण ऐकूया अवर्षणग्रस्त परिस्थितीत ऊस पिकाचं व्यवस्थापन याविषयीचा कृषी सल्ला। मंडळी वाढत असलेलं तापमान, बाष्पीभवनाचा तसंच उत्सर्जनाचा वाढणारा वेग, पीक वाढीची जोमदार अवस्था, पाण्याचं दुर्भिक्ष आणि पिकाला पडत असलेला ताण या सर्व बाबींमुळे ऊस पीक वाढीवर परिणाम होत आहे। बहुतांश भागातील तापमान 40° सेल्सिअस तापमान किंवा त्यापेक्षाही जास्त, हवेतील कोरडेपणा आणि वाऱ्याचा वेग जास्त असल्यानं जमिनीतील तसंच ऊस पानातील ओलाव्यात झपाट्यानं घट होत आहे। जमिनीतून बाष्पीभवनाचा वेग वाढला आहे। मार्च ते जून या कालावधीत वर्षभरातील 45-50% बाष्पीभवन होतं। दिवसाचा वाढलेला कालावधी आणि दिवस तसंच रात्रीच्या तापमानातील कमी असणारा फरक पिकाच्या वाढीवर परिणाम करतो। भूगर्भातील पाण्याची झपाट्यानं पातळी खालावत आहे। हवामान बदलाच्या परिस्थितीमुळे ऊस पिकाच्या वाढीवर अनिष्ट परिणाम होत आहे। पिकाच्या मुळांची पाणी आणि अन्नद्रव्य शोषण्याच्या कार्यक्षमतेत घट होते। ऊसाची पानं सुकून वाळत आहेत। प्रकाश संश्लेषणाची प्रक्रिया

0: प्रक्रिया मंदावते आहे. अन्नरसांचे पिकांच्या विविध भागांना होणारे वहन कमी होते. पानांतील हरितद्रव्यांचं प्रमाण घटतं. ऊसातील तंतुमय पदार्थांचं प्रमाण वाढून ऊसातील दशींचं प्रमाण वाढतं. सुरू हंगामात लागण केलेल्या तसंच खोडवा पिकात फुटव्यांचं प्रमाण कमी होऊन गाळ पलायक ऊसाच्या संख्येत घट झाल्यानं ऊस उत्पादन घटतं. पूर्व हंगामी आडसाली ऊसाची वाढ खुंटली आहे. कांड्यांची लांबी आणि जाडी कमी होते आहे. मंडळी, ऊस उत्पादनात घट होऊ नये यासाठीच्या काही उपाययोजना देखील करता येतात. यामध्ये उपलब्ध पाण्याचा कार्यक्षम वापर करण्यासाठी लांब सरी एक आड एक सरी किंवा जोड ओळ पट्टा पद्धतीचा वापर करावा. प्रवाही सिंचनाचे मुख्य पाट आणि दांड स्वच्छ ठेवावे. मे महिन्यातील उपलब्ध पाणी विचारात घेऊनच ऊसाचं क्षेत्र ठरवावं. लांब सरी पद्धतीमध्ये दोन पाण्याच्या पाळीतील अंतर कमी ठेवावं. जास्त खोलीच्या भारी मध्यम आणि हलक्या जमिनीत प्रत्येक सरीमधून उपलब्ध पाण्याचा प्रवाह अनुक्रमे 1 ते 1.5, 2 ते 2.5 आणि 2.5 ते 3 लिटर प्रतिसेकंद प्रवाह विभागून द्यावा. शक्य तिथं पाणी नेहमीच्या पाटानं पाणी देण्याच्या पद्धतीऐवजी ठिबक आणि तुषार सिंचन पद्धतीचा अवलंब करावा. रासायनिक खतं ठिबक सिंचनाद्वारेच द्यावीत. पिकाची खालची वाळलेली पानं काढून ती आच्छादन म्हणून सरीत पसरवावीत. पाचट आच्छादनानं 2 पाळ्याच्या पाण्याच्या पाळीतील अंतर वाढविता येतं आणि पाण्याच्या 4 ते 6 पाळ्यांमध्ये बचत होते. शेताच्या बाहेरच्या बाजूस साधारणपणे 1 मीटर पट्ट्याचे पाचट काढू नये. पीक नेहमी तणविरहित ठेवावं, म्हणजे उपलब्ध असलेल्या पाण्यात तण वाटेकरी होणार नाही आणि दिलेल्या पाण्याचा पुरेपूर उपयोग होईल. सेंद्रिय आणि जैविक खतांचा वापर करावा. तसंच पाण्याची उपलब्धता पाहूनच रासायनिक खतांचा वापर करावा. पिकाला पोटॅश खताची 25% मात्रा अधिक द्यावी. तसंच दर 21 दिवसांनी 2% म्युरोटा पोटॅश अधिक 2% युरिया यांचं मिश्रण करून फवारणी करावी. रासायनिक खतांचा वापर जमिनीतून करण्याऐवजी मल्टीन्युट्रियंट अर्थात मॅक्रो आणि मायक्रो द्रवरूपात खतांच्या 1% या प्रमाणात 1 महिन्याच्या अंतरानं 3 फवारण्या कराव्यात. ताण सहन करण्याची क्षमता वाढवण्यासाठी कायटोसान सिलिकॉनयुक्त घटकांचा वापर करावा. पट्टा किंवा जास्त अंतरावरील सरी लागण पद्धतीत मधल्या पट्ट्यात हलकी अंतरमशागत अर्थात कुळवणी करावी. सध्याच्या परिस्थितीत काणी आणि गवत वाढ या रोगांचा तसंच खोडकीड कांडीकीड वाळवी इत्यादी किडींचा प्रादुर्भाव वाढतो. काणी आणि गवती वाढ रोगग्रस्त बेटे मुळासहित काढून नष्ट करावीत.
1: कृषी सल्ला हा कार्यक्रम आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. सकाळचे 6:45 होत आहेत.
2: आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज आपण अंमली पदार्थ सेवनाचे दुष्परिणाम याविषयी मानसोपचार तज्ज्ञ डॉ कृष्णा पेवेकर यांच्याशी गायत्री भरणकर यांनी केलेली बातचीत ऐकूया.
3: श्रोत्यांनो नमस्कार. आजच्या भागामध्ये या अंमली पदार्थांचा माणसाच्या एकूण कार्यशक्तीवर तसंच मानसिकतेवर सुद्धा काय परिणाम होतो हे डॉक्टरांकडून जाणून घेऊया. सर काय सांगाल याबद्दल?
4: याच्यामध्ये एखाद्या व्यक्तीचं जे लक्ष आहे चित्त ते बाधित होतं. म्हणजे आपण बघतो तरुण मंडळी जास्त प्रमाणात याच्यात ओढले जातात. अटेन्शन आणि कॉन्सन्ट्रेशन या समस्या येतात आणि हळूहळू मग त्याच्या जे काही अकॅडेमिक्स आहे त्याचा अभ्यासक्रम आहे त्याच्यावर त्याचं कुठेतरी रिफ्लेक्शन होतं आणि मग त्याचा परफॉर्मन्स हा एक प्रकारे घसरत जातो. दुसरं म्हणजे हे व्यसन केल्यामुळे बरेच वेळेला निष्क्रियता येते. अशा रीतीने कर्तव्य जे आपले आहे की त्या कर्तव्यामध्ये कसूर ही दिसून येते.
3: म्हणजे ज्या गोष्टीला प्रायोरिटी दिली पाहिजे ते मागे पडतं. कुठे
4: पडतात? एखादा समजा नोकरीवर जाणारा असेल तर तो बऱ्याच वेळेला या नशेच्या अधीन असल्यामुळे त्याचे सुद्धा अॅबसेंटिझम हे खूप कॉमन कारण आहे. हे होता होता कुटुंबावरती सुद्धा त्याचे विपरीत परिणाम होतात. बरेचसे जे व्यसनी अंमली पदार्थ आहेत त्याच्यामुळे एक प्रकारचं संशयी वातावरण मनामध्ये येतात, संशयाचे विचार येतात आणि मग त्या अनुषंगाने भांडणं सुरुवातीला, मग मारहाण.

0: आणि अगदी जीवावर उठणं वगैरे अशा कृती त्याच्यातून घडू शकतात. तर एकंदरीत म्हणजे जे वैयक्तिक म्हणून जबाबदाऱ्या असतात त्याच्यामध्ये ती व्यक्ती पाठी पडते, आणि त्याचबरोबर चार चौघात जाऊन जे सामाजिक जबाबदाऱ्या आहेत त्या जबाबदाऱ्यांमध्ये सगळं मागे पडतो माणूस. बऱ्याच वेळेला कसं असतं, ही जे अंमली पदार्थाचे व्यसनं जडतात त्यावेळेला इतरही मानसिक समस्या त्यांना उद्भवतात, डिप्रेशन, स्किझोफ्रेनिया सारख्या किंवा सायकोसिस आम्ही म्हणतो, अँग्झायटी, अशा गोष्टी त्यांच्यामध्ये दिसून येतात, आणि एकंदरीत तो त्या जे वावटळ निर्माण होतं त्याच्यामध्ये खेचला जातो.
1: बरं, हे सगळे झाले दुष्परिणाम, पण एखाद्या व्यक्तीला जर लक्षात आलं की आपण याच्यापासून दूर राहायला पाहिजे तर अशावेळी त्या व्यक्तीनं काय प्रयत्न करावेत?
0: आता याच्यामध्ये पहिला टप्पा आहे म्हणजे मान्य करणं, मी या गोष्टीमध्ये अडकलोय. एकदा का तिची व्यसनाचे विड्रॉल सिम्पटम्स कमी झाले की मग त्याच्यावर ग्रुप थेरपी किंवा काउन्सिलिंग असतात किंवा सायकोथेरपी आम्ही म्हणतो ती करावी लागते. ती केल्यानंतर त्या व्यक्तीला स्वतःचे स्ट्रॉंग पॉइंट्स कळतात, वीक पॉइंट कळू शकतात. वीक पॉइंट्स असतील तर त्याच्यावर मात करता येते, किंवा स्ट्रॉंग पॉइंट्स असतील तर ते अधिक कसे बळकट करता येतील याकडे लक्ष देऊन मग तो प्रवास सुखकर होऊ शकतो. पण याच्यामध्ये त्याचे जे मित्र आहेत किंवा आप्तेष्ट आहेत, कुटुंबातील सदस्य आहे, यांनी थोडं त्याला मदत करणं गरजेचं आहे, समजून घ्यायला पाहिजे की हा एक आजार आहे आणि तो आजारी आहे. तर त्याला त्या त्या टप्प्याप्रमाणे काळजी जर घेतली आणि त्याला प्रोत्साहित केलं तर तो या व्यसनांपासून किंवा या अंमली पदार्थांपासून दूर राहू शकतो.
1: तर श्रोते हो, अंमली पदार्थांमुळे होणारं नुकसान, जी हानी होते त्या संदर्भात, त्यावर काय उपचार करता येतील याही संदर्भात आपण मानसोपचार तज्ज्ञ डॉ कृष्णा पेबेकर यांच्याकडून अतिशय सविस्तर अशी माहिती घेतली, त्याबद्दल त्यांचे आपण आभार मानूया. डॉक्टर, आपण इथे आलात आणि अंमली पदार्थ विरोधी दिनानिमित्ताने अतिशय महत्वाची माहिती आमच्या सर्व श्रोत्यांना दिली, त्याबद्दल आकाशवाणीतर्फे मी आपले आभार मानते. धन्यवाद.
0: धन्यवाद.
2: अंमली पदार्थ सेवनाचे दुष्परिणाम याविषयी मानसोपचार तज्ज्ञ डॉ कृष्णा पेवेकर यांच्याशी गायत्री भरणकर यांनी केलेली बातचीत ऐकलीत. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विवेक वानखडे. ही आकाशवाणी रत्नागिरी केंद्राची निर्मिती होती.

0: श्रोते हो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू. निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि अपसुकपणे त्यांच्या सोबतचं नातं दृढ होत जात. आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते दुपारी 12.
1: तेव्हा अवश्य ऐका सहज संवाद.
0: सहज संवाद.
2: सहज संवाद.

0: श्रोते हो, आज आपण पावसाचं घटतं प्रमाण याविषयी डॉक्टर राहुल भागवत यांनी सांगितलेली माहिती ऐकूया.
1: नमस्कार श्रोते हो, आज आपण वन्यजीवांचे आपल्या निसर्गात काय महत्व आहे ते जाणूया. जेव्हा आपण वन्यजीवांचं रक्षण करतो तेव्हा आपण पृथ्वीवरील जीवनाचं रक्षण करतो. पक्षी, प्राणी, कीटक, सरीसृप, मासे, कासव, साप, झाडं आणि सूक्ष्मजीव हे सर्व मिळून पृथ्वीवरील जीवनचक्र चालवतात. आज मानव स्वतःला पृथ्वीवरील सर्वात बुद्धिमान जीव समजतो, परंतु सत्य हे आहे की मानव निसर्गावर अवलंबून आहे, निसर्ग मानवावर अवलंबून नाही. जर वन्यजीव आणि नैसर्गिक परिसंस्था नष्ट झाल्या तर मानवाचे अस्तित्वही धोक्यात येईल. निसर्गातील प्रत्येक जीव अन्न साखळीचा भाग आहे. शाकाहारी प्राणी वनस्पती खातात, मांसाहारी प्राणी शाकाहारी प्राण्यांची संख्या नियंत्रित ठेवतात, तर कीटक, पक्षी आणि सूक्ष्मजीव परिसंस्थेतील विविध प्रक्रिया चालू ठेवतात. जर एखादी प्रजाती नष्ट झाली तर संपूर्ण

0: अन्न साखळी विस्कळीत होऊ शकते. अनेक पक्षी फळे खातात आणि त्यांच्या विष्ठेद्वारे बिया दूरवर पोहोचवतात, त्यामुळे नवीन जंगले निर्माण होतात. हॉर्नबिल, बुलबुल, बारबेट, कबुतर यांच्यासारखे पक्षी जंगल पुनर्निर्मितीमध्ये महत्वाची भूमिका बजावतात. अनेक पक्षी दररोज शेकडो कीटके खातात. बीटर, ड्रॉंगो, सॉलो, वॉबलर यांच्यासारखे पक्षी शेतकऱ्यांचे मित्र आहेत. गिधाड, गरुड, घार यासारखे पक्षी स्वच्छता दूत आहेत. काही वर्षापूर्वी भारतात लाखो गिधाडे होती, परंतु दुधाळ जनावरांना दिल्या जाणाऱ्या डायक्लोफिनाइक या औषधामुळे गिधाडांची संख्या 95% घटली. वन्यप्राण्यांचे पण महत्व आहे. वाघ, बिबट्या, रानकुत्री आणि इतर शिकारी प्राणी जंगलाचा समतोल राखतात. जर जंगलात वाघ नसतील तर हरणांची संख्या वाढेल, गवत आणि झाडांची पुनर्निर्मिती कमी होईल, जंगलाचे नुकसान होईल. म्हणूनच शिकारी प्राणी हे जंगलाचे रक्षक आहेत. कीटकांचे पण खूप महत्व आहे. मधमाशा आणि परागीभवन ही निसर्गातील सर्वात महत्वाची बाब आहे. जगातील सुमारे 75% फुलझाडं आणि 35% जास्त अन्न पिकं परागीभवनासाठी मधमाशांवर अवलंबून आहेत. मधमाशा नसतील तर काय होईल? तर अन्न उत्पादन कमी होईल, जैवविविधतेचा ऱ्हास होईल. आता आपण सरीसुपांबद्दल पण थोडं जाणून घेऊया. साप, पाल, सरडे, घोरपड आणि इतर सरीसूप कीटक नियंत्रणात मदत करतात. ते अन्न साखळीतील महत्वाचा दुवा आहेत. सापांचं महत्व म्हणजे भारतात सापांविषयी अनेक गैरसमज आहेत. प्रत्यक्षात बहुतेक साप विषारी नसतात. साप हे शेतकऱ्यांचे खरे मित्र आहेत, कारण ते उंदीर नियंत्रण करतात. एक उंदरांची जोडी वर्षभरात शेकडो पिल्ले निर्माण करू शकते. एका सापामुळे वर्षभरात जवळपास 1000 उंदरांचे नियंत्रण होते. आज जगातील जवळपास 50% शेतीचं नुकसान उंदरांमुळे होऊ शकतं जर त्यांचे नैसर्गिक शत्रू साप कमी झाले तर. आपण वापरलेली रासायनिक खते आणि कीटकनाशके यामुळे उंदीर मरतात, साप मरतात, गांडुळे मरतात, शेती उपयुक्त सूक्ष्मजीव नष्ट होतात, परिणामी मातीची सुपीकता कमी होते. म्हणून सेंद्रिय शेती करा, गांडूळ खत वापरा, जैविक खतांचा वापर करा, ही काळाची गरज आहे. कासव ही जल परिसंस्थेतील स्वच्छता कर्मचारी आहे. ती मृत जैविक पदार्थ खातात, जलाशय स्वच्छ ठेवतात आणि परिसंस्थेचा समतोल राखतात. मासे जलसंसाधनांचे आरोग्य टिकवतात, पाण्याच्या गुणवत्तेचे निर्देशक मानले जातात. आता सर्वात महत्वाचा शत्रू म्हणजे प्लास्टिक बद्दल बोलूया. प्लास्टिक हे पाऊस कमी होण्याचे थेट कारण नसले तरी त्याचा पर्यावरणावर गंभीर परिणाम होतो. पक्षी वाचले तर जंगल वाचतील, मधमाशा वाचल्या तर अन्न वाचेल, साप वाचले तर शेती वाचेल, कासव आणि मासे वाचले तर पाणी वाचेल, आणि वन्यजीव वाचले तरच निसर्ग वाचेल. म्हणून वन्यजीव वाचवा, निसर्ग वाचवा आणि भविष्य सुरक्षित करा.
1: पावसाचं घटतं प्रमाण याविषयी डॉक्टर राहुल भागवत यांनी सांगितलेली माहिती ऐकलीत. निवेदन केलं होतं विद्या तावडे यांनी. सादर करते होते विवेक वानखडे. ही आकाशवाणी रत्नागिरी केंद्राची निर्मिती होती.

0: थोड्याच वेळात संस्कृत
1: FM बँड 101.1 मेगाहर्ट्झ आणि इंटरनेटच्या माध्यमातून न्यूज ऑन AIR या ऍपवरती आकाशवाणीचं हे नांदेड केंद्र आहे. सकाळचे 6:55 झाली आहेत. आता ऐकूया दिनविशेष. आज दिनांक 27 जून. सुविचार. सल्लामसलत देणारे अनेक असतात पण मदत देणारे थोडेच. दिनांक 27 जून. दिनविशेष. सेनापती धनाजीराव जाधव यांचा स्मृतिदिन इसवी सन 1708. महाराजा रणजित सिंह यांचा स्मृतिदिन इसवी सन 1839. काळकर्ते शिवराम महादेव परांजपे यांचा जन्मदिन इसवी सन 1864. व्यक्तिविशेष. राष्ट्रीय बाण्याचे उपरोधी शैलीचे लेखक झुंझार पत्रकार फरडे वक्ते असणाऱ्या शिवराम महादेव परांजपे यांचा आज जन्मदिन. दिनांक 27 जून 1864 रोजी महाड येथे त्यांचा जन्म झाला. जनमानसात प्रखर देशभक्तीचे धगधगते ज्वाला पेटविण्यासाठी परांजपेंनी काळ आणि स्वराज्य

ही वृत्तपत्रे काढली. काळातील प्रक्षोभक लेखनामुळे आजही त्यांना काळकर्ते म्हणून संबोधले जाते. या लेखनामुळे त्यांना इ.स. 1908 मध्ये राजद्रोहाच्या खटल्यास सामोरे जावे लागले. 19 महिन्यांचा कारावासही भोगावा लागला. मूळचे जहाल विचारसरणीचे टिळकांचे अनुयायी असणारे परांजपे टिळकांच्या मृत्यूनंतर गांधीवादाकडे वळले, पण तेथे रमले नाहीत. त्यानंतर सारे आयुष्य त्यांनी वाङ्मय निर्मितीत घालविले. संगीत कादंबरी मान जिराव, पहिला पांडव ही नाटके, गोविंदाची गोष्ट, विंध्याचल या कादंबऱ्या, तर रामायणातील काही विचार, मराठ्यांच्या लढायांचा इतिहास ही त्यांची ग्रंथसंपदा, साहित्य संग्रह, स्वराज्यातील निवडक निबंध, काळातील निवडक निबंध हे त्यांचे अन्य ग्रंथ, देशाभिमानी पल्लेदार वाक्याने सजविलेले निबंध असणारे परांजपे 1929 बेळगावच्या महाराष्ट्र साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते. दिनांक 27 सप्टेंबर 1929 रोजी काळाच्या पडद्याआड गेलेले हे काळकर्ते परांजपे, आज त्यांचा जन्मदिन. दिनविशेष हा कार्यक्रम आताच आपण ऐकला आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून.

0: मुळव्यात मुतखडा स्त्रियांचे आजार आणि मणक्यांचे विकार यावर इंजेक्शन आणि ऑपरेशन शिवाय वेदनारहित होमिओपॅथिक पद्धतीने उपचार.
1: संपर्क डॉक्टर अशोक भिसे पाटील MD होमिओपॅथी आणि डॉक्टर चंद्रराणी भिसे पाटील यांचे अनुराधा होमिओपॅथिक हॉस्पिटल गुरुवार बाजार रोड पाण्याच्या टाकी जवळ सिडको नांदेड.
0: मोबाईल 94-23-13-87-89.
2: नांदेड जिल्ह्यातील जास्तीत जास्त अधिकारी घडवणारी अकॅडमी राठोड MPSC अकॅडमी 10वी आणि 12वी पास विद्यार्थ्यांसाठी MPSC UPSC ची तयारी करून 21व्या वर्षी अधिकारी बनण्याचे स्वप्न पूर्ण करणारी अकॅडमी. एकदाच फीस भरा आणि नोकरी लागेपर्यंत मोफत शिका. आजच आपला प्रवेश निश्चित करा. राठोड MPSC अकॅडमी ITI जवळ विसावा नगर नांदेड. संपर्क प्राध्यापक अविनाश राठोड सर. मोबाईल 97-30-67-30-67.
0: मुळव्यात भगंदर फिशरवर डॉक्टर वसंत पांचाळ रातोळीकर यांचे मराठवाड्यातील सर्वोत्तम अत्याधुनिक लेझरद्वारे खात्रीलायक उपचार. शस्त्रक्रियेनंतर 6 तासात डिस्चार्ज.
3: पोटविकार, हर्निया, अपेंडिक्स, मुतखडा, शरीरावरील गाठी, स्तनाचे आजार इत्यादी रोगाचे निदान आणि ऑपरेशन. संपर्क पांचाळ हॉस्पिटल SP ऑफिस समोर वजीराबाद नांदेड.
4: स्टेनलेस स्टील रिलिंगचे पाईप आणि कौलारू शीट
5: होलसेल दरात मिळण्याचे ठिकाण तेहरा इंडस्ट्रीज MIDC नांदेड. मोबाईल नंबर 90-75-55-56-11.
6: गुडघे दुखी, गुडघ्यामध्ये पाणी होणे, मणका विकार, सायटिका, लिगामेंट टियर, फ्रोझन शोल्डर, आमवात, संधिवात, हातापायांना मुंग्या येणे, पॅरालिसिस, AVN, गाउट, चिकनगुनिया यांसारखे आजार, तसेच सर्व प्रकारच्या सांधेदुखीपासून कायमची मुक्ती मिळवण्यासाठी डॉक्टर परीक्षित भेगडे यांच्या सिद्धिविनायक क्लिनिकची कार्टिलेज रिजनरेशन उपचार पद्धती निवडा. सांधेदुखी मुक्त बनण्यासाठी आजच फोन करा 95-95-24-25-59. डॉक्टर परीक्षित भेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड. संपर्क 95-95-24-25-59.
7: तुकामाई हॉस्पिटल फ्रॅक्चर, ऍक्सिडेंट, मणक्याचे आजार, बाळांतपण, सीझर आणि गर्भपिशवीची दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया.
8: पोटाचे आजार, आतड्याचे आजार, हर्निया, अपेंडिक्स, डोक्यास मार लागल्यास मेंदूवरील सर्व प्रकारच्या अवघड शस्त्रक्रिया आणि उपचार.
7: अतिदक्षता विभाग 24 तास सेवा उपलब्ध. एक्स-रे, CT स्कॅन, सोनोग्राफी आणि सर्व प्रकारच्या सुविधा एकाच छताखाली.
8: तुकामाई हॉस्पिटल, अण्णाभाऊ साठे चौक, हिंगोली रोड, नांदेड. मोबाईल नंबर 825-800-72.
9: श्रद्धेहो, FM 101.1 MHz आकाशवाणीचे हे नांदेड केंद्र आहे. सकाळचे 7 वाजले आहेत. प्रसारित करीत आहोत देशभक्तीपर गीतरचना. आता ऐकूया मन्नाडे मोहम्मद रफी आणि सहकाऱ्यांच्या स्वरातील कैफी आझमी यांची रचना. संगीत आहे मदन मोहन यांचं.

0: आताच आपण मन्ना डे मोहम्मद रफी आणि सहकाऱ्यांच्या स्वरातील कैफी आझमी यांची देशभक्तीपर गीतरचना ऐकली. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.
1: कमी वेळात जास्त नफा,
2: बस एका क्लिकवर कमाल हसला.
3: अनोळखी लिंक्स वर क्लिक करू नका. आरबीआय सांगते,
4: जाणकार बना, सतर्क रहा.

0: रसिक श्रोते हो, ऐकायला विसरू नका श्रोत्यांच्या भावना जाणून घेऊन त्यांची मनपसंद गीत प्रसारित करणारा कार्यक्रम फोन फरमाइश। या कार्यक्रमामध्ये ऐकू शकता आपल्या मित्रांसमवेत आपल्याला आवडणारी गाणी। मग या कार्यक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी फोन करा दर बुधवारी दुपारी 12:30 ते 1:30 या वेळेत।
1: यासाठी आमचा दूरध्वनी क्रमांक 9404-7012-52 या क्रमांकावर फोन करा आणि आपल्या आवडत्या कार्यक्रमात सहभागी व्हा। कार्यक्रम फोन फरमाइश।
2: श्रोते हो, फोन फरमाइश आता आपण ऐकू शकाल दर शनिवारी।

FM 101.1 MHz आणि इंटरनेटच्या माध्यमातून न्यूज ऑन AIR या ऍपवरती आकाशवाणीचं हे नांदेड केंद्र आहे. सकाळचे 7:08 होत आहेत. सकाळी 7:10 आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या प्रादेशिक बातम्या आणि सकाळी 7:25 आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होणारा प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास आम्ही आता अनुक्रमे सहक्षेपित करीत आहोत.

0: ए नेहा, अगं कसला एवढा विचार करतीयेस? अगं मी साड्यांचा व्यवसाय सुरू केलाय ग, पण तो लोकांपर्यंत पोहोचेल कसा? कसं कळेल मी व्यवसाय सुरू केलाय ते?
1: अगं त्यात काय एवढं, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्रावर जाहिरात दे आणि पोहोचव तुझा व्यवसाय. नुसता शहरातच नाही तर गावागावात सुद्धा.
0: अरे वा,
1: जाहिरात द्या, व्यवसाय वाढवा.
0: संपर्क आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर.
1: आजच कॉल करा
0: 9637359485498.

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी ओंकार माहूरकर आपलं स्वागत करतो. सुरुवातीला ठळक बातम्या. अंमली पदार्थ सेवनाविरुद्ध एकत्रित लढा देण्याचं केंद्रीय गृहमंत्र्यांकडून आवाहन. राजपत्रित पदांसाठी वर्षातून दोन किंवा अधिक परीक्षा घेण्याचा एमपीएससीचा निर्णय. छत्रपती शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त काल विविध कार्यक्रमातून अभिवादन. मोहर्रमनिमित्त ठिकठिकाणच्या मिरवणुकांमध्ये नागरिकांचा श्रद्धापूर्वक सहभाग आणि पहिल्या टी ट्वेंटी क्रिकेट सामन्यात आयर्लंडचा भारतावर 34 धावांनी विजय. आता सविस्तर बातम्या. अंमली पदार्थांचं सेवन आणि त्यातून उद्भवणाऱ्या समस्यांविरुद्ध एकत्रित लढा देण्याचं आवाहन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केलं आहे. ते काल नवी दिल्लीत नार्को कोऑर्डिनेशन सेंटरच्या 10व्या बैठकीला संबोधित करत होते. अंमली पदार्थांचा विळखा हा राष्ट्रीय सुरक्षा, सामाजिक स्थैर्य, आर्थिक हितसंबंध आणि तरुण पिढी तसंच देशाच्या भविष्यासाठी धोकादायक असल्याचंही त्यांनी नमूद केलं.

0: युवक आणि महिलांनी या अभियानात सहभागी होण्याचं आवाहनही शहा यांनी केलं. भारताला येत्या 2029 पर्यंत नशामुक्त करण्याचा लढा पुढील 3 वर्षात निर्णायक टप्प्यावर पोहोचेल असंही ते म्हणाले.
1: आज हमारा देश नार्कोटिक्स के खिलाफ लड़ाई के ऐसे नाजुक मोड़ पर खड़ा है. आने वाले 3 साल तय करने वाले हैं कि नशा हम पर विजय प्राप्त करेगा या हम नशे पर विजय. और मेरा आप सबसे विनम्र आग्रह कि देश के आने वाले 100 वर्ष के भविष्य के लिए ये लड़ाई हमने जीतनी चाहिए, दृढ़ता के साथ जीतनी चाहिए और हमारे संयुक्त प्रयास से जीतनी चाहिए.
0: आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थ आणि अवैध तस्करी विरोधी दिन काल पाळण्यात आला. या अनुषंगानं युवा कल्याण आणि क्रीडा मंत्रालयानं नशामुक्त युवा या संकल्पनेवर आधारित राष्ट्रीय नशामुक्ती प्रश्नमंजुषा कालपासून माय भारत संकेतस्थळावर सुरु केली आहे. हे डिजिटल संकेतस्थळ युवकांसाठी 15 जुलैपर्यंत खुलं राहणार आहे. याच अनुषंगानं नशामुक्त भारत अभियान सर्वत्र राबवण्यात आलं. नशाबंदी मंडळाचे मराठवाडा विभाग संघटक भाऊ पठाळे यांनी युवकांना आणि पालकांना विशेष आवाहन केलं. ते म्हणाले
2: की अंमली पदार्थ ज्यामध्ये दारू, गांजा किंवा काही पदार्थ असे येतात की ते आपल्याला लवकर समजत नाही. विशेषतः युवकांना आणि लहान मुलांना माझं आव्हान असेल या निमित्ताने की काही चॉकलेट्स जे आहेत ते खूप आकर्षक आहेत आणि खायला त्यामुळं गोडी पण वाटते, परंतु त्यात नशिले पदार्थ असतात आणि त्यामुळं आपल्याला अंमली पदार्थाची सवय लागू शकते. म्हणून पालकांना पण नम्र विनंती आहे की आपला पाल्य हा शाळेत जाताना, महाविद्यालयामध्ये जाताना त्याचं नॉर्मल वागणं आहे की नाही हे तपासून घ्यावं.
0: आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त काल धुळे इथं 23 गुन्ह्यात जप्त केलेले 2 कोटी रुपयांचे अंमली पदार्थ नष्ट करण्यात आले. 901 किलो गांजा, 173 किलो अफूची बोंड यासह एमडी ड्रग्ज, कोडीन सिरप आदींचा यात समावेश होता. कृत्रिम बुद्धिमत्ता, अणू, अंतराळ आणि क्वांटम तंत्रज्ञान ही भविष्यातल्या विकासाची आणि जागतिक स्पर्धेची दिशा ठरवणारी महत्वाची क्षेत्र असल्याचं विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री डॉ जितेंद्र सिंह यांनी म्हटलं आहे. ते काल नवी दिल्ली इथं पत्रकार परिषदेत बोलत होते. राष्ट्रीय क्वांटम अभियानाच्या पहिल्या 3 वर्षातच आपल्या निम्म्याहून अधिक उद्दिष्टांची पूर्तता झाल्याचं त्यांनी सांगितलं. अयोध्येच्या श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाला मिळालेल्या देणग्यांचा अपहार प्रकरणी एफआयआर दाखल झाल्यानंतर राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय आणि विश्वस्त अनिल मिश्रा यांनी आपापल्या पदांचा राजीनामा दिला. उत्तर प्रदेश सरकारच्या प्रसिद्धी विभाग संचालकांनी ही माहिती दिली. दरम्यान या प्रकरणी विशेष तपास पथकानं दाखल केलेल्या एफआयआरमधल्या 8 आरोपींना अटक करण्यात आली आहे. ट्रस्टचे सदस्य कृष्णमोहन यांच्या लेखी तक्रारीवरून श्रीराम जन्मभूमी पोलीस ठाण्यात अपहाराचा गुन्हा नोंदवला होता. राज्य लोकसेवा आयोगातर्फे घेतल्या जाणारी राजपत्रित पदांसाठीची नागरी सेवा संयुक्त पूर्वपरीक्षा गट ब अराजपत्रित पदांसाठीची तसंच गट क सेवा पूर्वपरीक्षा वर्षातून 2 किंवा त्यापेक्षा जास्त वेळा घेण्यात येणार आहेत. या परीक्षा संगणक प्रणालीवर आधारित असतील. आयोगाचे अध्यक्ष विवेक भीमनवार यांनी ही माहिती दिली. 2 किंवा जास्त पूर्वपरीक्षांमध्ये पात्र ठरणाऱ्या उमेदवारांना मुख्य परीक्षा देता येईल. मुख्य परीक्षा वर्षातून एकदाच होईल. मुख्य अंतिम परीक्षा मात्र जुन्या पद्धतीनं म्हणजे ऑफलाईन होणार आहे. हा निर्णय 2027 पूर्वपरीक्षांपासून लागू होईल असं त्यांनी सांगितलं. तसंच लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत अनेक विद्यार्थी उत्तीर्ण होतात, सर्वांनाच सरकारी नोकरी मिळत नाही. अशा विद्यार्थ्यांना आता त्यांच्या क्षमतांनुसार खासगी औद्योगिक कंपन्यांमध्ये नोकरी उपलब्ध होणार आहे. त्यासाठी उद्योग विभागाशी संपर्क करण्यात आला असल्याची माहितीही भीमनवार यांनी दिली.
3: हे बातमीपत्र आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. आमची सर्व बातमीपत्र आपण newsonair.gov.in या वेबसाईट आणि ऍपवर, ट्विटर आणि फेसबुक पेजवर, तसंच AIR छत्रपती संभाजीनगर या युट्यूब चॅनेलवर कधीही आणि कुठेही आपल्या सुविधेनुसार ऐकू शकता.
0: छत्रपती शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त काल सर्वत्र त्यांना आदरांजली वाहण्यात आली. तसंच त्यानिमित्त साजऱ्या होणाऱ्या सामाजिक न्याय दिनानिमित्त राज्यात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी मुंबईतल्या लोकभवन इथं शाहू महाराजांच्या प्रतिमेला पुष्पांजली वाहून अभिवादन केलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यातल्या सारथी म्हणजेच छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण आणि मानव विकास संस्थेच्या मुख्यालयाला भेट देऊन छत्रपती शाहू महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन केलं. कोल्हापूरमध्ये दसरा चौक इथल्या राजर्षी शाहू छत्रपती स्मारक भवनाचं लोकार्पण जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर आणि खासदार श्रीमंत शाहू छत्रपती यांच्या हस्ते करण्यात आलं. छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषद तसंच महापालिकेच्या वतीनं

0: काल मिल कॉर्नर इथल्या छत्रपती शाहू महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यात आलं. हिंगोली शहरात रॅलीच्या माध्यमातून सामाजिक न्याय आणि समाज प्रबोधनात्मक फलकांच्या माध्यमातून जनजागृती करण्यात आली. नांदेड इथं सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाअंतर्गत सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालयाच्या वतीनं समता दिंडीसह विविध कार्यक्रम घेण्यात आले. आमदार अमर राजूरकर यांच्या हस्ते समता दिंडीचं उद्घाटन झालं. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात प्र कुलगुरू डॉ अशोक महाजन यांच्या हस्ते शाहू महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं. सामाजिक न्याय दिनानिमित्त लातूर इथं काल समाज कल्याण विभागामार्फत समता दिंडी आणि संविधान जनजागृती प्रभात फेरी काढण्यात आली. या उपक्रमाला लातूरवासियांनी मोठा प्रतिसाद दिला. देशभरात काल मुहर्रम पाळण्यात आला. प्रेषित मोहम्मद पैगंबर यांचे नातू हजरत इमाम हुसेन आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या हौतात्म्याचं स्मरण करून देणारा हा दिवस आहे. मोहरम निमित्त ठिकठिकाणी ताजिया मिरवणूक काढण्यात आल्या. छत्रपती संभाजीनगर शहरात मोहरम निमित्त विविध भागातून सवाऱ्या निघाल्या. मोठ्या संख्येनं मुस्लिम बांधव त्यात सहभागी झाले होते. मुस्लिम बांधवांनी अत्यंत शांततेत धार्मिक परंपरांचं पालन करत एकात्मता आणि शांततेचा संदेश दिला. पुण्यातलं केतन अग्रवाल हत्या प्रकरण जलदगती न्यायालयात चालवायला आणि या प्रकरणी उज्ज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती करायला राज्य सरकारनं मंजुरी दिली आहे. या तरुणाच्या वडिलांनी काल पुण्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. दोषींना कठोर शिक्षा व्हावी यासाठी तसंच मृताच्या कुटुंबियांना न्याय देण्यासाठी वचनबद्ध असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. उद्या 28 तारखेला राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम राबवण्यात येत आहे. या मोहिमेत सहभागी होऊन 0 ते 5 वर्ष वयोगटातल्या सर्व बालकांना पोलिओ प्रतिबंधक लसीचे 2 थेंब अवश्य पाजण्याचं आवाहन छत्रपती संभाजीनगरचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ अभय धानोरकर यांनी केलं आहे. ते म्हणाले,
1: आपल्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात या मोहिमेसाठी अत्यंत व्यापक नियोजन करण्यात आले आहे. यावर्षी सुमारे 2,83,370 बालकांपर्यंत आपल्याला पोलिओ लस देण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आलेलं आहे. यासाठी जिल्हाभरामध्ये 2,241 पोलिओ बूथ आपण उभारणार आहोत. त्यासाठी किमान 500 सुपरवायझर आणि पोलिओ लस झाल्यानंतर होम व्हिजिटसाठीही आपल्याला किमान 2,235 टीम काम करणार आहेत आणि त्याच्यासाठी जवळपास 538 सुपरवायझर हे काम करणार आहेत.
0: परभणी शहर महापालिकेत कार्यरत 3 मुकादम आणि 3 सफाई कामगारांची स्वच्छता निरीक्षक या पदावर पदोन्नती करण्यात आली आहे. लाडपागे समितीच्या शिफारसींनुसार हे आदेश देण्यात आले. महापौर सय्यद इक्बाल आयुक्त नितीन नार्वेकर यांच्या हस्ते हे पदोन्नती आदेश प्रदान करण्यात आले. परभणी जालना रेल्वे मार्गावर देखभाल दुरुस्तीमुळे आजपासून येत्या 29 सप्टेंबर दरम्यान अनेक रेल्वेगाड्यांच्या वेळेत तात्पुरता बदल झाला आहे. हे काम दर आठवड्याला रविवार सोमवार आणि शुक्रवार वगळून अन्य 4 दिवशी होईल. यानुसार धर्माबाद मनमाड ही रेल्वे येत्या 30 सप्टेंबरपर्यंत मनमाड ते नांदेडपर्यंतच धावणार असून इतर गाड्यांच्या वेळेत तात्पुरता बदल झाला आहे. दक्षिण मध्य रेल्वेनं जालन्याहून कर्नाटकात येलहंका इथं विशेष रेल्वे चालवण्याचा निर्णय घेतला आहे. ही गाडी दर रविवारी जालना इथून सायंकाळी 7:20 निघेल तर परतीच्या प्रवासात येलहंका इथून प्रत्येक सोमवारी रात्री 11:30 निघेल. भारत आयर्लंड यांच्यात 2 T20 सामन्यांच्या मालिकेत काल पहिल्या सामन्यात आयर्लंडनं 34 धावांनी विजय मिळवला. आयर्लंडनं प्रथम फलंदाजी करत दिलेलं 182 धावांचं आव्हान गाठताना भारतीय संघ 19व्या षटकातच 148 धावांवर सर्वबाद झाला. मालिकेतला दुसरा सामना उद्या होणार आहे. हवामान. मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रासह विदर्भाच्या काही जिल्ह्यांना आज पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे. या भागात विजांचा कडकडाट आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. अंमली पदार्थ सेवनाविरुद्ध एकत्रित लढा देण्याचं केंद्रीय गृहमंत्र्यांचं आवाहन. राजपत्रित पदांसाठी वर्षातून 2 किंवा अधिक परीक्षा घेण्याचा एमपीएससीचा निर्णय आणि पहिल्या

0: 7:20 झालेली आहे. आता प्रसारित करीत आहोत प्रायोजित गीत शिवराज्याभिषेक.
1: सादर करत आहोत सांस्कृतिक कार्य विभाग महाराष्ट्र शासन प्रस्तुत शिवराज्याभिषेक गीत.
2: प्रेरणा ऍडव्होकेट आशिष शेलार, मंत्री सांस्कृतिक कार्य विभाग. मार्गदर्शन डॉक्टर किरण कुलकर्णी, सचिव सांस्कृतिक कार्य विभाग.
1: स्टुडिओ स्वरगंधर्व सुधीर फडके स्टुडिओ, पु ल देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, प्रभादेवी मुंबई.

0: श्रोतेहो, आताच आपण शिवराज्याभिषेक गीत ऐकलं. या गीताचे प्रायोजक होते सांस्कृतिक कार्य विभाग महाराष्ट्र शासन.
1: शिवराज्याभिषेक गीत आपण ऐकलं प्रसार भारतीच्या वेव्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एअर या ऍप सहित 558 किलो हर्ट्स वर आकाशवाणीच्या मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून प्रसारित करीत आहोत प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास.

0: श्रोतेहो नमस्कार. दिलखुलास कार्यक्रमाच्या दुसऱ्या भागात मी वृषाली पाटील आपलं पुन्हा एकदा स्वागत करते. श्रोतेहो, राजर्षी छत्रपती शाहू महाराज हे सामाजिक न्यायाचे पुरस्कर्ते तर होतेच, पण त्याचबरोबर ते आधुनिक शेती, जलसंधारण, सहकार, उद्योग, व्यापार, महिला सक्षमीकरण आणि ग्रामीण विकासाचे सुद्धा शिल्पकार होते. रयतेच्या समृद्धीसाठी, शेतकऱ्यांना स्वावलंबी बनवण्यासाठी, महिलांना शिक्षणासोबतच सन्मान आणि समान संधी मिळाव्यात, तसेच सर्वसामान्य माणसाचं जीवनमान उंचवावं यासाठी ते आयुष्यभर कार्यरत राहिले. या ध्येयातून प्रेरित होऊन त्यांनी अनेक लोकहितकारी आणि दूरदृष्टीचे निर्णय घेतले होते. अशा या लोककल्याणकारी राजाच्या बहुआयामी कार्याचा उलगडा करण्यासाठी आजही आपल्यासोबत आहेत ज्येष्ठ साहित्यिक तथा राजर्षी शाहू अभ्यासक डॉक्टर जे के पवार सर. सर, दिलखुलास कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत.
1: धन्यवाद.
0: सर, शेतकरी, कष्टकरी, मागासवर्गीय आणि समाजातील वंचित घटकांच्या उन्नतीसाठी शाहू महाराजांनी अनेक महत्वाचे निर्णय घेतले होते. त्यांच्या कार्याचा समाजावर नेमका कसा परिणाम झाला होता?
1: शाहू महाराजांच्या काळामध्ये 80% लोक हे शेतीवरती अवलंबून होते.
0: हो,
1: बहुसंख्य लोक शेतीवरच आपली उपजीविका करीत होते. अर्थात शेतीमध्ये अनेक समस्या होत्या. प्रामुख्याने शेतकऱ्यांचे अज्ञान, त्यांचा अशिक्षितपणा, भांडवलाची कमतरता, शेताचा लहान आकार, शेतमाल विकण्याबाबत संघटनेचा अभाव, अशा प्रकारच्या अनेक समस्या होत्या. शाहू महाराजांनी या सर्व समस्या दूर करण्यासाठी वेगवेगळे प्रयोग केलेले दिसून येतात. पहिली गोष्ट, शेतीसुद्धा करण्यासाठी शिक्षणाची गरज आहे आणि म्हणून शाहू महाराजांनी शेतीविषयक शिक्षणाच्या सोयी ग्रामीण भागामध्ये सुरू केलेल्या आहे. मोफत आणि सक्तीचं शिक्षण ज्या शाळांमध्ये दिलं जायचं त्याच ठिकाणी शेतकऱ्यांना शेतीविषयक शिक्षण दिलं जात होतं. शेती ही वर्षभर केली जावी यासाठी शेतीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे प्रयोग केले गेले होते, त्याबद्दलचं शिक्षण दिलं जात होतं.
0: अच्छा.
1: आधुनिक पद्धतीनं शेती केली जावी यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे अवजारे शोधून काढलेली होती आणि ती सर्व अवजारे शेतकऱ्यांना पुरवली जायची. एवढंच नव्हे तर वेगवेगळ्या प्रकारचे अवजारे जे निर्माण केली गेली होती, या अवजारांचा वापर कसा करायचा याच्यासाठी म्हणून अधिकारी नेमले गेलेले होते.
0: अच्छा.
1: की जे अधिकारी त्या शेतकऱ्यांना त्याचं डेमो दाखवण्याचं कार्य करीत होते. अशा अनेक गोष्टी केलेल्या दिसून येतात की ज्यामध्ये शेतकऱ्यांना अधिक सहाय्य केलं जावं. कृषीविषयक प्रदर्शनं भरवलेली आहेत की वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टींचं त्यांना ज्ञान मिळावं. त्यामध्ये शेतीस उपयुक्त असणाऱ्या पशुधनांचंही त्या प्रदर्शनामध्ये सहभाग असायचा. अधिक चांगल्या प्रकारे शेती करणाऱ्यांसाठी म्हणून बक्षीस योजना शाहू महाराजांनी त्या काळामध्ये केलेली दिसून येते. शेतीविषयक पूरक अशा प्रकारचे पशुधनाची अधिक मोठ्या प्रमाणावरती निर्मिती व्हावी यासाठी म्हणून वेगवेगळ्या प्रकारचे प्रयोग केलेले दिसून येतात. शेती आणि शेतकरी या संदर्भामध्ये जे लिखाण केलं गेलेलं आहे ती पुस्तके शाहू महाराजांनी दरबारातर्फे वेगवेगळ्या शाळांमध्ये पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला दिसून येत होता. शाहू महाराजांचं असं म्हणणं होतं की शेतकऱ्याची उन्नती झाल्याशिवाय समाजाची उन्नती होणार नाही आणि म्हणून शेतकऱ्याच्या उन्नतीवरती अधिक भर देण्याचा प्रयत्न शाहू महाराजांनी केलेला आहे. याच काळामध्ये तुम्ही कष्टकरी, कामगार विशेषतः आपण त्याला म्हणतो, या कामगारांच्या संदर्भामध्ये सुद्धा शाहू महाराजांनी अनेक प्रकारचं कार्य केलेलं आपणाला दिसून येत. प्रामुख्याने हा कामगार वर्ग जो आहे तो विखुरलेला आहे, त्यामुळे त्याची पिळवणूक होते आणि म्हणून जागतिक पातळीवरती ज्या कामगार संघटना निर्माण झालेल्या आहेत तशा प्रकारच्या कामगार संघटना आपल्या देशामध्ये निर्माण व्हाव्या यासाठी शाहू महाराजांनी प्रयत्न केलेला आहे. एक राजा असून सुद्धा या सर्व लोकांना संघटित व्हा, तुम्ही संघटित झाल्याशिवाय तुमच्या समस्या सुटणार नाहीत. तुमच्या समस्यांवरती एकच उपाय आहे, ते म्हणजे तुम्ही सर्वांनी एकसंघ होणं, तुमचे संघ निर्माण करणं आणि त्यातून तुमची स्वतःची उन्नती करणं, अशा प्रकारचं मार्गदर्शन शाहू महाराजांनी

0: त्या काळामध्ये केलेलं दिसून येतं. कामगार संघटनांची निर्मिती व्हावी यासाठी वेगवेगळ्या प्रकारचं मार्गदर्शन केलेलं आहे आणि सहाय्य केलेलं आहे. दुसरा तुमचा त्यामध्ये एक महत्त्वाचा प्रश्न आहे तो म्हणजे मागासवर्गीय आणि इतर समाजातील विशेषतः वंचित घटकांच्या उन्नतीसाठी केलेलं कार्य. आता या संदर्भामध्ये शाहू महाराजांचा जो आरक्षणाचा निर्णय आहे, आरक्षणाचं जे धोरण आहे, जो जाहीरनामा आहे, तो जाहीरनामा या कार्याचं उदाहरण म्हणून अत्यंत प्रभावी आहे असं मला वाटतं. शाहू महाराजांनी जो जाहीरनामा की ज्या जाहीरनाम्यानुसार 50% या सर्व लोकांना नोकरीमध्ये आणि शिक्षणामध्ये आरक्षण दिलेलं आहे.
1: अच्छा सर, कृषी, जलसंधारण आणि सहकार क्षेत्रात सुद्धा शाहू महाराजांनी दूरदृष्टीनं अनेक कामं केली होती, याबद्दल आपण माहिती द्याल का?
0: अगदी बरोबर आहे. सामाजिक क्षेत्रामध्ये राजर्षी शाहू महाराजांनी जेवढे उत्तुंग कार्य केलेले आहे तेवढेच उत्तुंग कार्य कृषी आणि इतर क्षेत्रामध्ये केलेले आपणाला दिसून येते. महात्मा ज्योतिबा फुले यांचा शेती आणि शेतकरी यांच्या संबंधी असणारा दृष्टिकोन राजर्षी शाहूंनी आयुष्यभर जोपासला होता. म्हणूनच तर राजर्षी शाहू महाराजांनी केवळ पाणी पुरवठ्याच्या योजनांवरती भर दिला नाही तर शेती आणि शेतकऱ्यांच्या हितासाठी विकासासाठी त्यांनी अनेक उपक्रम केलेले दिसून येतात. त्यामध्ये शेतीचे आकारमान सुयोग्य राहावे म्हणून इनामे कायद्याने अविभाज्य ठरविली, शेतीला कर्ज पुरवठा केला, शेतीत नवनवीन लागवडीचे प्रयोग केले, शेती संशोधनाला प्रोत्साहन दिले, आदर्श शेतीचे म्हणजेच मॉडेल फार्म प्रयोग राबविले, शेती शिक्षण आणि प्रशिक्षण संस्था सुरू केल्या, शेतीमध्ये वेगवेगळ्या खतांचे प्रयोग केले, सहकारी संस्था सुरू केल्या, शेतीविषयक प्रदर्शने भरवली, शेतमाल विक्रीसाठी बाजारपेठा उभारल्या, अशा प्रकारे उत्पादन वाढीसाठी पाणी पुरवठ्यापासून ते त्या उत्पादित मालाच्या विक्रीपर्यंत राजर्षी शाहूंनी शेकडो प्रकल्प राबविले आणि संस्थानातील शेतकऱ्यांना सुखी आणि समृद्ध केले, त्यांचा सर्वांगीण विकास घडवून आणला. अर्थात लोकराजा राजर्षी शाहू महाराजांच्या काळामध्ये संस्थानात 1896-97, 1899-1900, 1901-2, 1905-6 आणि 1918-19 असा 5 वेळा भीषण दुष्काळ पडला होता. या दुष्काळावर मात करण्यासाठी शाहू महाराज सतत विचार करत होते. आणि ज्यावेळेला शाहू महाराजांनी युरोपचा दौरा केलेला होता, या दौऱ्यात शाहू महाराजांनी तेथील देशस्थितीचे आणि समाजस्थितीचे बारकाईने निरीक्षण केले होते. युरोपातील लोकांनी निसर्गातील साधन संपत्तीचा प्रत्येक स्रोत मोठ्या कल्पकतेने आपल्या भौतिक प्रगतीसाठी वापरल्याचे राजर्षी शाहूंनी पाहिले होते. आणि मग शाहू महाराजांना असे वाटले की आपल्याकडे असे का होऊ नये, त्यातूनच त्याचे अनुकरण आपण का करू नये, हा विचार शाहूंच्या मनामध्ये आला आणि त्या विचारानुसार कृती करण्याचा प्रयत्न शाहू महाराजांनी केलेला आहे. त्यातूनच कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी धरणाची मुहूर्तमेढ रोवली गेली.
1: हो, आणि जलसंधारणाबद्दल आपण काय सांगाल सर?
0: शाहू महाराजांनी संस्थानातील शेतीला कायमचा पाणी पुरवठा व्हावा यासाठी जलसंधारणाच्या लहान मोठ्या अनेक योजना राबवलेल्या आपल्याला दिसून येतात. प्रामुख्याने 1906 पासून याकडे अधिक लक्ष दिलेले आहे. संस्थानात 1905-6 या कालावधीत 11,700 इतक्या विहिरी होत्या. शाहू महाराजांनी त्याकडे अधिक लक्ष दिल्यानंतर या जलसंधारणाच्या कार्यातून 1920-21 या वर्षात 12,800 इतक्या विहिरींची संख्या वाढलेली दिसून येते. जुन्या विहिरींची दुरुस्ती आणि नव्या विहिरींची खुदाई यासाठी दरबारामार्फत तगाईच्या रूपाने शेतकऱ्यांना कर्ज पुरवठा करण्यात आला. त्याचबरोबर जलसंधारणाचा विचार केला तर वडगाव, शिरोळ, रायबाग, शाहपूर

0: रुकडी इत्यादी ठिकाणी 20 हून अधिक लहान मोठे तलाव बांधण्यात आले, तर भेडसगाव, कटकोळ, अतिग्रे इत्यादी ठिकाणी असणाऱ्या तलावांची दुरुस्ती करण्यात आली. सरकारी आणि खाजगी विहिरीतील गाळ काढण्यात आला. सन 1915-16 अहवालावरून असे दिसते की नद्यांपासून 39,783 एकर, विहिरींपासून 39,854 एकर आणि तलावांपासून 232 एकर असे एकूण 79,860 एकरांना पाणी पुरवठा होत होता.
1: अच्छा, म्हणजे शाहू महाराजांनी शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी किती, म्हणजे प्रत्येक गोष्टीचा किंवा घटकाचा विचार करून किती उपक्रम राबवले होते हे दिसते.
0: अगदी बरोबर आहे.
1: राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या कार्याचा आवाका इतका व्यापक आणि बहुआयामी आहे की त्यातील अनेक प्रेरणादायी पैलूंचा उलगडा आपण पुढील भागात सुद्धा करणार आहोत. श्रोते हो, तेव्हा दिलखुलास कार्यक्रमात पुन्हा भेटूया सकाळी ठीक 7:25. तोपर्यंत मी वृषाली पाटील आपला निरोप घेते. नमस्कार.

महाराष्ट्र शासनाचा मराठी भाषा विभागाचा प्रायोजित कार्यक्रम अभिजात मराठी आपली मराठी दर रविवारी सकाळी 7:25 महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्रांवर प्रसारित होईल तेव्हा नक्की ऐका प्रायोजित कार्यक्रम अभिजात मराठी आपली मराठी।

0: श्रोत्यांनो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू. निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि अपसुकपणे त्यांच्या सोबतचं नातं दृढ होत जातं. आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते दुपारी 12.
1: तेव्हा अवश्य ऐका सहज संवाद.
0: सहज संवाद.
2: सहज संवाद.

श्रोतेहो, एफएम बँड 101.1 मेगाहर्ट्झ आणि इंटरनेटच्या माध्यमातून न्यूज ऑन एआयआर यापूर्वी आपण ऐकत आहात आकाशवाणी नांदेड केंद्राचं प्रसारण. सकाळचे 7:40 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत मराठी भावगीतांचा कार्यक्रम भावधारा. कार्यक्रमातून सुरुवातील ऐकूया अरुण दाते यांच्या स्वरातील मंगेश पाडगावकर यांची भावगीत रचना. संगीत आहे श्रीनिवास खळे यांचं.

0: मूळव्यात मुतखडा स्त्रियांचे आजार आणि मणक्यांचे विकार यावर इंजेक्शन आणि ऑपरेशन शिवाय वेदनारहित होमिओपॅथिक पद्धतीने उपचार.
1: संपर्क डॉक्टर अशोक भिसे पाटील एमडी होमिओपॅथी आणि डॉक्टर चंद्राराणी भिसे पाटील यांचे अनुराधा होमिओपॅथिक हॉस्पिटल गुरुवार बाजार रोड पाण्याच्या टाकीजवळ सिडको नांदेड.
0: मोबाईल 94 23 13 87 89.
2: नांदेड जिल्ह्यातील जास्तीत जास्त अधिकारी घडवणारी अकॅडमी.

0: राठोड एमपीएससी अकॅडमी 10वी आणि 12वी पास विद्यार्थ्यांसाठी एमपीएससी यूपीएससी ची तयारी करून 21व्या वर्षी अधिकारी बनण्याचं स्वप्न पूर्ण करणारी अकॅडमी. एकदाच फीस भरा आणि नोकरी लागेपर्यंत मोफत शिका. आजच आपला प्रवेश निश्चित करा. राठोड एमपीएससी अकॅडमी, आयटीआय जवळ, 20वा नगर, नांदेड. संपर्क प्राध्यापक अविनाश राठोड सर. मोबाईल 97 30 67 30 67.
1: मुळव्यात भगंदर फिशरवर डॉक्टर वसंत पांचाळ रातोळीकर यांचे मराठवाड्यातील सर्वोत्तम अत्याधुनिक लेझरद्वारे खात्रीलायक उपचार. शस्त्रक्रियेनंतर 6 तासात डिस्चार्ज.
2: पोटविकार, हर्निया, अपेंडिक्स, मुतखडा, शरीरावरील गाठी, स्तनाचे आजार इत्यादी रोगाचे निदान आणि ऑपरेशन. संपर्क पांचाळ हॉस्पिटल, एसपी ऑफिस समोर, वजीराबाद, नांदेड.
3: स्टेनलेस स्टील रिलिंगचे पाईप आणि कौलारू शीट
4: होलसेल दरात मिळण्याचे ठिकाण तेहरा इंडस्ट्रीज, एमआयडीसी, नांदेड. मोबाईल नंबर 90 75 55 56 11.
5: गुडघेदुखी, गुडघ्यामध्ये पाणी होणे, मणका विकार, सायटिका, लिगामेंट टियर, फ्रोझन शोल्डर, आमवात, संधिवात, हातापायांना मुंग्या येणे, पॅरालिसिस, एव्हीएन, गाउट, चिकनगुनिया यांसारखे आजार, तसेच सर्व प्रकारच्या सांधेदुखीपासून कायमची मुक्ती मिळवण्यासाठी डॉक्टर परीक्षित भेगडे यांच्या सिद्धिविनायक क्लिनिकची कार्टिलेज रिजनरेशन उपचार पद्धती निवडा. सांधेदुखी मुक्त बनण्यासाठी आजच फोन करा 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित भेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, पिंपरी चिंचवड. संपर्क 95 95 24 25 59.
6: तुकामाई हॉस्पिटल, फ्रॅक्चर, ऍक्सिडेंट, मणक्याचे आजार, बाळांतपण, सीझर आणि गर्भपिशवीची दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया.
7: पोटाचे आजार, आतड्याचे आजार, हर्निया, अपेंडिक्स, डोक्यास मार लागल्यास मेंदूवरील सर्व प्रकारच्या अवघड शस्त्रक्रिया आणि उपचार.
6: अतिदक्षता विभाग, 24 तास सेवा उपलब्ध. एक्स-रे, सीटी स्कॅन, सोनोग्राफी आणि सर्व प्रकारच्या सुविधा एकाच छताखाली.
7: तुकामाई हॉस्पिटल, अण्णाभाऊ साठे चौक, हिंगोली रोड, नांदेड. मोबाईल नंबर 825 872.

भावधारा या मराठी भावगीतांच्या कार्यक्रमातून आताच आपण सुरेश वाडकर यांच्या स्वरातील भावगीत रचना ऐकली. गीत आणि संगीत होतं चंद्रशेखर कुदमेठे यांचं. भावधारा या कार्यक्रमातून यानंतर ऐकूया सुरेश वाडकर यांच्या स्वरातील भावगीत रचना. गीत आणि संगीत आहे चंद्रशेखर कुदमेठे यांचं.

सुरेश वाडकर यांच्या स्वरातील या भावगीतानं भावगीतांचा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून. सकाळचे 8 वाजत आहेत. आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणारे हिंदी समाचारपत्र आम्ही आता सहक्षेपित करीत आहोत.

0: मुळव्यात मुतखडा स्त्रियांचे आजार आणि मनक्यांचे विकार यावर इंजेक्शन आणि ऑपरेशन शिवाय वेदनारहित होमिओपॅथिक पद्धतीने उपचार.
1: संपर्क डॉक्टर अशोक भिसे पाटील MD होमिओपॅथी आणि डॉक्टर चंद्रराणी भिसे पाटील यांचे अनुराधा होमिओपॅथिक हॉस्पिटल, गुरुवार बाजार रोड पाण्याच्या टाकी जवळ सिडको नांदेड.
0: मोबाईल 94-23-13-87-89.
2: नांदेड जिल्ह्यातील जास्तीत जास्त अधिकारी घडवणारी अकॅडमी राठोड MPSC अकॅडमी 10वी आणि 12वी पास विद्यार्थ्यांसाठी MPSC UPSC ची तयारी करून 21व्या वर्षी अधिकारी बनण्याचं स्वप्न पूर्ण करणारी अकॅडमी. एकदाच फीस भरा आणि नोकरी लागेपर्यंत मोफत शिका. आजच आपला प्रवेश निश्चित करा. राठोड MPSC अकॅडमी, ITI जवळ विसावा नगर, नांदेड. संपर्क प्राध्यापक अविनाश राठोड सर. मोबाईल 97-30-67-30-67.
0: मुळव्यात भगंदर फिशरवर डॉक्टर वसंत पांचाळ रातोळीकर यांचे मराठवाड्यातील सर्वोत्तम अत्याधुनिक लेझरद्वारे खात्रीलायक उपचार.

0: जवळ विसावा नगर नांदेड. संपर्क प्राध्यापक अविनाश राठोड सर. मोबाईल 97 30 67 30 67.
1: मूळव्याध भगंदर फिशरवर डॉक्टर वसंत पांचाळ रातोळीकर यांचे मराठवाड्यातील सर्वोत्तम अत्याधुनिक लेझरद्वारे खात्रीलायक उपचार. शस्त्रक्रियेनंतर 6 तासात डिस्चार्ज.
2: पोटविकार, हर्निया, अपेंडिक्स, मुतखडा, शरीरावरील गाठी, स्तनाचे आजार इत्यादी रोगाचे निदान आणि ऑपरेशन. संपर्क पांचाळ हॉस्पिटल, SP ऑफिस समोर, वजीराबाद, नांदेड.
3: कमी वेळात जास्त नफा, बस एका क्लिकवर कमाल हसला.
4: अनोळखी लिंक्स वर क्लिक करू नका. RBI सांगते,
5: जाणकार बना, सतर्क रहा.
6: स्टेनलेस स्टील रिलिंगचे पाईप आणि कौलारू शीट
7: होलसेल दरात मिळण्याचे ठिकाण तेहरा इंडस्ट्रीज, MIDC, नांदेड. मोबाईल नंबर 90 75 55 56 11.
8: गुडघे दुखी, गुडघ्यामध्ये पाणी होणे, मणका विकार, सायटिका, लिगामेंट टियर, फ्रोझन शोल्डर, आमवात, संधिवात, हातापायांना मुंग्या येणे, पॅरालिसिस, AVN, गाउट, चिकनगुनिया यांसारखे आजार, तसेच सर्व प्रकारच्या सांधेदुखी पासून कायमची मुक्ती मिळवण्यासाठी डॉक्टर परीक्षित भेगडे यांच्या सिद्धिविनायक क्लिनिकची कार्टिलेज रिजनरेशन उपचार पद्धती निवडा. सांधेदुखी मुक्त बनण्यासाठी आजच फोन करा 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित भेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, पिंपरी चिंचवड. संपर्क 95 95 24 25 59.
9: तुकामाई हॉस्पिटल, फ्रॅक्चर, ऍक्सिडेंट, मणक्याचे आजार, बाळांतपण, सीझर आणि गर्भपिशवीची दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया.
10: पोटाचे आजार, आतड्याचे आजार, हर्निया, अपेंडिक्स, डोक्यास मार लागल्यास मेंदूवरील सर्व प्रकारच्या अवघड शस्त्रक्रिया आणि उपचार.
9: अतिदक्षता विभाग, 24 तास सेवा उपलब्ध. एक्स-रे, CT स्कॅन, सोनोग्राफी आणि सर्व प्रकारच्या सुविधा एकाच छताखाली.
10: तुकामाई हॉस्पिटल, अण्णाभाऊ साठे चौक, हिंगोली रोड, नांदेड. मोबाईल नंबर 825 872.

सुगम संगीताच्या कार्यक्रमातून आताच आपण आशा भोसले यांच्या स्वरातील सुरेश भट यांची गीतरचना ऐकली. संगीत होतं पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचं. या गीतानं सुगम संगीताचा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करीत आहोत. आपण हा कार्यक्रम ऐकलात आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून.

एफएम बँड 101.1 मेगाहर्ट्झ आणि इंटरनेटच्या माध्यमातून न्यूज ऑन एआयआर या ऍपवरती आकाशवाणीचं हे नांदेड केंद्र आहे. सकाळचे 8:30 होत आहेत. राष्ट्रीय मराठी बातमीपत्र आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून आम्ही आता सहक्षेपित करीत आहोत.

0: आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणी पुणे, सकाळचे ठीक 8:30 वाजले आहेत. ऐकूया राष्ट्रीय मराठी बातमीपत्र.
1: आकाशवाणी, प्राची गावस्कर आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी सेशेल्सच्या राष्ट्रीय दिनाच्या सुवर्ण महोत्सवी सोहळ्याला उपस्थित राहणार. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडून नशामुक्त भारतासाठी सविस्तर कृती आराखडा सादर. सहकारी तत्वावर आधारित देशातल्या पहिल्या टॅक्सी सेवेचा म्हणजेच भारत टॅक्सीचा आज गांधीनगर इथं केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांच्या हस्ते प्रारंभ. कल्पकम इथं हायड्रोजन निर्मिती प्रकल्पाचं उद्घाटन. आणि व्हेनेझुएलामध्ये झालेल्या 2 शक्तिशाली भूकंपातील मृतांची संख्या 920 वर. भारताकडून मदतीसाठी बचाव पथक आणि साहित्य रवाना.

आता सविस्तर बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी सेशेल्सच्या राष्ट्रीय दिनाच्या सुवर्ण महोत्सवी सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहण्यासाठी 3 दिवसांच्या अधिकृत दौऱ्यावर आज सकाळी रवाना होत आहेत. पंतप्रधानांनी यापूर्वी 2015 सेशेल्सला भेट दिली होती. या सोहळ्यात भारतीय संरक्षण दलाचं एक पथक आणि नौदलाची 2 जहाजही सहभागी होणार असल्याचं परराष्ट्र मंत्रालयानं एका निवेदनात म्हटलं आहे. या दौऱ्यादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी सेशेल्सचे राष्ट्राध्यक्ष डॉ पॅट्रिक हार्मनी यांच्याशी द्विपक्षीय सहकार्याच्या विविध मुद्द्यांवर चर्चा करतील. भारताला 2029 नशामुक्त करण्याचं उद्दिष्ट साध्य करण्यासाठीचा सविस्तर कृती आराखडा काल केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मांडला. ते काल नवी दिल्लीत नॉर्को समन्वय केंद्राच्या 10व्या बैठकीला संबोधित करत होते. विविध संबंधित घटकांशी सखोल चर्चा करून तयार केलेल्या अंमली पदार्थ नियंत्रण दृष्टिकोन दस्तावेज 2026-2029 अनावरणही त्यांनी यावेळी केलं. अंमली पदार्थांचा विळखा हा राष्ट्रीय सुरक्षा, सामाजिक स्थैर्य, आर्थिक हितसंबंध आणि तरुण पिढी तसंच देशाच्या भविष्यासाठी धोकादायक असल्याचं शहा यांनी यावेळी नमूद केलं. गेल्या 12 वर्षात 1,18,00,000 किलोग्रॅम अंमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत. ही आकडेवारी अंमली पदार्थांच्या तस्करीविरुद्ध सरकारची मोहीम सातत्यानं प्रगती करत असल्याचं दर्शवत आहे असं शहा यावेळी म्हणाले. अंमली पदार्थांच्या व्यसनाचं आव्हान साऱ्या जगाला भेडसावत असून या समस्येविरुद्ध एकत्रित लढा देण्याचं आवाहन त्यांनी यावेळी केलं. गृहमंत्र्यांनी या बैठकीत अंमली पदार्थ विल्हेवाट पंधरवडा या उपक्रमाचा आरंभही केला. या अंतर्गत जप्त केलेल्या 2,09,500 किलोग्रॅमहून अधिक अंमली पदार्थांची विल्हेवाट लावण्यात येणार आहे. सहकारी तत्वावर आधारित देशातल्या पहिल्या टॅक्सी सेवेचा म्हणजेच भारत टॅक्सीचा प्रारंभ आज गुजरातमध्ये गांधीनगर इथं केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांच्या हस्ते होणार आहे. अमित शाह गुजरातच्या 3 दिवसांच्या दौऱ्यावर असून विविध कार्यक्रमांना हजर राहणार आहेत. अमूल, इफको आणि नाबार्ड यासारख्या 8 प्रमुख सहकारी संस्थांच्या सहकार्यानं ही शून्य दलाली तत्वावर चालणारी टॅक्सी सेवा विकसित करण्यात आली आहे. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये प्राथमिक तत्वावर तिची सुरुवात करण्यात आली होती. आतापर्यंत या प्लॅटफॉर्मवर केवळ गुजरातमध्येच 1,50,000 अधिक चालक आणि 7,00,000 ग्राहकांची नोंदणी झाली आहे. दररोज 3,500 फेऱ्या पूर्ण केल्या जात आहेत. आता ही सेवा अहमदाबाद, सुरत आणि वडोदरासह 14 प्रमुख शहरांमध्ये सुरू करण्यात येणार असून 1 महिन्याच्या आत संपूर्ण राज्यात विस्तारित करण्याचं उद्दिष्ट आहे. जगातल्या पहिल्या कॉपर क्लोरीन थर्मोकेमिकल प्रक्रियेवर आधारित हायड्रोजन निर्मिती प्रकल्पाचं उद्घाटन काल कल्पकम इथं भारताच्या अणुऊर्जा विभागाचे सचिव अजित कुमार मोहंती यांच्या हस्ते झालं. कल्पकम इथल्या इंदिरा गांधी सेंटर फॉर अॅटॉमिक रिसर्चमध्ये हा प्रकल्प उभारण्यात आला आहे. मुंबईतल्या भाभा अणुऊर्जा संशोधन केंद्रानं स्वदेशी तंत्रज्ञानानं विकसित केलेल्या कॉपर क्लोरीन थर्मोकेमिकल प्रक्रियेद्वारे अणुऊर्जेचा वापर करून हायड्रोजन निर्मितीची पडताळणी करण्यासाठी हा प्रकल्प एक तंत्रज्ञान प्रात्यक्षिक म्हणून उभारण्यात आला आहे. अणुप्रक्रिया उष्णतेचा हायड्रोजन निर्मितीशी केलेला यशस्वी मेळ ही महत्वपूर्ण तांत्रिक प्रगती असून यामुळे प्रगत अणु रिएक्टर्सचा वापर करून मोठ्या प्रमाणावर कार्बनमुक्त हायड्रोजन निर्मितीचा आशादायक मार्ग खुला झाला आहे असं यावेळी मोहंती यांनी नमूद केलं. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. व्हेनेझुएलामध्ये 2 शक्तिशाली भूकंपातील मृतांची संख्या 920 पोहोचली आहे तर यात सुमारे 3,300 लोक जखमी झाले आहेत. बचाव कार्य युद्धपातळीवर सुरू असून व्हेनेझुएलाचे हंगामी राष्ट्राध्यक्ष डेल्सी रॉड्रिग्ज यांनी आणीबाणी जाहीर केली आहे. दरम्यान व्हेनेझुएला मदत करण्यासाठी भारतानं ऑपरेशन अमिस्ताची घोषणा केली आहे. या मोहिमेअंतर्गत भारतीय वायुसेनेची 2 CC-17 विमानं काल व्हेनेझुएलाकडे रवाना झाली. यात 41 सदस्यांचं बचाव पथक आणि 35 टनांहून अधिक मदत साहित्य, औषधं आणि वैद्यकीय उपकरणांचा समावेश आहे. मृतांच्या कुटुंबियांप्रती भारतानं शोक व्यक्त केला असून व्हेनेझुएला सरकारच्या आणि जनतेच्या पाठीशी भारत खंबीरपणे उभा असल्याचं म्हटलं आहे. भारत आणि ब्रिटन यांच्यातल्या सर्वसमावेशक आर्थिक आणि व्यापार करारामुळे

0: दोन्ही देशातील संबंध एका महत्वपूर्ण टप्प्याकडे वाटचाल करत असल्याचं केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी म्हटलं आहे. लंडनमध्ये आयोजित व्यावसायिक अधिवेशनात ते काल बोलत होते. या व्यापार करारामुळे विकासाची नवी क्षितिजं खुली होत असून दोन्ही देशांमधील उद्योगांना परस्पर सहकार्य अधिक दृढ करण्याचं, नाविन्यपूर्ण उपक्रमांना गती देण्याचं आणि अधिक गुंतवणूक करण्याचं आवाहन त्यांनी यावेळी केलं. होर्मुझच्या सामुद्रधुनीमध्ये काल एका मालवाहू जहाजावर इराणनं केलेल्या ड्रोन हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून अमेरिकेनंही इराणवर हल्ले केले आहेत. व्हाईट हाऊसमध्ये पत्रकारांशी बोलताना अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणनं युद्धविराम कराराचं उल्लंघन केल्यास त्याचे काय परिणाम होतील हे लवकरच समजेल असं म्हटल्यानंतर काही वेळातच हे हल्ले झाले. दरम्यान दोन्ही देशांमध्ये वाद कमी करणारं शिष्टमंडळ स्थापन करण्याचा निर्णय अमेरिका आणि इराणनं घेतला असून यात इराणच्या रिव्होल्युशनरी गार्ड आणि अमेरिकेच्या लष्कराच्या सेंट्रल कमांड या पथकातले अधिकारी असतील अशी माहिती अमेरिकेचे उपाध्यक्ष जे डी व्हान्स यांनी दिली आहे. नवी दिल्ली इथं उद्यापासून दोन दिवसीय राष्ट्रीय ग्रामीण विकास परिषदेचं आयोजन करण्यात आलं आहे. ग्रामीण विकास मंत्री शिवराजसिंह चौहान यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या परिषदेत सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांचे ग्रामीण विकास मंत्री, वरिष्ठ सरकारी अधिकारी आणि तज्ज्ञ सहभागी होणार आहेत. यात सर्वसमावेशक ग्रामीण विकासावर चर्चा, प्रमुख योजनांचा आढावा आणि ग्रामीण भारताच्या विकासाचा भविष्यातील आराखडा तयार करण्यावर भर देण्यात येणार आहे. फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत गट एक मध्ये काल झालेल्या सामन्यात फ्रान्सनं नॉर्वेचा 4-1 असा पराभव केला, तर याच गटात सेनेगलनं इराकचा 5-0 असा पराभव केला. दरम्यान इक्वाडोर, आयव्हरी कोस्ट, नेदरलँड आणि तुर्की यांनी या स्पर्धेत आपापले सामने जिंकले आहेत. आयर्लंडमध्ये बेलफास्ट इथं काल झालेल्या पुरुषांच्या T20 क्रिकेट सामन्यात आयर्लंडनं भारताचा 34 धावांनी पराभव केला. आयर्लंडचा भारतावर कोणत्याही प्रकारच्या क्रिकेटमध्ये हा पहिलाच विजय आहे. प्रथम फलंदाजी करताना आयर्लंडनं निर्धारित 20 षटकात 9 बाद 182 धावा केल्या, तर भारताचा डाव 18 षटकं आणि 5 चेंडूत 148 धावांमध्ये आटोपला. 28 धावात 3 बळी घेणारा मॅथ्यू हॉलॉर्ड सामनावीर ठरला. या मालिकेतला दुसरा आणि अंतिम सामना उद्या खेळला जाणार आहे. लंडन इथं काल झालेल्या FIH पुरुष प्रो लीग हॉकी सामन्यात भारतानं पाकिस्तानचा 7-1 असा धुव्वा उडवला. पाकिस्तानला सुरुवातीला आघाडी मिळाल्यानंतर भारतानं 7 वेगवेगळ्या खेळाडूंच्या गोलसह शानदार पुनरागमन केलं. आता उद्या भारताचा सामना इंग्लंडशी होणार आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी सेशेल्सच्या राष्ट्रीय दिनाच्या सुवर्णमहोत्सवी सोहळ्याला उपस्थित राहणार. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडून नशामुक्त भारतासाठी सविस्तर कृती आराखडा सादर. सहकारी तत्वावर आधारित देशातल्या पहिल्या टॅक्सी सेवेचा म्हणजेच भारत टॅक्सीचा आज गांधीनगर इथं केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांच्या हस्ते प्रारंभ. कल्पकम इथं हायड्रोजन निर्मिती प्रकल्पाचं उद्घाटन. आणि व्हेनेझुएलामध्ये झालेल्या 2 शक्तिशाली भूकंपातील मृतांची संख्या 920 भारताकडून मदतीसाठी बचाव पथक आणि साहित्य रवाना. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: FM बँड 101.1 मेघाहर्ट्झवर आकाशवाणीचं हे नांदेड केंद्र आहे. प्रसारित करीत आहोत राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहिमेनिमित्त प्रशासनाची तयारी याविषयी विशेष चर्चात्मक कार्यक्रम. या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन केलं आहे राहुल अत्राम यांनी.
2: आकाशवाणीचे कार्यक्रम ऐकणाऱ्या माझ्या सर्व रसिक श्रोत्यांना राहुल अत्रामचा नमस्कार. श्रोते, शासन प्रशासन सरकारच्या माध्यमातून विविध योजना सर्वसामान्य जनतेसाठी राबविण्यात येतात आणि सर्वसामान्य जनतेला या योजनांची माहिती व्हावी यासाठी शासन प्रशासन सरकार त्यांच्या माध्यमातून काही ना काही उपाययोजना करीत असतात. विशेष म्हणजे 28 जून हा राष्ट्रीय पल्स पोलिओ अभियान हे आपल्या संपूर्ण देशामध्ये राबविण्यात येणार आहे आणि पल्स पोलिओच्या माध्यमातून भारतामध्ये एकही आपला बालक हा पोलिओनं ग्रस्त नसावा, पोलिओमुक्त भारत व्हावा यासाठी आपल्या माध्यमातून वेगवेगळे प्रशासकीय अधिकारी आहेत, कार्यालय आहेत, त्यांच्या माध्यमातून ही उपाययोजना राबविली जाते आणि

0: 28 जून या पल्स पोलिओ अभियानाच्या अंतर्गत आज आपण या विषयाच्या अनुषंगाने आपण या विषयावर अधिक प्रकाश टाकण्यासाठी काय काय उपाययोजना महापालिकेच्या माध्यमातून केल्या गेलेल्या आहेत, वैद्यकीय अधिकारी आरोग्य अधिकारी यांच्या माध्यमातून काय काय ठोस पावले उचलले गेलेली आहे, पूर्व नियोजन कसं आहे या संदर्भात इत्यंभूत माहिती घेण्यासाठी आपण डॉक्टर हनुमंत त्रिठे सर आरोग्य अधिकारी आहेत आणि सोबतच डॉक्टर संतोष नवले सर जिल्हा माता बालरुग्ण अधिकारी जिल्हा परिषद नांदेड आणि डॉक्टर बालाप्रसाद कुंटुरकर सर उपवैद्यकीय आरोग्य अधिकारी तथा लसीकरण अधिकारी नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका असे तिन्ही सर्व अधिकाऱ्यांचं मी माझ्यातर्फे आणि माझ्या आकाशवाणीच्या सर्व परिवारातर्फे आपलं स्वागत करतो सर. सगळ्यांना नमस्कार.
1: नमस्कार.
0: जसं रिठे सर, नवले सर आणि कुंटुरकर सर, तुम्ही तुमच्या विभागाच्या माध्यमातून पल्स पोलिओ मोहीम राबवण्यासाठी काही काही उपाययोजना केल्या गेलेल्या आहेत, त्या संदर्भात आपण बोलूया. सुरुवात आपण करूया रिठे सर आपल्याकडून. सर, आपण वैद्यकीय आरोग्य अधिकारी म्हणून आहात आणि ही खूप मोठी जबाबदारीची गोष्ट आहे आणि सामान्यात सामान्य माणसाचा संबंध आपल्यासोबत येत असतो आणि प्रत्येक व्यक्तीला एक आशा अपेक्षा असते की जर मी वैद्यकीय अधिकाऱ्याला भेटलो तर माझ्या जे काही समस्या आहे आरोग्याची तर ते समस्या सुटेल आणि ते मला योग्य मार्गदर्शन करेल. जो विषय आपला आहे की सर 28 जून हा आपला राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहीम, त्या अनुषंगाने सर एक वैद्यकीय अधिकारी म्हणून काय उपाययोजना केल्या गेलेल्या आपल्या महानगरपालिकेच्या माध्यमातून किंवा आपल्या माध्यमातून?
1: त्यासाठी महापालिकेमध्ये 28 जून या दिवशी पल्स पोलिओची मोहिमेची सुरुवात होणार आहे. त्यामुळे महापालिकेच्या कार्यक्षेत्रामध्ये पण 0 ते 5 वर्षे वयोगटातील मुलांना पोलिओचा डोस पाजण्यासाठी कार्यक्षेत्रामध्ये आपण 285 बूथची व्यवस्था करण्यात आलेली आहे.
0: अच्छा.
1: त्या ठिकाणी 0 ते 5 वर्षे वयोगटातील लाभार्थ्याला आपल्या घराजवळ लसीची सोय करण्यात आलेली आहे.
0: बरं, तर मला एक अजून एक प्रश्न सांगा सर की शहरी आणि ग्रामीण भागातले वेगवेगळे प्रश्न असतात सर. शहरी भागाच्या माध्यमातून काय कुठे कुठे बूथ लागणार आहे, कसे कसे लागणार आहे आणि त्यासाठी किती लोकांची तुमची टीम कार्यरत आहे?
1: यासाठी आपण महापालिका क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी असे 285 बूथची व्यवस्था करण्यात आलेली आहे. त्यासाठी प्रत्येक बूथवर 3 कर्मचारी, या प्रमाणात आपण जवळपास 855 कर्मचाऱ्याची आपण त्या ठिकाणी नियुक्ती केलेली आहे.
0: अच्छा.
1: त्याच्यावर कंट्रोल करण्यासाठी, नियंत्रण करण्यासाठी 60 सुपरवायझरची आपण त्या ठिकाणी व्यवस्था करण्यात आलेली आहे. त्याचबरोबर 40 वैद्यकीय अधिकारी यांची आपण त्या ठिकाणी नियुक्ती करण्यात आलेली आहे आणि 200 लाभार्थी या प्रमाणात आपल्या जवळची अंगणवाडी असेल किंवा आमचे महापालिकेचे सर्व दवाखाने त्या ठिकाणी किंवा काही ठिकाणी जे आम्ही नियुक्ती केलेली अगोदर शोधून ठेवलेले जे की त्या ठिकाणी अगोदर पल्स पोलिओचे बूथ होते असे 285 बूथची व्यवस्था महापालिका कार्यक्षेत्रामध्ये करण्यात आलेली आहे.
0: अच्छा सर, आता आपल्याशी मी संवाद साधतच राहणार आहे. आता आपण डॉक्टर संतोष नवले सरांशी बोलूया. सर, शहरी भागातले लसीकरण मोहीम आपण बघतोय, सगळी व्यवस्था असते, सर्व गोष्टी आपल्याला उपलब्ध असतात. सर, ग्रामीण भागाचं चित्र थोडंसं वेगळं आहे, तिथे प्रश्न समस्या थोड्या वेगळ्या असतात. कधी कधी तिथे दळणवळणाचं साधन नसतं, खेड्या तांडावर पण पोहोचणं तेवढं सोपं नसतं. तर ग्रामीण भागातील लोकांसाठी, तिथल्या मुलांसाठी, त्यांच्या परिवारासाठी, बालकांसाठी काय उपाययोजना केल्या गेल्या आणि काय काय पूर्वतयारी झाली आहे तुमची?
2: सर, की ही जी पल्स पोलिओची मोहीम आहे ही आपण 1995 पासून आपल्या राज्यामध्ये राबवतो आणि 2011 नंतर आपल्या राज्यामध्ये एकही राज्यामध्ये नाही इव्हन आपल्या देशामध्ये एकही पोलिओचा रुग्ण आढळून आलेला नाही. आणि 2014 जागतिक आरोग्य संघटनेनं आपल्याला पोलिओ निर्मूलनाचं सर्टिफिकेट दिलेलं आहे,
0: डब्ल्यूएचओचं.
2: तर त्या अनुषंगाने तरीही प्रिकॉशन म्हणून आपण दरवर्षी ही मोहीम आपल्या देशामध्ये राबवत असतो. तर दरवर्षीप्रमाणे याही वर्षी 28 जून रोजी रविवारी आपण ही मोहीम आपल्या जिल्ह्यामध्ये राबवतोय. ग्रामीण भागामध्ये 0 ते 5 वर्षाखालचे अपेक्षित आमचे लाभार्थी साधारण 2.5 लाख आहेत आणि त्या सर्वांना आम्ही त्या दिवशी डोस देण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्यासाठी आम्ही 165 पर्यंत लाभार्थी असतील तर त्या ठिकाणी 2 सदस्यांचा एक बूथ आम्ही तयार केलेला आहे. असे आम्ही 1064 बूथ तयार केलेत. ज्या ठिकाणी 165 ते 250 पर्यंत लाभार्थी असतील त्या ठिकाणी 3 सदस्यांचा आम्ही एक बूथ केलेला आहे आणि 1219 असे आम्ही बूथ तयार केलेले आहेत. असे एकूण 2283 बूथ आम्ही ग्रामीण भागासाठी तयार केलेले आहेत. त्यासाठी साधारण 5743 एवढं अपेक्षित आमचं मनुष्यबळ असणार आहे त्या ठिकाणी आणि प्रत्येक 5 बूथच्या मागे एक पर्यवेक्षक असणार आहे. असे 505 पर्यवेक्षक आम्ही त्या ठिकाणी नेमणूक त्यांची केलेली आहे.
0: अच्छा सर, जसं म्हटलं की ग्रामीण भागामध्ये बरेच आता खेड्या तांड्यामध्ये तिथपर्यंत गाडी घोडे जात नाही, पायी जावं लागतं आपल्याला बऱ्याचशा ठिकाणी, तर अशा अवस्थेमध्ये काय उपाययोजना केल्या गेल्या?
2: ज्या ठिकाणी आता तुरळक वाड्या वस्त्या आहेत ज्या ठिकाणी आपण जाऊ शकत नाही त्या

0: ठिकाणी आम्ही 145 मोबाईल टीम केलेले आहेत आणि त्याच्यामध्ये 2 सदस्य असणार आहेत आणि त्यांच्याकडे व्हेकल कंपल्सरी असणार आहे, त्यांची गाडी असणार आहे, त्याच्यावरती त्यांचं व्हॅक्सिन कॅरियर घेऊन त्याच्यामध्ये लस घेऊन त्या ठिकाणी जाऊन ते जागेवरच त्यांचं लसीकरण करणार आहे. त्याचबरोबर जे बसस्थानक आहे किंवा रेल्वे स्टेशन असतात त्या ठिकाणी आम्ही ट्रान्झिट टीमची व्यवस्था केलेली आहे आणि अशा 130 ग्रामीण भागामध्ये ट्रान्झिट टीम आम्ही तयार केलेली आहे.
1: म्हणजे एकंदरीत सर कोणत्याही व्यक्तीला त्रास होणार नाही त्याच्यापाशी ही सुविधा पोहोचली पाहिजे या पद्धतीने उपाययोजना करण्यात आलेली आहे असं म्हणा हरकत.
0: आणि याशिवायही सर जर समजा याच्यातून पण काही लाभार्थी जर सुटले तर ही 28 तारखेनंतर पुढच्या 3 दिवस आयपीपीआयची मोहीम गृहभेटीची मोहीम आपण ग्रामीण भागामध्ये आणि शहरी भागामध्ये 5 दिवस राबवणार आहोत. आता ग्रामीण भागामध्ये जे आपण 5 दिवस ही मोहीम राबवणार आहोत त्याच्यामध्ये आपण अपेक्षित 5,16,000 घर आपल्याला त्यामध्ये गृहभेटी आपल्याला करायची.
1: माझा हाच प्रश्न होता, काही लोक जर वंचित राहिले 28 तारखेला किंवा काही कामानिमित्त कोणी घराबाहेर असेल, कोणी गावाला गेले असेल, तर अशा लोकांसाठी 28 तारखेनंतर 5 दिवसाचं कसं नियोजन आहे आणि काय काय त्याच्यामध्ये?
0: याच्यामध्ये ग्रामीण भागामध्ये 3 दिवसासाठी नियोजन असतं आणि शहरी विभागामध्ये 5 दिवसासाठी नियोजन असतं. तर ग्रामीण भागामध्ये एका टीमला आपण साधारण 100 ते 125 घरं रोज होतील याप्रमाणे नियोजन केलेलं आहे आणि शहरी भागामध्ये 150 ते 200 घरं होतील याप्रमाणे नियोजन केलेलं असतं. त्यासाठी आपण 2,086 एवढा टीम आपण नेमलेल्या आहेत आणि त्याच्यावर पर्यवेक्षक 555 त्यांची नेमणूक आपण त्या ठिकाणी केलेली आहे. अशा प्रकारे 0 ते 5 वर्षातील जिल्ह्यातील एकही बालक लाभापासून वंचित राहणार नाही यासाठीची सर्व तयारी ही शहरी भागात आणि ग्रामीण भागात आम्ही पूर्णपणे केलेली आहे.
1: मी रिटे सर आपल्याला एक प्रश्न विचारतोय. असं बघतोय आपण जवळपास, आता आपण आपल्या जिल्ह्यामध्ये फिरतो, गावाखेड्यात तांड्यामध्ये फिरत असतो, बरेच वेळा बेघर असलेले लोक पण असतात जे आपले कुटुंब घर
2: रस्त्याच्या कडेला टेंट टाकून असतात
1: प्रवास करतानी, तर अशा लोकांसाठी काय उपाययोजना केली गेली?
2: आपल्या महापालिका कार्यक्षेत्रामध्ये जे रस्त्यावर टेम्पररी टेंट टाकून लोक रस्त्याच्या बाजूला राहतात त्यासाठी आमच्या महापालिका कार्यक्षेत्रामध्ये आपण 13 मोबाईल टीमची व्यवस्था करण्यात आलेली आहे. ती मोबाईल टीम त्या ठिकाणी पाहून त्या ठिकाणचे 0 ते 5 वर्ष वयोगटातील लाभार्थ्यांना आपला पोलिओचा डोस देणार आहे.
1: डॉक्टर बालाप्रसाद कुंटुरकर सर आपल्यासोबत आहेत आणि उपवैद्यकीय आरोग्य अधिकारी म्हणून सर कार्यरत आहे. आपण असं बघतोय की सर कोणत्याही कामाचे नियोजन करताना अनेक समस्या प्रश्न येत असतात, पण प्रश्न समस्या सोडवण्यासाठी आपली एक टीम काम करत असते, तर मग टीमच्या माध्यमातून कसं तुम्ही ते नियोजन करता, त्याचे नियोजन करताना कोणत्या गोष्टी अंतर्भूत ठेवता आपण आपल्या?
3: सर महानगरपालिका कार्यक्षेत्रामध्ये काम करत असताना आमचे जे काही वरिष्ठ आहेत, उपायुक्त, अतिरिक्त आयुक्त आणि आयुक्त सर, ही अशी आमची वरिष्ठांची टीम आहे आणि राज्य शासनाकडनं जे काही राष्ट्रीय कार्यक्रम राबवत असताना जे काही निर्देश आम्हाला येत असतात ते आम्ही सर्वप्रथम माननीय आयुक्त डोईफडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली आमचे ही कार्यक्रम राबवले जातात. आणि परवाच 2 दिवसापूर्वी टास्क फोर्सची मीटिंग झाली आणि शहरातील सगळे जे काही मान्यवर लोक, महापौर आदी, नगरसेवक, या सगळ्यांना आपण बोलावून आपण आधी अवेअरनेस करतो, त्यांना सगळी कल्पना देतो की आपल्या शहरामध्ये हा राष्ट्रीय कार्यक्रम राबवत आहोत, तेव्हा तुमच्या अधीनस्थ जे काही आपल्या ओळखीचे गल्लीतले नगरसेवकांचे जे काही मतदार लोक आहेत त्यांना तुम्ही अवेअरनेस करावं आणि नगरसेवकांनी ज्या दिवशी पोलिओचा कार्यक्रम आहे त्या दिवशी त्या बूथवर येऊन लोकांना आवाहन करावं आणि हा पोलिओचा कार्यक्रम घेण्यासाठी आम्ही या माध्यमातून हळूहळू पुढे पुढे सरकत असतो.
1: कुंटुरकर सर अजून एक प्रश्न असा विचारत होता, पल्स पोलिओ मोहिमेच्या अंतर्गत ज्यांचं लसीकरण झालंय यांच्या ओळखण्यासाठी काय आपण उपाययोजना केलेल्या
3: आहेत? हा सर, डॉक्टर रिटे सरांनी आणि नवले सरांनी जे सांगितलंय की पल्स पोलिओचा पीपीआय आणि आयपीपीआय म्हणजे एक दिवस बूथवरचा कार्यक्रम आणि पुढचे कार्यक्रम गृहभेटीचे असतात.
1: बरोबर, डोअर टू डोअर.
3: तर डोअर टू डोअर, तर त्या कार्यक्रमामध्ये पीपीआयच्या दिवशी जो कार्यक्रम आपण लाभार्थ्यांना 0 ते 5 वर्ष वयोगटातील लाभार्थ्यांना जे डोस पाजतो ते पाजल्यानंतर त्या बाळाच्या डाव्या हाताच्या करंगावर आपण मार्किंग केलेली असते.
1: अच्छा.
3: आणि ही मार्किंग जेवढे काही लाभार्थी आपल्याला पोलिओच्या दिवशी रविवारी पूर्ण पितील त्यातले काही उरलेले असतील, शिल्लक राहिले असतील काही कारणास्तव, जेव्हा आपल्या आमच्या टीम्स डोअर टू डोअर त्या घरांना भेटी देतील तेव्हा 5 वर्षाखालच्या मुलांची जेव्हा शोध घेतील ज्यांना कोणाला लाभार्थ्यांना हा डोस मिळालेला नाही तो शोधण्यासाठी आम्हाला मदत होते आणि ज्या बाळाच्या डाव्या हाताच्या करंगीवर मार्किंग केलेली आहे त्या बाळानं त्या दिवशी पीपीआयच्या दिवशी डोस पिलेला आहे आणि एखादं मूल जर त्या घरामध्ये मार्किंग नसलेलं सापडलं तर त्या मार्किंग नसलेल्या मुलाला किंवा त्याच्या नातेवाईकांना या पोलिओच्या डोसच्या संदर्भामध्ये सविस्तर माहिती सांगून आरोग्यासंदर्भातली

0: राहिलेल्या बळाला आम्ही डोस पाजणार आमची टीम आणि नंतर त्या बळाच्या हातावर मार्किंग करणार. म्हणजे त्या घरात पूर्णतः 5 वर्षाखालची सगळ्या मुलांनी ही पोलिओची डोस घेतलेली आहेत, याच्यातून हे निष्पन्न होत आहे.
1: एकंदरीत मग यासाठी सर किती बूथ आहेत, किती लोक कार्य करणार आहेत या माध्यमातून? आतापर्यंत जसं मागच्या वर्षीच आपला रिझल्ट चांगला आलेला आहे की मोठ्या प्रमाणात लोकांचा सहभाग होता, तर यावर्षी बूथवर लहान बाळाच्या सोबत त्याची आई येणारच आहे किंवा त्याचे वडील येणार आहे किंवा मग कोणी वरिष्ठ येत असेल, काही गोष्टी तब्येतीचं कोणाला चक्कर येऊन पडू शकते, कोणाचं काहीतरी होऊ शकते, तर अशा लोकांना सांभाळण्यासाठी आपल्या माध्यमातून काय उपाययोजना केली गेली आहे? म्हणजे ऑन टाइम जर कोणाची तब्येत बिघडली काय झाली तर अशी काही उपाययोजना केली आहे का आरोग्याच्या विभागाच्या माध्यमातून?
0: अचानक जर समजा एखाद्या बाळाची तब्येत बिघडलीच, पण हा जो पोलिओचा कार्यक्रम आहे आणि पोलिओच्या ह्या औषधापासून कुठल्याच प्रकारची आपत्ती निर्माण होईल अशा प्रकारचा हा डोस नाहीये, त्यामुळे ह्या डोसचे कुठलेच साईड इफेक्ट होणार नाहीयेत. त्या दृष्टिकोनातून आपल्याला आपत्तीचं म्हणजे होईल याची काही म्हणजे विचार करण्याची आवश्यकता नाहीये. जरी समजा एखाद्या वेळेस त्या बाळासोबत कुणी आजारी व्यक्ती आलेली असेल, त्या बाळाला घेऊन ते जर आजारी असतील तर आमच्याकडे 108 नंबरचे अँब्युलन्स आहेत. अति प्रमाणामध्ये जर काही जोखीम निर्माण झालीच तर त्यांना आम्ही सिव्हिल हॉस्पिटल किंवा विष्णुपुरीला रेफर करतो किंवा स्थानिक लेवलला आमचे काही जेवढे दवाखाने आहेत, वैद्यकाधिकारी प्रत्येक या पोलिओ कार्यक्रमामध्ये वैद्यकाधिकारी वेगवेगळ्या ठिकाणी नेमलेलेच आहेत, ते सुद्धा कार्यरत असल्यामुळं अशा प्रकारची घटना घडू नये म्हणून ही पण योजना आपण केलेली आहे.
1: एकंदरीत सर असं बघता येतं आपल्याला की आपल्या भारत देशामध्ये शासन प्रशासन सरकारच्या माध्यमातून विविध योजना राबविल्या जातात आणि 28 जून म्हणजे राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहीम ही मोठ्या प्रमाणात राबविण्यात येते. कारण आता सरांनी जसं सांगितलं की नवले सरांनी सांगितलं की भारत ऑलरेडी आपला पल्स पोलिओमधून मुक्त झालेला आहे आणि WHOच्या माध्यमातून आपल्याला ते सगळं स्पष्टपणे
2: सर्टिफाईड
1: झाले. आनंदाची आणि गर्वाची गोष्ट आहे की माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी साहेबांनी देखील त्यांच्या माध्यमातून आवाहन केलं होतं की आपल्याला भारत देश पोलिओ मुक्त करायचा आहे आणि ते झालेलं आहे. तर त्यासाठी आपल्यासारखे ज्या क्षेत्रामध्ये वैद्यकीय क्षेत्रामध्ये काम करणारे अधिकारी आहेत किंवा वेगवेगळ्या कार्यालयामध्ये काम करणारे अधिकारी आहेत कर्मचारी सगळ्यांचा सहयोग खूप महत्वाचा असतो सर. कारण एकट्याचं काम नाही आहे, आपला सगळ्यांचा सामूहिक जबाबदारी असं मला हरकत नाही. तर 0 ते 5 वयोगटातील जे आता बालक आहे त्या बालकांना परत पोलिओची डोस देण्याची जी मोहीम आता सुरू होणार आहे 28 जून पासून आणि नंतर 5 दिवस सलग काही जे आपल्याकडे राहिलेले असेल बाळ ज्यांना पोलिओचा डोस देण्यात आला नाही अशा लोकांसाठी डोअर टू डोअर व्हिजिट करून पल्स पोलिओची डोस देण्यात येणार आहे. सर यांचं रेकॉर्ड कसं मेंटेन केलं जाते आणि आतापर्यंत मागच्या वर्षीची काही संख्या सांगता येईल का किंवा मग यावर्षी आपण किती बाळांना देऊ शकतो काही संख्या सांगता येईल का या संदर्भात?
2: याच्यासाठी सर आम्ही मागच्या वेळेस 2024 ही मोहीम झालेली आहे त्यावेळेस आपण कार्यक्षेत्रातील 92,845 लाभार्थ्यांना जे 0 ते 5 वयोगटातील आहेत त्यांना पाजण्यात आलं होतं. जे काही लाभार्थी राहिले असतील घरोघरी जाऊन आम्ही 1,45,151 एवढ्या घरी जाऊन आम्ही लाभार्थ्यांच्या घरी जाऊन त्यांना तो डोस देण्यात आलेला आहे.
1: म्हणजे सर शहरी भागाचा संख्या वेगळी आणि ग्रामीण भागाची संख्या की एकूण संपूर्ण संख्या?
2: नाही, महापालिका क्षेत्रातील हे 1,45,000 हे घर आहे.
1: अच्छा.
2: आणि त्या घरोघरी जाऊन आम्ही हे जे काही लाभार्थी रविवारच्या दिवशी घेतले नाही राहिलेले असतील चुकून म्हणा बिमार असतील काय कारण असतो त्या दिवशी रविवारी घेऊ शकले नाही याच्यासाठी आम्ही सलग 5 दिवस घरोघरी जाऊन हा पोलिओचा डोस देतो. तसे 1,45,000 घरी आम्ही गेल्या वर्षी डोस देण्यात आलेला आहे.
1: कोंटुरकर सर,
0: सर
1: या व्यतिरिक्त अजून काय आपण सांगू शकता या पल्स पोलिओ मोहिमेच्या अनुषंगाने?
0: पल्स पोलिओ मोहिमेच्या अनुषंगानं मी जनतेला असं एवढंच आवाहन करू शकतो की ही केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या माध्यमातून ही मोहीम राबवली जाते आणि हा जो कार्यक्रम आहे तो मुलांना अपंगत्व येऊ नये भविष्यामध्ये हा त्यामागचा मोठा उद्देश आहे. आणि जे की आपण पोलिओमुक्त पूर्ण भारत झालेला असताना सुद्धा ह्या मध्ये मध्ये जे आपण पोलिओचे कार्यक्रम घेत असतो त्याचा उद्देशच हा असतो की बाहेर देशातून उदाहरणार्थ आपले शेजारी या ठिकाणी पूर्णतः पोलिओ मुक्तीचे कार्यक्रम झालेला नाहीये आणि तिथून येणारे जे काही यात्री करू जर समजा त्यांनी पोलिओचा व्हायरस आपल्या भारत देशामध्ये आणला आणि एखाद्या पोलिओचा डोस न मिळालेल्या नवजात बालकाला जर त्याचा संसर्ग झाला तर त्याच्यावर पोलिओचा घाला पडू नये म्हणून आपण हे जे पोलिओचा कार्यक्रम करतो या माध्यमातून सगळेच भारत देशातले लाभार्थ्यांना एकाच दिवशी आपण पोलिओ देऊन पोलिओ मुक्त करण्याचा आपण प्रयत्न करत असतो.
1: प्रिकॉशन इज बेटर दॅन क्युअर असे म्हणतात की दक्षता कधी घेतलेली बरी आहे की नाही. छान. एकंदरीत सर रिटेश सर नवले सर आणि कुंटुरकर सर तुमच्या माध्यमातून 28 जून हा राष्ट्रीय पल्स पोलिओ दिन आपण साजरा करणार आहोत आणि या माध्यमातून नांदेड जिल्ह्यामध्ये काय काय उपाययोजना केल्या गेलेल्या, किती बूथ लागणार आहे, कसे कसे करणार आहे, तिथे काय काय व्यवस्था करण्यात आलेली आहे इत्यंभूत आपण माहिती सांगितली. पण माझी पण एक अशी आपल्या सर्वांना विनंती आहे की जास्तीत जास्त ग्रामीण भागातील लोकांना देखील या संदर्भात

0: या पद्धतीची जनजागृती व्हावी यासाठी आपणही काय आवाहन करणार सर? रिठे सर आणि नवले सर.
1: माननीय जिल्हाधिकारी महोदय, माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी, त्याचबरोबर शिक्षण विभाग असेल, आयसीडीएस असेल आणि विविध विभागांच्या अंतर्गत त्यांच्या सहभागाने आणि त्यांच्या सहकार्याने आतापर्यंत आपण ही मोहीम राबवत आलेलो आहे. तर माझं सर्व जनतेला एवढंच आव्हान आहे की जर कोणी आपल्या घरामध्ये 0 ते 5 वर्षाखाली जर कोण बालक असेल तर त्या दिवशी आपण जवळच्या बूथवर जाऊन लसीकरण करून घ्यावं असं मी आवाहन करतो.
0: रिटे सर आपण काय सांगतो?
2: मी सर्व नागरिकांना हीच विनंती करू इच्छितो की ही राष्ट्रीय मोहीम आहे आणि यासाठी आपण सर्वांनी पुढाकार घ्यावा. त्यासाठी आपले माननीय महापौर कविता मुळे मॅडमनी काल आवाहन केलेलं आहे सर्व नागरिकांना. त्याचबरोबर आमचे आयुक्त डॉक्टर महेशकुमार डोईफोडे सर यांनी पण काल आवाहन केलेलं आहे. या आवाहनाला जनता निश्चितच प्रतिसाद देईल आणि ही मोहीम 100% यशस्वी करेल अशी आशा बाळगायला काही हरकत नाही.
0: छान. एकंदरीत सोशल मीडियाच्या माध्यमातून, प्रिंट मीडियाच्या माध्यमातून आणि वेगवेगळ्या मीडियाच्या माध्यमातून लोकांमध्ये पोलिओची जनजागृती मोठ्या प्रमाणात व्हावी यासाठी सर्वतरी प्रयत्न आपण आपल्या सामूहिक रीतीने केलं तर नक्कीच ही मोहीम अजून चांगल्या रीतीने यशस्वी होईल याबद्दल शंका नाही. आणि दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मोठ्या प्रमाणात आपली जी जनता आहे आपल्या बाळांना घेऊन 0 ते 5 वयोगटातील त्या बूथवर येणार आणि पोल्स पोलिओ यशस्वी करून दाखवणार असं म्हणायला हरकत नाही.
3: श्रोते हो, सकाळी 8 वाजेपासून ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत ही लसीकरण मोहीम सुरू राहणार आहे तेव्हा प्रत्येकाने या लसीकरण मोहिमेचा लाभ घ्यावा.
0: डॉक्टर हनुमंत रिटे सर, डॉक्टर संतोष नवले सर आणि डॉक्टर बाळास प्रसाद कुंडूरकर सर आपण वेळात वेळ काढून इथे आलात आणि नक्कीच आपल्या जनतेला आपण केलेलं आव्हान त्या आव्हानाला साथ देईल आणि आपल्या या मोहिमेला यशस्वी करण्यासाठी ते देखील सशक्त सहकार्य करेल अशी अपेक्षा करतो.
2: आणि खास करून आपण या ठिकाणी आम्हाला बोलवलं आणि या मोहिमेची प्रसिद्धी देण्यासाठी आम्हाला तुम्ही संधी उपलब्ध करून दिली त्याबद्दल मी नांदेड महापालिकेच्या वतीने आपले मनापासून आभार व्यक्त करतो.
0: धन्यवाद सर. नमस्कार.
4: नमस्कार.
2: थँक्यू सर.
4: आताच आपण राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेनिमित्त प्रशासनाची तयारी याविषयी विशेष चर्चात्मक कार्यक्रम ऐकला. या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन केलं होतं राहुल आत्राम यांनी. श्रोते हो, याबरोबरच हा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून. सकाळचे 9 वाजत आहेत. आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून विविध भारतीचे कार्यक्रम आम्ही आता सहक्षेपित करीत आहोत.

0: बांसुरी की मधुर तान से मन का हर कोना झंकृत हो उठता है। जिनकी उंगलियों के स्पर्श से बांसुरी गुनगुनाने लगती है, जिनकी साधना ने बांसुरी को विश्व मंच पर एक नई पहचान दी।
1: दरबारी के गंधार के आंदोलन में ऐसा लगता है कि बादल उमड़ घुमड़ रहे हैं मगर बरस नहीं रहे हैं। वो जो घुटन है, उस घुटन को दरबारी के गंधार में जब तक न लाया जाए, वो आप कह सकते हैं कि मैंने उस पे मेहनत किया।
0: जिनकी हर प्रस्तुति श्रोताओं को सुरों के अलौकिक संसार में ले जाती है, पद्मश्री पंडित रोनू मजूमदार, संगीत सरिता नई श्रृंखला, शास्त्रीय संगीत, फिल्म संगीत और लोक संगीत में बांसुरी की भूमिका 1 जुलाई से सुबह और शाम 6:45 सिर्फ विविद भारती पर।
2: आप सुन रहे हैं विविद भारती।
0: आइए सुने गीतों भरी।
3: FM बँड 101.1 मेगाहर्ट्सवर आपण ऐकत आहात आकाशवाणी नांदेड केंद्र। श्रोते हो, सकाळचे 10 वाजले आहेत। आता प्रसारित करीत आहोत श्रोत्यांच्या फोन इन गीतांवर आधारित कार्यक्रम फोन फरमाईश।
4: आज श्रोत्यांशी फोन फरमाईश या कार्यक्रमामध्ये संवाद साधला आहे दिनेश कवडे आणि जयश्री गायकवाड यांनी।
3: तांत्रिक सहाय्य हरमिंदर सिंग लिखारी आणि गणेश डांगे।
4: तंत्र निर्देशन बाबूराव डोली।
3: सादर करते राहुल आत्रा।
4: चला तर श्रोते हो कार्यक्रमाची सुरुवात करूया या फोनने।
3: हॅलो नमस्कार, आकाशवाणी नांदेड केंद्र कार्यक्रम फोन फरमाईश, कोण बोलताय?
5: सूरदास कदम बोलतो सर।
3: कुठून बोलताय सर?
5: गुरफळे तालुका आजगाव जिल्हा नांदेड।
3: बर, काय करता आपण?
5: मी ब्रँड आहे सर।
3: बर, जन्मताच आहात की नंतर काही कारणामुळे?
5: नाही, जन्मता।
3: तुम्ही आता काय करता, म्हणजे काय व्यवसाय वगैरे करता, घरी असता?
5: व्यवसाय मी खरं तर पहिलं अंधे शाळेमध्ये होतो बोधरीला।
3: हो, तिथे आपण शिकायला होतात का?
5: हो ना सर।
3: बर, शिक्षण काय झालं?
5: शिक्षण झालं सर 12वीपर्यंत, शास्त्रीय संगीत होतं इकडे।
3: बर, म्हणजे तुम्ही शास्त्रीय संगीतात सुद्धा तुमचं शिक्षण झालंय?
5: हो सर, बोधरी।
3: वा, मग तुम्ही छान गाणे म्हणत असाल?
5: हो ना सर, इकडे आता व्यवसाय म्हणजे काय नाही, आलं तर कधी कार्यक्रमाला जाणे, त्याच्यावरच कमाईला समजा।
3: बर, मग तुमच्या आवाजात छान चार लाईन होऊ द्या।
5: पंढरीचे जन अवघे पावन या जवळी निधान, पांडुरंग।
3: वा, खूप छान छान भक्तिगीत तुम्ही ऐकवलात।
5: आपले नांदेड आकाशवाणीचे सगळे कार्यक्रम ऐकतो आम्ही।
3: वा, आपल्याला आजच्या कार्यक्रमात कोणते गीत ऐकायचं आहे?
5: सर, अभिषेकी बॉल लावा ना, केला पांडुरंग अभिषेकी बॉल द्यावा आपल्याला, जितेंद्र अभिषेकी।
3: बर, ठीक आहे सूरदासजी, तुम्ही कार्यक्रमात फोन केला त्याबद्दल धन्यवाद। ऐकवत आहोत तुमच्या आवडीचं हे भक्तिगीत।

0: हॅलो,
1: आकाशवाणी नांदेड केंद्र का?
0: आकाशवाणीचं नांदेड केंद्र आणि कार्यक्रम आहे फोन फरमाइश. हा, नाव सांगा आपलं.
1: संतोष सुदाम लोणे बोलतो मॅडम.
0: बरं, संतोषजी काय करता आपण?
1: लोणे बोलतो मॅडम, मी शेती करतो.
0: बरं, शेती हा व्यवसाय करता आपण. किती एकर शेती आहे?
1: 5 एकर आहे मॅडम.
0: बरं, काय बरं शेतीमध्ये काय पिकं घेतलेली आहेत आपण?
1: सध्या तर मॅडम काहीच नाही, आता पळ्या मारल्या, आता हळद वगैरे लावली, आता सोयाबीन पेर पिक

0: नाही ना मॅडम.
1: हो ना, पाऊस तर नाहीये सध्या, आता पावसाची वाट पाहावीच लागेल आपल्याला.
0: आता वरचं पाणी पडल्यानंतर मॅडम पेरा म्हणलं सोयाबीन. मॅडम जर गाणं टाकायचं मेरे सावन बहादूर फिर भी मेरा मन प्यासा.
1: खूप छान गीत सुचवलं आहे आपण आणि ह्या पावसाळा ऋतूमध्ये. धन्यवाद संतोषी कार्यक्रमात फोन केल्याबद्दल. ऐकत आहोत आपल्या आवडीचं हे गीत.

0: हॅलो, नमस्कार. आकाशवाणी नांदेड केंद्र.
1: हॅलो
0: हॅलो, कोण बोलतय आमच्याशी?
1: नरबलवार.
0: बर,
1: आम्ही तुमच्यासाठी कार्यक्रम ऐकता.

0: वाह वाह वाह वाह वाह, धन्यवाद धन्यवाद. तू कोणत्या वर्गात आहेस? वा वा वा वा. आणि तू अभ्यास करते की नाही? आणि खेळायला जातेस? बर बर. तुझ्या मैत्रिणीचं नाव काय बर?
1: राधिका.
0: राधिका, वा वा, तुझी चांगली फ्रेंड आहे का ती?
1: हो.
0: वा वा, मग तुम्ही काय खेळता बर दोघ मिळून?
1: आम्ही खूप काय खेळतो.
0: बर. आणि तुला अभ्यास करायला आवडतं की खेळायला आवडतं?
1: अभ्यास.
0: अभ्यास करायला आवडतं? वा वा वा वा. तुला कोणते टीचर आवडतात?
1: मला एक मॅथचे टीचर आवडतात.
0: अच्छा, मॅथचे टीचर आवडतात का?
1: मला एक भाऊ झालाय, त्याचं नाव शिवार्थ.
0: वा वा वा वा. तो सुंदर दिसतो का?
1: हो.
0: वा, छान छान. तुझ्यासारखा सुंदर दिसतो ना तो?
1: हो.
0: वा, तुला आजच्या कार्यक्रमात कोणतं गाणं ऐकायचंय?
1: मला एक मिनिट.
0: हा हा.
1: मला एक लोरी ऐकायची.
0: बर. तन्वी, तू खूप छान बोलतेस, हो ना?
1: थँक यू.
0: तुझा आवाज पण खूप गोड आहे.
1: थँक यू.
0: तुझा बर्थडे कधी असतो तन्वी?
1: माझा झाला बर्थडे आता.
0: कधी झाला बर्थडे?
1: माझा बर्थडे परवा झाला.
0: हो का? आणि कोणाकोणाला बोलवलं होतं?
1: कोणाला.
0: अरे का बर?
1: नाही.
0: अरे असं कस?
1: एक वर्षापासून आजच फोन लावला. आजच फोन आला.
0: म्हणजे एका वर्षापासून प्रयत्न करतेस आणि आज फोन लागलाय का तुझा?
1: हो.
0: वा वा वा वा. आम्हाला पण ना तुझ्याशी बोलून खूप छान वाटतंय, माहितीये.
1: थँक यू.
0: आणि तन्वी, तू कार्यक्रमात असाच फोन करत जा, आम्हालाही तुला बोलायला आवडेल.
1: बर.
0: तुला गाणं वगैरे म्हणता येतं का ग?
1: हो येते.
0: म्हणून दाखव बर.
1: एक मिनिट.
0: हा हा, मी थांबलो. हा.
1: अच्युतम केशवम कृष्ण दामोदरम राम नारायणम जानकी वल्लवम कोण कहते हे भगवान हाते नहीं दिल से बरी के जैसे खिलाते नहीं अच्युतम केशवम कृष्ण दामोदरम राम नारायणम जानकी वल्लवम भगवान नाचते नहीं गोपियों की तरह नचाते नहीं अच्युतम केशवम कृष्ण दामोदरम राम नारायणम जानकी वल्लवम कौन कहते हैं भगवान होते नहीं
0: माही. वा तन्वी, खूप छान. हा, खूप छान. तुझ्याशी बोलून आम्हाला खूप छान वाटलं. कार्यक्रमात असंच फोन करत जा. ऐकत आहोत तुझ्या आवडीचं हे गीत.

0: हॅलो
1: हॅलो,
0: स्वागत आहे आपलं फोन फरमाईशा कार्यक्रमामध्ये. नाव सांगा आपलं.
1: माझं नाव गंगाधरजी खंडारी.
0: काय करता आपण?
1: काय नाही, काम वगैरे करतो. मात्र काय नसतं, आज घरीच हो.
0: असं आहे का? म्हणजे काम कोणतं काम करता?
1: होत आहे, शेतीचं काम. कोणतं जे सांगलं ते काम करीत असतो. मालकांचे काम सांगलं का आपल्याला समजा शेती गेलो तर मालकांना जे काम सांगितलं ते काम करत असत.
0: तर आपण आता प्रत्येक आता शेतीचं कसं असतं, जेव्हा आहे तेव्हाच काम लागेल. आता उन्हाळ्याच्या दिवसात तर काम नसेल ना आपल्याला.
1: हो ना, ताई.
0: तेव्हा कसं आपलं म्हणजे उपजीविका भागवत आपण?
1: ते कसं असते ताई, समजा जे नियमाप्रमाणे कोणतं काम असते ते काम सर्व काम येते मला. बरं ताई, मला चित्रपटामध्ये गाणं देत आहे गेलं. ते सुनील शेट्टी आहे ना ताई, रवी बिंदिया बोले. बिंदिया बोले, चुडी बोले, कंगना बोले.
0: धन्यवाद गंगाधरजी, कार्यक्रमामध्ये आपण फोन केल्याबद्दल. ऐकवित आहोत आपल्या आवडीचं हे गीत.
1: होत आहे. धन्यवाद.

0: हेलो
1: हेलो नमस्कार, आकाशवाणी नांदेड केंद्र कार्यक्रम फोन फरमाइश, कोण बोलताय?
0: नमस्कार सर, मी विवेकानंद नारायण बोलतो.
1: बर, कुठून बोलताय?
0: नांदेड वरून, त्रिरत्न नगर, सांगली.
1: बर, काय करता आपण?
0: काय ना, आता आपलं कार्यशाळेमध्ये आहे मी.
1: बर, तिथे काय शिकवतात?
0: कार्यशाळेमध्ये कॉम्प्युटर, खुर्च्या विणकाम, पाईप विणकाम, फाईल.
1: बर, हे बनवायचे शिकवतात का?
0: हो सर.
1: वा वा, आणि तुम्ही किती वर्षापासून करता तिथे?
0: ते मी म्हणजे आमचं एक वर्षाचा कोर्स आहे, आम्हाला 4 वर्ष असतात त्याच्यामध्ये.
1: बर,
0: आणि आता माझं लास्ट वर्ष करायचं.
1: बर, आणि हे झाल्याच्या नंतर तुम्हाला पुढे काय करायचं आहे?
0: ते झाल्याच्या पुढे मला फॉर्म भरून चांगला नोकरी बघायची सर, जॉब बघायचा.
1: बर, व्यवसाय वगैरे एखादा?
0: हा, व्यवसाय वगैरे सर, मला आता व्यवसायाची बघा, एक मला फॉर्म भरला होता मी, त्याच्यामध्ये मला गिरणी भेटली पापडची.
1: वा,
0: आता मला पापडचा व्यवसाय पण सुरू करायचा सर.
1: वा वा, उत्तम. तुमचं शिक्षण काय झालं पूर्ण?
0: माझं शिक्षण 12वी झालं सर.
1: 12वीच्या नंतर तुम्ही हा कोर्स केला?
0: दोन्ही ब्रेल लिपीमध्ये झालं सर, दोन्ही डोळ्यांना आणलं.
1: तुम्ही दोन्ही डोळ्यांनी अंध असून तुम्ही तुमची जिद्द सोडलेली नाहीये.
0: हो सर.
1: वा, इतर जे अंध तुमचे बांधव आहेत त्यांना तुम्ही काय सांगाल बरं?
0: काय नाही सर, ते त्यांचा परिणाम प्रयत्न पण काही जण आहे ते घरी बसून राहतात सर. मला त्यांना एकच म्हणायचं, आपण घरी बसून राहू नये, आपल्या जीवनात स्वतः आपणच हार मानली तर मग आपल्या पुढे चालून यश आपल्याला येणारच नाही सर. आपण जर प्रयत्न करत राहिले तर आपल्याला नक्की यश येतं सर.
1: बरोबर आहे. तुमच्या कुटुंबात कोण कोण आहेत?
0: आई, वडील, बहीण, भाऊ आणि भावाचे लेकर, बहिणीचे लेकर ते आहेत आमच्या. आमच्या जवळच आता बहीण राहत आहे सर. बहिणीनं रेडिओ दिलेला मला, त्या रेडिओवर मी गाणे वगैरे ऐकतो. चार्जिंगवरचा रेडिओ आहे, कुठेही घेऊन जातात.
1: वा वा वा वा, म्हणजे बहिणीने भावाची काळजी केली.
0: हो सर.
1: वा, छान, चांगली गोष्ट आहे. बरं, मग बाकीचे सगळे तुम्हाला सहकार्य करतात?
0: हो, बाकीचे सर्वजण सहकार्य करतात सर.
1: लग्न करायचं आहे?
0: हो ना सर, आता जॉब वगैरे लागल्यानंतर किंवा व्यवसाय सुरू झाल्याच्या नंतर.
1: आपण स्वतःच्या पायावर उभं राहिलोत की बघ बाकी सगळ्या गोष्टी सुरळीत होतात.
0: हो सर.
1: वा, चांगली गोष्ट आहे. विवेकानंदजी, तुमचा उत्साह आहे, जे काही करण्याची जिद्द आहे ते खरंच एक

सगळ्यांना प्रोत्साहन मिळेल अशी ती गोष्ट आहे. आजच्या कार्यक्रमात तुम्हाला कोणते गीत ऐकायचं आहे? चिमणी पाखर मधलं कोणतं? विवेकानंदजी तुम्ही कार्यक्रमात फोन केलात त्याबद्दल धन्यवाद. ऐकत आहोत तुमच्या आवडीचं चिमणी पाखर या चित्रपटातील हे गीत.

0: हॅलो, स्वागत आहे आपलं फोन फरमाईशा कार्यक्रमामध्ये. नाव सांगा आपलं.
1: सुरदास खैरे.
0: सुरदास खैरे. सुरदासजी, काय करता आपण?
1: शेती करतो.
0: आता शेतीमध्ये पाण्याची सुविधा कशी आहे आपल्याकडे?
1: आता पाऊस पण नसेल बघा, आता पेरणी करायची. आता
0: काय येतं शेतीमध्ये पीक आपण?
1: आता बैलाला पाणी, चारा पाणी टाकतो.
0: सुरदासजी, आपण आकाशवाणीचे कोणते कार्यक्रम ऐकता?
1: किसानवाणी ऐकतो.
0: बरं, किसानवाणी हा कार्यक्रम आवडतो आपल्याला. बरं, आजच्या कार्यक्रमामध्ये आपण कोणतं गीत ऐकणार? खूप सुंदर असं गीत सुचवलं आहे आपण. धन्यवाद कार्यक्रमात फोन केल्याबद्दल. ऐकवित आहोत आपल्या आवडीचं हम हे राही प्यार.

0: हॅलो, नमस्कार. आकाशवाणी नांदेड केंद्र कार्यक्रम फोन फरमाईश. कोण बोलताय?
1: तुकाराम जाधव.
0: बर,
1: काम फक्त कराड जिल्हा सातारा.
0: काय करता आपण जाधवजी?
1: सरजी, माझं वर्कशॉप आहे वेल्डिंग, तर वेल्डिंगचं काम करतो. घरचे दरवाजे, ग्रील, खिडक्या, जाळ्या बरोबर.
0: वा वा. मला सांगा, वेल्डिंगच्या कामाला जशी आधी मागणी होती तशीच आताही आहे की काही कमी झाली?
1: काय झालंय सरजी, आता लोक घराही बांधकाम जिकडे तिकडे बघा, तिकडे घराची बांधकाम चालू आहे, त्यामुळे आम्हाला मागणी जास्त आहे वेल्डिंगच्या कामाला.
0: वा वा. पण यात जे वर्कर आहेत त्यांची संख्या कमी झाली, काम करणाऱ्यांची?
1: हा, त्यांची कमी झाली की नवीन वर्कर तयारच होत नाही, कारण वेल्डिंग काम असतं ना, थोडं त्रासदायक वाटतं त्याला.
0: का बरं, असं का होतंय?
1: लोकांचे मुलांची काय भावना झाली नाही, काम करा असं वेल्डिंग असं कसली कामं नकोच वाटतात लोकांना.
0: आणि या कामात थोडस कष्ट जास्त आहे ना?
1: हो हो.
0: बरं, तुम्हाला वेल्डिंग करताना काय त्रास होतो? म्हणजे ज्या पद्धतीने ते ठिणग्या निघतात आणि त्याच्यामुळे डोळ्याला बराच त्रास होतो.
1: हो, डोळ्याला त्रास होतो, परत श्वासोच्छवासाला पण त्रास. पण आम्ही काय करतो, वेल्डिंगचा एक विशिष्ट प्रकारचा वेगळा गॉगल असतो आणि आम्ही तोंडाला मास्क लावतो, त्यामुळे आम्हाला त्रास थोडा कमी होतो.
0: बर. पण जेव्हा तुम्ही नवीन नवीन हा व्यवसाय करायला सुरुवात केला असाल त्यावेळेस काही त्रास झाला?
1: हा झाला, डोळे दुखत होते, डोकं दुखत होत, त्याचा त्रास झाला जर थोडा. पण नंतर काय झालं, सराव झाल्यानंतर ते सगळं हवा कमी होते त्रास.
0: बरोबर आहे, बरोबर. तुमचं वय काय आहे आता सध्या?
1: माझं वय 65 वर्ष आहे.
0: बघा, आणि तुम्ही आणखी हे काम सातत्याने करताय?
1: हो.
0: किती वर्ष झाले कामाला या?
1: 30 वर्ष झाली.
0: 30 वर्ष. आणि वर्कर किती आहेत तुमच्याकडे?
1: वर्कर 3 आहेत, 3 एक पेंटर आहे, चार चार चौघा जण आहेत.
0: पण ते वर्कर नेहमी येतात? रोज
1: रोज येतात, काय काय वेळी सुट्टी असते ना, आधी काही काम असते त्यांची, त्यामुळे सुट्टी घेतात.
0: तुकारामजी, आजच्या कार्यक्रमात तुम्ही फोन केलात, कोणते गीत ऐकणार?
1: चित्रपट नाव आहे मेरा गाव मेरा देश.
0: त्यातलं कोणतं?
1: चोर दिया जाय क्या मार दिया जाय, बोलते रे साच्या तुलप दिया जाय.
0: वा, छान गीत आहे. तुम्ही हा चित्रपट पाहिलात?
1: बऱ्याच वेळ, कारण त्यावेळी काय होतं सर, चित्रपटाशिवाय दुसरं कुठलं माध्यम नव्हतं.
0: बरोबर. आता मोबाईल
1: माध्यम होत चित्रपट
0: कार्यक्रम.
1: काय नाव घे होतं सर?
0: बरं घ्या.
1: आमचे मित्र आहेत ते कांताबाव रामाकडे, किरण शिंदेजी, गौतम कोकाडेजी, श्रीकांत मंडारेजी, नितीन पाटील चारुकरजी, जनरल जापतीजी, रमेश जाधव, उदय काळेजी, या सर्वांच्या पासून नाव जोडू झालं.
0: बर. तुकारामजी, तुम्ही कार्यक्रमात फोन केलात त्याबद्दल धन्यवाद. तुम्ही गाणंही खूप छान सुचवलात. ऐकवत आहोत तुमच्या मित्रासमवेत तुमच्या आवडीचं हे गीत.

0: हॅलो, स्वागत आहे आपलं फोन फरमाईच्या कार्यक्रमामध्ये. नाव सांगा आपलं.
1: नमस्कार मॅडम. नमस्कार.
0: हा नमस्कार. नाव सांगा सर.
1: यादव कृष्णा योग्य नांदेडून बोलतो मॅडम.
0: बरं, काय करता आपण?
1: काय नाही मॅडम, सेंटरच काम करतो.
0: असे का? नांदेडमध्ये कुठे राहता आपण?
1: नांदेडमध्ये गोरधन घाटावर.
0: बरं, म्हणजे घराला पेंट वगैरे देता का?
1: हो मॅडम. मॅडम लहान होतो तेव्हापासून मी आकाश चित्र ऐकतो, म्हणजे जेव्हापासून वॉटरिंग चालू झालंय तेव्हापासून मी आपलं नांदेड केंद्र ऐकतो मॅडम.
0: बरं बरं, आपण आकाशवाणी नांदेड केंद्राचे जुने श्रोते आहात.
1: हा हो मॅडम.
0: बरं यादवजी, आपण आता पेंटर आहात. सुरुवातीला जे घराला पेंट वगैरे करताना अवघड जात होतं आणि आता काही नवीन साधनं निघालेत तर आता मदत होते का? आता सोपं वाटतं का ते काम?
1: आता सोपं होते मॅडम. अगोदर ब्रश न मारायचं राहते, त्याचे रोलर वगैरे निघालेत.
0: असं असं, अगोदर मेहनत खूप जास्त घ्यावी लागत होती.
1: हा, मेहनत जास्त घ्यावी लागत होती, आता सोपं झालं मॅडम.
0: बरं यादवजी, आपण आज कार्यक्रमामध्ये फोन केलेला आहे तर कोणतं गीत ऐकणार?
1: तर आशापासून चांगलं गाणं मराठीमध्ये टाकून येणार.

गीताचे बोल सांगा ना. खूप छान असं गीत सुचवलं आहे आपण, या पावसाळा ऋतूला साजेस असं गीत आहे. धन्यवाद यादवजी कार्यक्रमात फोन केल्याबद्दल. ऐकवित आहोत आपल्या आवडीचं हे गीत.

0: हॅलो हॅलो नमस्कार, आकाशवाणी नांदेड केंद्र कार्यक्रम फोन फरमाइश, कोण बोलताय?
1: नमस्कार, पांडुरंग शिरकनवार बोलतोय सर.
0: कुठून बोलताय?
1: गोडाजोरून जाव कंदार तालुका कंदार जिल्हा नांदेड.
0: बर, काय करता आपण?
1: मिस्त्री काम करता सर.
0: आता कुठे आहात तुम्ही, कामावर आहात की घरी?
1: आता घरी आहे सर, पाऊस पडतोय.
0: बर, कालपासून पाऊस पडतोय का?
1: आजच सुरू झाला सर.
0: कसा बरा आहे का पाऊस?
1: चांगला आहे ना पाऊस सर.
0: तुम्हाला रोज काम लागतं?
1: रोज काम लागतं सर.
0: आता सध्या हजेरी किती आहे?
1: सध्या हजेरी आहे सर 800 देते, 900 देते.
0: पण मिस्त्री काम म्हटलं की थोडस शरीराची मेहनत जास्त लागत आहे.
1: मेहनत मेहनत पिशी काय सर, मेहनत आहेच ते घराच्या कामाला मेहनतच राहते.
0: बरोबर आहे. थोडस अवघड पण असतं, म्हणजे अवघड ठिकाणी उभं राहावं लागतं, छतावर जावं लागतं,
1: पालकवरती उभं राहून काम करावं असते.
0: तुम्ही काही स्वतः गुत्ते वगैरे घेता?
1: गुत्ते वगैरे घेत होतो सर पहिलं, आता काही सोडून दिले सर आता गुत्ते वगैरे, आता हजेरीनेच करतोय सर.
0: बरं बरं. काय वय काय तुमचं?
1: वय बघा की आता मी 83 आहे सर.
0: 83 मधले आहात. बरं, लग्न वगैरे झालंय? मुलं वगैरे
1: झालंच ना, दोन मुलं आहेत सर.
0: काय करतात ते, कितवीला आहेत?
1: एकानी 12वी काढली, एकानी 10वी काढली सर.
0: बरं, अभ्यास वगैरे करतात? हुशार आहेत?
1: करते हुशार आहेत सर.
0: कारण की तुम्ही इतकं कष्ट घेताय त्या मुलांच्या भविष्यासाठीच. पांडुरंगजी, आजच्या कार्यक्रमात तुम्हाला कोणते गीत ऐकायचं आहे?
1: भक्तिगीत टाकून द्या सर, पावले चाले ती पंढरीची वाटत.
0: पांडुरंगजी, तुम्ही कार्यक्रमात फोन केलात त्याबद्दल धन्यवाद. ऐकत आहोत तुमच्या आवडीचं हे भक्तिगीत.

0: समाप्त करीता आहोत.
1: आजच्या फोन फरमाईशा कार्यक्रमामध्ये श्रोत्यांशी संवाद साधला होता दिनेश कवडे आणि जयश्री गायकवाड यांनी.
0: तांत्रिक सहाय्य हरमिंदर सिंग लिखारी आणि गणेश डांगे.
1: तंत्र निर्देशन बाबूराव डोली.
0: आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते राहुल आत्रा.
1: फोन फरमाईशा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून.

0: एफएमबँड 101.1 मेघर्स आणि इंटरनेटच्या माध्यमातून न्यूज ऑन एआयआर या पूर्ती आकाशवाणीचं हे नांदेड केंद्र आहे. सकाळचे 11 वाजले आहेत. प्रसारित करीत आहोत आशा बगे लिखित भूमी या पुस्तकाचं क्रमशः अभिवाचन. अभिवाचनाचा भाग 20.
1: प्रसारित करत आहोत आशा बगे लिखित भूमी या कादंबरीचं क्रमशः अभिवाचन. अभिवाचन केले जयश्री पुराणिक यांनी. ऐकूया तर आशा बगे लिखित भूमी या कादंबरीचं क्रमशः अभिवाचन.
2: नेहमीची वेळ टळून गेल्यावर मैथिली बाईंकडे गेली. दार उघडलं. तिला पाहून त्या दारातून बाजूला झाल्या. ये वगैरे म्हणाल्या नाहीत. कुठून सुरुवात करावी ते मैथिलीला कळेना. मग सुचलं. दांडेकर घरी येऊन गेले. मी त्यांना जा म्हटलं नव्हतं, त्या म्हणाल्या. मैथिलीला आता राग सुद्धा आला नाही. हसायला झालं. काही असलं तर सांगा. मला यायला उशीर झाला आहे तरी लवकर जायचं आहे. आत्याला जरा बरं नाही. स्वयंपाक. त्या तिचं ऐकतच नव्हत्या. मुद्दाम ती थांबली. त्या अक्षर बोलल्या नाहीत पण चेहरा निवळला होता. तीच मग आत गेली. पत्त्यांचे जोड दिवाणावर पडलेले. ग्लास तसेच पडलेले. फरसाण प्लेटमध्ये उघडच. ग्लास उचलले तर कसला तरी वास आला विचित्र. पत्ते खेळत होतात, तिनं विचारलं. रमी गुरुवार शुक्रवार त्या एकदाच्या बोलल्या. मैथिलीनं फ्रीज उघडला. काही करून ठेवलेलं नव्हतं. उरलेलंही नव्हतं. सकाळी बाईंनी स्वयंपाकच नसेल केला. फ्रीजमध्ये मेथी दिसली. तिनं मेथीचे दोन परोठे केले. टोमॅटोचं सार केलं. दही होतंच. बाईंपुढे ठेवलं. आत्ताच? तुम्ही सकाळी काही केलं असेल असं वाटलं नाही म्हणून. बाई हात धुवून आल्या. तिथंच कोचावर बसल्या. त्यांना भूक लागलेलीच असावी. त्यांनी पटापट सगळं संपवलं.

विचारलं? तू? मला नको, मी दोनच केले होते. तिनं सारं आवरलं. मी निघू, ती म्हणाली. जातेस? त्या म्हणाल्या. त्यांचा एकटेपणा तिला खटकला. हो. चांगली रेकॉर्ड लावून देऊ आवडीची? तिनं विचारलं. नको नको. मग एखादं पुस्तक देऊ काढून वाचायला? नको ग, त्या आजीजीनं म्हणाल्या. पुन्हा ठेवून देणं होत नाही, इथं तिथं पडलं राहतं. किती मेहनतीनं चांगलं लावून ठेवलं आहेस, खराब होईल सगळं. खराब कसं होईल? मैथिलीनं मग कॉल ऑफ द व्हॅलीची एलपी रेकॉर्ड प्लेअरवर लावली. बाई नाही म्हणाल्या नाहीत. त्या ऐकत होत्या की नव्हत्या कळलं नाही, पण डोळे मिटून कोचात रेलल्या होत्या. रेकॉर्ड संपली, तिनं ती काढून ठेवली. पुन्हा काही लावली नाही. त्याही काही बोलल्या नाहीत. जाते म्हणून सांगायला उभी राहिली तर बाई म्हणाल्या, शंतनू लहान होता त्यावेळी ही एलपी घेतली होती, ती लावली की तो जेवायचा. ते सगळे चांगले दिवस होते. मीही बँकेत होते, छोटा फ्लॅट होता. मैथिलीने घड्याळाकडे पाहिलं, ते त्यांच्या लक्षात आलं. तुला उशीर होतोय, जा तू, त्या म्हणाल्या. बारावीचं वर्ष सुरू झालं. मैत्रीला अभ्यासाची गोडीच लागली. आता तो अभ्यास निरुद्देश नव्हता, समोर काही होतं. अभ्यासाला तिची तिनंच शिस्त लावली. आत्याला क्लास लावून मागितला नाही. देवस्थळी बाईंकडचे पैसे ती स्वतःजवळ ठेवत होती. ते फार नव्हतेही, पण तिचे होते. आता ती बाईंकडे फक्त शनिवार रविवारीच जायची. त्यांच्याकडचं जाणं काही फार सुखाचं नव्हतं. बाई तशाच होत्या, तीही तशीच होती, पण मैथिलीनं तिथं जाणं चालू ठेवलं होतं. त्यात आता सातत्यही नव्हतं, वेळही बदलली होती. कधी कधी आठवड्यातून एकच दिवस जायची ती. अभ्यास होताच, पण देवस्थळींच्या घरचा रस्ता तिनं चालूच ठेवला. दोघीही कदाचित एक एक पायरी उतरून खाली आल्या होत्या. पुष्कळ दिवसांनी मैथिली यावेळी बाईंकडे साडेचारला गेली. आज पुन्हा साडेचार वाजले का तुझे? त्या हसून म्हणाल्या. मी आज कामाला आले नाही. मग? विचारायला आले की मी तुमच्याकडे राहायला येऊ का शेवटले 2 महिने? घरी फार डिस्टर्ब होतं. बहिणीची मुलगी ती घरी ठेवून जाते, तिला बघावं लागतं, शाळेतून आणावं न्यावं लागतं. घर खूप लहान आहे, लोकलचे सतत आवाज. बाईंच्या कपाळावर आठ्या पडल्या. त्या तिच्या आता पूर्ण परिचयाच्या होत्या. मला तुम्ही पैसे देऊच नका, तशीही मी यंदा फार कमीच आलेली आहे. बाई एकदम म्हणाल्या, नाहीच जमणार.

मैथिलीचा चेहरा उतरला. त्यांना तिला अडवायचंच असेल, फक्त अडवायचं, विरोधच करायचा. तिनं बाईंकडे पाहिलं. बाई ही तिच्याकडे पाहत होत्या. या मुलीबद्दल त्यांच्या मनात एक सूक्ष्म राग होता, साचलेला. तिचा ताठपणा, अभिमान, बुद्धी, समज, वाचनाची आवड आणि रूपही. सुंदर म्हणता यावं असं नाही, पण एकूण आविर्भाव देखणेपणाचाच. एक वाचनाची, पुस्तकांची आवड सोडली तर हे त्यांचंच जणू तरुणपणाचं रूप. त्या कदाचित देखण्याही होत्या जास्त. ही मुलगी त्यांच्या एका अभेद्य कोटाला वारंवार धक्के देत होती आणि त्यांना काही म्हणताही येत नव्हतं. त्यांना तिची गरजच होती. त्यांचं त्या गरजेपुढे काही चालत नव्हतं. आणि आता हीच मुलगी काही मागत होती गरजेनं. त्यांना मुद्दामच नाही म्हणावं असं वाटलं. पुन्हा त्यांचं एक सीमित स्वातंत्र्य होतं. 24 तास ही मुलगी त्यांना नको वाटली. दुपारची रमी, एखादवेळी त्या वेळचं माफक ड्रिंक, रात्रीचा पेग, सकाळी उशीरा उठायचं, कशाला उगाच त्यात व्यत्यय? आता कुणासाठीही काही सहन करावं असं काय उरलंय?

0: त्या नाही नाही असंच म्हणत राहिल्या. मग एकदा काय वाटलं तर त्या म्हणाल्या, ठीक आहे ये उद्यापासून, पण डोंट इंटरफिअर, मला माझी प्रायव्हसी डिस्टर्ब झालेली अजिबात चालणार नाही. ठीक आहे असं म्हणून मैथिलीनं मान हलवली. सकाळी सगळं आटोपून मैथिली दोघींचा डबा घेऊन आली. निघताना संजूनं तिरप्या नजरेनं पाहून खांदे उडवले. दोघात आता शब्दाचंही बोलणं नव्हतं. मैथिलीनं लक्ष दिलं नाही. आत्याला रात्रीच सांगितलं तिच्या पद्धतीनं की ती बाईंकडे राहायला जाईल. जाऊ का वगैरे विचारलं नाही. तिचा तो निर्णय तिनं आत्याला सांगितला फक्त. सगळं समजून आत्या म्हणाली, किती दिवस राहणार? जाते तर आहे परीक्षेपुरती, पण दुसऱ्या दिवशी सुद्धा वापस यावं लागेल.
1: श्रोते हो, आताच आपण आशा बगे लिखित भूमी या कादंबरीचं क्रमशः अभिवाचन ऐकलं.

0: FM बँड 101.1 MHz आणि इंटरनेटच्या माध्यमातून न्यूज ऑन AIR या ऍपवरती आकाशवाणीचं हे नांदेड केंद्र आहे. प्रसारित करीत आहोत लोककला रूपरंग हा कार्यक्रम. आज या कार्यक्रमातून ऐकूया शाहीर हिरामन जाधव आणि सहकाऱ्यांनी सादर केलेला लोककला प्रकार जलसा.
1: शाहीर हिरामन जाधव आणि सहकारी सादर करीत आहेत लोककला रूपरंग, पारंपरिक लोककला प्रकार जलसा. ह्या भागाचे लेखक आणि सादरकर्ते शाहीर हिरामन जाधव. ऐकूया पारंपरिक लोककला प्रकार जलसा.
2: श्रोते हो, लोककला रूपरंगाच्या आजच्या या भागात सामाजिक विषमतेविरुद्ध बंड पुकारून परिवर्तनाच्या क्रांती पर्वातला प्रत्यक्ष कृतीने सहभाग असलेला साथीदार म्हणून ज्या कलाप्रकाराकडे पाहिलं जात आहे तो कला प्रकार म्हणजे जलसा. मंडळी, आज आपण या जलसा प्रकाराचं अंतरंग आणि रूपरंग जाणून घेऊया. श्रोते हो, गेल्या हजारो वर्षापासून आपल्या या देशात मोठ्या प्रमाणात जाती विषमता नांदत होती. त्यामुळे त्यावेळच्या शूद्राती शूद्रांना गुलामगिरीयुक्त अन्याय, अत्याचार, अमानवी वागणूक, छळ, जुलूम सोसावा लागत होता. त्यातच अंधश्रद्धा, शिक्षणाचा अभाव, नव्हे हक्कच नाकारलेले होते. या सर्व परिस्थितीविरुद्ध त्यावेळी महात्मा ज्योतिबा फुल्यांनी

0: बंड पुकारून समाज जागृतीतून सामाजिक परिवर्तन करण्यासाठी समाज प्रबोधनाचं प्रभावी माध्यम म्हणून या जलशा कला प्रकाराची निर्मिती केली. जलशाच्या माध्यमातून लोकांनी लोकांना समजेल अशा बोलीभाषेत सामाजिक वास्तवाचे चळवळीचे महत्व पटवून सांगणारे कवन फार्स बतावण्या रचून समाजापुढे मांडण्याचा आणि त्याद्वारे समाज जागा करण्याचा त्यांचं अज्ञान दूर करण्याचा सबळ प्रयत्न या जलशा माध्यमातून सुरू झाला. चातुर्वर्ण्य चौकटीवर टीका होऊ लागली. माणसं अज्ञानाच्या खाईतून वर येऊ लागली. आपल्या खऱ्या खुऱ्या अस्तित्वासाठी न्याय हक्कांसाठी पेटून उठू लागली. महात्मा फुलेंची समता बंधुता समानता या तत्वप्रणालीची चौफेर प्रसिद्धी होऊ लागली आणि ही समतेची लढाई मूळ धरू लागली. त्यातच जलशाचं फार मोठं योगदान आहे. महात्मा फुलेंच्या नंतर जेव्हा डॉ बाबासाहेब आंबेडकरांची दलितोद्धाराची चळवळ उभी राहिली तेव्हा देखील या चळवळीला खेड्यापाड्यातल्या जनमाणसापर्यंत पोहोचविण्याचं महान कार्य या जलसा कला प्रकाराच्या माध्यमातून झालेलं आहे. जलसा म्हटलं की त्यात एका विशिष्ट जातीच्या माणसांचाच जास्त प्रमाणात सहभाग असायचा. जलशातली गाणी त्यात गणाच्या जागी नमन, त्यात गवळणीत बतवणीत दलित समस्या, अंधश्रद्धा, निरक्षरता, अन्याय अत्याचारावरच प्रहार असायचा. त्यामुळे लोकांची गर्दी आणि जागृती या दोन्ही गोष्टी सहज साध्य होत असत. त्यामुळे जलशा अत्यंत लोकप्रिय आणि प्रभावी ठरला. अंधश्रद्धेने व्यापून निघालेला समाज सुधारावा, त्यांनी शिक्षण घ्यावे, नवे ज्ञान मिळवावे म्हणून महात्मा फुल्यांनी सनसनाटी मर्मभेदक आणि जहाल लेखन करून त्यावेळच्या सामाजिक आर्थिक धार्मिक परिस्थितीवर हल्ला केला. लोकांना आपल्या हक्कांची जाणीव करून देणारे ते पहिले युगपुरुष होते. पूर्वी तमाशात काम करणाऱ्या कलावंतांना जलसा निर्माण करून महात्मा फुलेंनीच खऱ्या अर्थाने जलसा हा प्रकार जन्माला घातला. पुढे पुढे त्याला छत्रपती शाहू महाराजांनी खतपाणी घालून जोपासण्याचा प्रयत्न केला आणि डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या दलितोद्धाराच्या चळवळीत तर तो निर्भय आणि परिपक्व झाला. मंडळी, जलसा हा कला प्रकार पहिल्यांदा सुरू केला तो मराठा समाजातील भीमराव महामुनी यांनी. त्यानंतर शाहीर रामचंद्र घाडगे, ज्योतिराव फाळके, गोविंदराव घाडगे, तुकाराम भोसले, केशवराव विचारे, तात्याबा यादव, गणपतराव मोरे. गणपतराव मोरे हे नाशिक जिल्ह्यातील पिंपळगाव बसवंत इथले. आधी जलशाकारांना छत्रपती शाहू महाराजांनी त्यावेळी राजाश्रय दिलेला होता. त्यांच्या पाठीशी आर्थिक आणि मानसिक पाठबळ उभं केलेलं होतं. त्यावेळच्या सत्यशोधक जलशाकारांनी जलसा नावाचं रोपटं उभ्या महाराष्ट्रात प्रतिगाम्यांविरुद्ध पुरिगामित्वाचा वणवा पेटवीत होते. तर उमाबापू, सातू सुब्राव, सातू हिरू, गोपाळबाबा वलंगकर, किसन दामू बनसोडे, पतित पावनदास उर्फ केशव नारायण देव, भाऊ फक्कड, भीमराव कर्डक, केरूजी घेगडे, अर्जुन हरी भालेराव, केरूबा गायकावाड, केशव सुखा आहेर, रामचंद्र सोनवणे, अमृतबुवा बावसकर, तर दुसऱ्या पिढीत वामनदादा कर्डक, श्रीधर ओहळ, राजानंद गडपायले, भीमराव निर्भवणे, दीनबंधू शेगावकर, अण्णाभाऊ साठे, दलितानंद प्रभाकर गवई, शिवराम भोसले, विठ्ठल उमप, पांडुरंग वनमाळी, तुकाराम जाधव, लक्ष्मण केदार, केशवराव बागुल, धनाजी आढंगळे, निवृत्ती साळवे यासारख्या शेकडो जलशाकारांनी सत्यशोधक जलशा आणि आंबेडकरी जलशाच्या माध्यमातून समाज प्रबोधन आणि परिवर्तन घडवून फुले आंबेडकरी चळवळीला खूपच मोठा हातभार लावलेला आहे. तोच जलशा आज अस्तित्वहीन होऊ लागला आहे. नव्या धांगडधिंग्याच्या या संस्कृतीहीन युगात समाज प्रबोधनासाठी जलशासारखी माध्यमच प्रभावी ठरतील असे म्हटल्यास वावगे ठरू नये. कारण जलशा या लोककला प्रकारातील गीत रचना ते सादर करण्याच्या पद्धती निश्चितच मानवी मनाचा ठाव घेणाऱ्याच आहेत. मंडळी, आज आपल्यासोबत जलशा या कलेतील प्रत्यक्ष सहभाग असलेले जुने जाणते कलावंत तुकाराम जाधव आलेले आहेत, तर त्यांच्याशी या जलशाविषयी बातचीत करूया. तर तुकाराम जाधवजी
1: बोला,
0: आपलं गाव कुठलं म्हटलं?
1: गाव तालुका सिन्नर, मुक्काम सिन्नर आणि नाशिक जिल्हा.
0: म्हणजे नाशिक जिल्हा
1: राहणार नाशिक रोड.
0: आता सध्या नाशिक रोडला राहते. बर, मग तर आता मला एक सांगा, तुमचा या जलशा प्रकाराशी संबंध कसा आला?
1: जलशा प्रकाराशी संबंध असा आला की महात्मा फुले यांचे सत्यशोधक जलसा मंडळ मातेरेवाडी तिथे ज्ञानबाबा दुग्जे, रुंदाजी शिंदे अनेक कलावंतांशी गाठी पडून
0: हे जलशा

0: जलसा कार्यक्रम
1: जलसा कार्यक्रम आहे. त्यानंतर आपले घेगडे वामनदादा कर्डक हे गायन मंडळातले आणि घेगडे हे जलसा याच्यातले.
0: बरं.
1: दादासाहेब हे चांदोरीचे असे एक जलसे जुने पाहून मलाही स्मृती अशी चढली की आपण सुद्धा ही कला करू शकतो. आपण यांच्या मार्गदर्शनाखाली यांचं हे सर्व पाहून याच पद्धतीनं आपण काम करू शकतो, समाजाची सेवा करू शकतो.
0: बरं. आपण अर्थात आपला संच हा जलसा सादर करीत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांशी असा काही जवळचा एखादा संबंध आला का तुमचा?
1: हो, आलेला आहे. जलसाचा संबंध असा आला की पूर्वी सिन्नरला अक्षत्रिते आला यात्रा भरत होत्या आणि त्या यात्रेमधून राजवाड्यामध्ये त्या ठिकाणी बाबासाहेबांची सभा होती सिन्नरला आणि त्याच ठिकाणी आमचे तीन जलसे होते. एक सिन्नरकरांचा जलसा,
0: हेगड्यांचा जलसा, जलसकरांचं नाव
1: सिन्नरकर जाधव मंडळीचा जलसा सार्वजनिक असा होता. हे आपले केळी घेगडे यांचाही जलसा होता आणि पास्तेकर मंडळी या नावाखाली हा जलसा आमचा चालत होता. संबंध लोक पास्तेचे होते आणि आम्ही त्या जलसात असताना तिथं कार्यक्रम झाला. बाबासाहेबांच्या सभेला 12:30 वाजला आणि घाटाचा रस्ता अवघड असल्यामुळे त्यावेळी गाडी सोडली नाही त्यांची आणि तिथंच त्यांना थांबायला सांगितलं. पहाट झाली की तुम्ही जा म्हणून बाबासाहेब बाजूला आराम खुर्चीवर बसून राहिले आणि या तिन्ही जलसाचे कार्यक्रम पाहिले. कार्यक्रम पाहून त्यांना अत्यानंद झाला. शाबास म्हणून त्यांनी आम्हाला शाबासकीही दिली.
0: म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यावेळी तुमचा जो जलसाचा जो कार्यक्रम होता तो प्रत्यक्ष त्यांनी पाहिला, ऐकला, तर त्यात त्यांच्या मनाला त्यांनी म्हणजे तुम्हाची शाबासकीच दिली. तुम्हाला
1: शाबासकी दिली, समाधान वाटलं.
0: बरं. तुकारामजी जाधव,
1: बोला.
0: तुम्ही जलसेचे जे कार्यक्रम करायचे तेव्हा त्या कार्यक्रमाला लोकांचा प्रतिसाद कसा मिळत होता?
1: लोकांचा प्रतिसाद इतका चांगला मिळत होता का, ज्या ज्या ठिकाणी आम्ही जलसे केले महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी केले त्या त्या वेळेला भरभरून पुरा ग्राउंड भर इतके असे तुडुंब लोक
0: म्हणजे श्रोते पाहण्याकरता यायचे. श्रोते, रसिक श्रोते सगळे जास्त संख्येने यायचे. बरं. आपण जो कला जो जलसा सादर करायचे त्याचं एकूण स्वरूप कसं होतं?
1: एकूण स्वरूप असं की ज्या ज्या वेळे वर्तमानपत्रामधून ज्या पद्धतीनं राजकारणाचे पुढारी चालतील राजकारणामधले बाबासाहेबांचं भाषण होतील अनेक ठिकाणी काही विरोधही होईल त्याच पद्धतीवर आमचे कवी पळसेकर विठ्ठलचंद्र मोरे हे कवन करीत आणि त्या कवनाचं रुपांतर भाषांतरामध्ये
0: स्वरूप म्हणजे मला असं विचारायचं स्वरूप की तमाशामध्ये आता तमाशानंतरच जलसाचं स्वरूप हे पुढे आलेलं
1: आहे.
0: आता तमाशामध्ये कसा सुरुवातीला गण म्हणतात, गण गवळण नाट्य वगैरे वगैरे जसा प्रकार चालतो तसा ह्या तुमच्या जलशामध्ये तुम्ही कशा प्रकारचं स्वरूप असतं?
1: प्रथम बाबासाहेबांना वंदन,
0: म्हणजे गणाच्या जागी वंदन,
1: गणाच्या जागी वंदन. त्यानंतर गवळणीच्या जागी अनेक समाजाच्या अशा गवळणी बनवायचो,
0: वास्तवाचं
1: त्यामध्ये चित्रण उभं करायचो. कुणाच्या गवळणीचं काय म्हणणं आहे, कुणी काय आणलंय तिथं बाजारामध्ये, म्हणजे लोकसभेत किंवा विधानसभेत तिने काय ठराव केलाय तो प्रत्येक पक्षाने मांडायचा आणि त्याच्यावर कडी करून बाबासाहेबांच्या
0: गाण्याच्या आणि तुमच्या संवादातून लोकांसमोर मांडायचं,
1: लोकांसमोर मांडायचं.
0: बरं. आता तुमच्या जलसा पार्टीत कलावंत कोण कोण होते?
1: सवंत कलावंत पास्तेकर मंडळी भगत आणि भालेराव, एक चिंचोलीचे काशीनाथ कांबळे, आपले काशीनाथ हे आपले भोळे हा, आणि मी तुकाराम जाधव, एवढे लोक आम्ही होतो.
0: बरं. आता मी आता तुम्हाला असं विचारतो, आजची पिढी या जलसा प्रकारापासून बरीच दूर आहे.
1: हो.
0: जुनी कलावंत मंडळी आज हयात नाहीत.
1: नाही,
0: जे आहेत ते वृद्धापकाळाने जर्जर झाले. मग या जलसा लोककलेच्या भवितव्याबाबत आपणास काय वाटतं? म्हणजे तो टिकावा की संपला तर चालेल का, असं काही तुम्हाला वाटतं का काही?
1: हे पहा, यापुढेही जलसा टिकला असता टिकावा असा खूप हेतू आहे. परंतु आजकाल काय झालंय, या कलेमध्ये सगळे डिस्को आणि परराष्ट्राची सगळी कला यामध्ये,
0: पाश्चिमात्य संस्कृतीचा आपल्या भारतीय संस्कृतीवर मोठ्या प्रमाणात आघात झालेला
1: आहे आणि हे सर्व तरुण पिढी त्याच्या मागे लागून त्याप्रमाणेच सर्व काही कार्यक्रम करतात.
0: म्हणजे आजकाल जी जुनी संस्कृती विसरत
1: चाललेली आहे, ती मोडत चाललेली आहे, लोक पावली. अत्यंत दुःख वाटतं, पण काय त्याला नाईलाज आहे, साथ मिळत नसल्यामुळं कला लोक पावण्याच्या मार्गावर आहे.
0: बरं. जाधव बाबा,
1: बोला.
0: आपण आम्हाला आणि आमच्या सर्व रसिक श्रोत्यांना आपण अतिशय मोलाचं मार्गदर्शन या ठिकाणी आपल्या चर्चेतून केलेलं आहे. धन्यवाद. श्रोतेओ, या जलसा कलेत प्रत्यक्ष सहभाग असलेल्या तुकाराम जाधव यांच्याशी केलेल्या गप्पा आपण ऐकल्यात. आता प्रत्यक्ष

आंबेडकरी जलसा या कार्यक्रमातून गायन रचना केलेल्या आहेत, त्यापैकी जलशाकार धनंजय आढंगळे यांच्या तोंडून प्रत्यक्ष जलशाच्या ढाच्यातील काही गाणी ऐकूया। तर मग प्रथम वंदन गीत ऐकूया, गात आहेत धनंजय आढंगळे।

अशा प्रकारे दुसऱ्या आणि तिसऱ्या फळीतल्या मंडळींनी जलशाच्या माध्यमातून आंबेडकरी चळवळ जिवंत ठेवण्याचा प्रयत्न कायम तेवत ठेवला आहे. घनाऐवजी बाबासाहेबांना वंदन करून त्यात बाबासाहेबांच्या कार्याची विद्वत्तेची महती सांगताना शिक्षण अंधश्रद्धा या बाबी आवर्जून समाजापुढे मांडण्याचा आटोकाट प्रयत्न केलेला आहे. मंडळी, समाजामध्ये क्रांतीची मशाल पेटवताना एकीची नितांत गरज आहे. आता गुलामगिरीच्या दलदलीतून बाहेर या असे आवर्जून सांगताना आढंगळे म्हणत आहेत.

आमच्या मातेचा दादापूरचा कृष्ण।

0: मंडळी, बाबासाहेब आंबेडकरांनी समाजाला शिका, संघटित व्हा, संघर्ष करा हा मंत्र दिला. त्याच आधारावर ह्या जलसाकार मंडळींनी समाजाला आपल्या जलशातून पुन्हा पुन्हा जाणीव करून देण्याचा प्रयत्न केलेला आहे. ज्या बाबासाहेब आंबेडकरांनी तमाम दलित पीडित शोषितांना माणूस म्हणून माणसासारखे जगण्याचे हक्क मिळवून दिले, त्या बाबासाहेबांवर पोवाडे रचले जाऊ लागले. असाच एक पोवाडा जलशाकार धनाजी आढंगळे आणि निवृत्ती साळवे यांच्या स्वरातून ऐकूया. मंडळी, वयाच्या 69 पोवाडा गाण्याची उर्मी आजही तशीच आहे. तर मग ऐकूया पुन्हा एकदा जलशाकार धनाजी आढंगळे यांच्याच आवाजात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पोवाडा.
1: दिना मन तुला भी मराया लागतो पाया नमव.

0: आताच आपण लोककला रुपरंगाच्या ह्या 19व्या भागात पारंपरिक लोककलेचा जलसा हा प्रकार ऐकलात. लेखक आणि सादरकर्ते शाहीर हिरामण जाधव, यामध्ये सहभागी कलावंत निवेदक हिरामण जाधव, मुलाखत तुकाराम जाधव, गायक धनाजी अडांगळे, सहगायक भाऊसाहेब चव्हाण, यशवंत पाटील, उत्तम जाधव, लतिक पटेल, कांता नगराळे, चंद्रभान पवार, केरू भोर आणि शिवाजी बर्वे. संगीत साथ होती हार्मोनियमवर सुमंत गायकवाड, तुणतुणे गजीराम वाजे, ढोलके आनंद केदारे आणि प्रकाश साबळे, खंजेरी उत्तम जाधव आणि बजरंग दळवी, टाळ अविनाश निर्भवणे, झांज अशोक जुंद्रे, घुंगरू कांता नगराळे. शीर्षकगीत रचना होती शाहीर हिरामण जाधव यांची, शीर्षकगीत गायन केलं होतं सुमंत गायकवाड यांनी, संकल्पना उत्तम कोळगावकर यांची, निर्मिती सहाय्य जयंत ठोंबरे आणि रेखा महाजन. ही आकाशवाणी नाशिक केंद्राची निर्मिती होती.
1: लोककला रूपरंग हा कार्यक्रम आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.

श्रोतेहो एफएम बँड 101.1 मेघाहर्ट्झ आणि इंटरनेटच्या माध्यमातून न्यूज ऑन एआयआर या ऍपवरती आकाशवाणीचं हे नांदेड केंद्र आहे. सकाळचे 11:45 होत आहेत. प्रसारित करीत आहोत मिश्र संगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमातून सुरुवातीला ऐकूया वैशाली सामंत यांच्या स्वरातील संत कान्होपात्रा यांची मराठी गवळण गीतरचना. संगीत आहे कमलेश जाधव यांचं.

मिश्र संगीताच्या कार्यक्रमातून यानंतर ऐकूया आशा भोसले आणि भूपिंदर सिंग यांच्या स्वरातील बप्पी लहरी यांची हिंदी गझल रचना. संगीत आहे भूपिंदर सिंग यांचं.

मिश्र संगीताच्या कार्यक्रमातून शेवटी ऐकू अनुराधा पोडवाल, उदित नारायण आणि सहकाऱ्यांच्या स्वरातील हिंदी भक्तिगीत रचना. इंदिवर यांची रचना संगीतबद्ध केली आहे बप्पी लहरी यांनी.

या भक्तिगीत रचनेनं मिश्र संगीताचा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करीत आहोत. आपण हा कार्यक्रम ऐकलात आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून. श्रोत्यांना दुपारचे 12 वाजत आहेत. आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होणारा महिला भगिनींसाठीचा कार्यक्रम वनिता मंडळ आम्ही आता सहक्षेपित करीत आहोत.

प्यासा सावन या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. मैत्रिणींनो, या गीतातलं वर्णन ज्यांना अचूक शोभतं अशा एका पती पत्नीला आज आपण भेटणार आहोत. आपण नेहमी म्हणतो की संसार हा फक्त दोन व्यक्तींचा सहवास नसतो, तर तो सुखदुःखात एकमेकांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहण्याचा प्रवास असतो. आयुष्यात काही असे प्रसंग येतात जेव्हा नात्याची खरी परीक्षा होते. अशावेळी काही जण परिस्थितीसमोर हतबल होतात, तर काही प्रेम, विश्वास आणि धैर्याच्या बळावर संकटावर मात करतात. मैत्रिणींनो, सत्यवान सावित्रीची कथा आपल्याला माहितीये. आपल्या पतीच्या प्राणासाठी यमराजालाही नमवणारी सावित्री म्हणजे नात्यातलं समर्पण, प्रेम, हुशारी, जिद्द याचं प्रतीक आहे. आज काळ बदलला, वैज्ञानिक प्रगती झाली, पण आपल्या माणसांसाठी काहीही करण्याची भावना मात्र तितकीच जिवंत आहे. आजच्या कार्यक्रमात आपण एका दाम्पत्याला भेटणार आहोत. गंभीर आजाराचा सामना करत असताना एका पतीला नवजीवनाची गरज होती. त्यावेळी त्याच्या पत्नीनं एक मोठा आणि धाडसी निर्णय घेतला. स्वतःच्या लिव्हरचा, यकृताचा 65% भाग दान करून त्यांनी आपल्या पतीला नवजीवन दिलं. आर्थिक विवंचना होत्या, पोटच्या मुलांची काळजी होती, स्वतःच्या जीवाचीही भीती होती, पण वैद्यकीय क्षेत्रावरचा विश्वास, नात्यातील श्रद्धा, तसंच जगण्याची आणि पतीला जगवण्याचीही उमेद, या सगळ्याचा हा प्रवास आहे. अवघ्या एका दिवसांनी येणाऱ्या वटपौर्णिमेच्या निमित्तानं एका पत्नीच्या धैर्याची आणि त्यामुळं पतीला नव्यानं मिळालेल्या आयुष्याची ही कहाणी ऐकूया. आपल्या मनोगतातून अवयवदान म्हणजे जीवनदान ते किती महत्वाचं आहे हे सांगणारं हे जोडपं.

0: भेटूया लातूरच्या राजकुमार साळवे आणि उज्ज्वला साळवे यांना. ऐकूया त्यांची वरदा हसबनीस यांनी घेतलेली मुलाखत. ती होती म्हणून
1: नमस्कार दादा.
2: नमस्कार, मी राजकुमार साळवे लातूर मधून बोलतोय.
1: काय झालं होतं नेमकं तुम्हाला, काय होता आजार?
2: म्हणजे लिव्हर सिरोसिसचा आजार होता. तर पिण्याची तर सवय होतीच मला, पण अशा कोरोना काळामध्ये जे आमच्या बंधूचं मृत्यू झाला कोरोनामुळे, त्यामुळे पूर्ण जबाबदारी कुटुंबाची माझ्यावर आल्यामुळे मी खचलो थोडा मानसिकरित्या. आणि त्याच्यानंतर माझ्या ड्रिंकचं प्रमाण पिण्याचं थोडस वाढल्याच्या नंतर मला असं झालं की नंतर अन्न पाणी पण पचन होणं झालं. त्यानंतर हिनं बायकोने आणि घरच्या नातेवाईकांनी डॉक्टरकडे घेऊन गेलो. तिथं झाला इलाज. त्याच्यानंतर मला बरं झालं असं वाटल्यामुळे मी परत एक वेळेस अजून दारू पिणं चालू केलं. मग दारू पिणं चालू केल्याच्या नंतर ते आजार जास्तच झाला. परत डॉक्टरने म्हणले आता इलाज होऊ शकत नाही, जास्तीत जास्त 10 ते 15 दिवस वाचते, तुम्ही घरी घेऊन जावा. हिला ज्या वेळेस हिला काही सुधारलंच नाही का, तर घरात सगळ्यात मोठं म्हणलं तर मीच होतो. का तर दोन्ही बंधू वारले होते, वडील वारलेले आणि एकत्रित कुटुंब होत. मग हिनंच थोडस मन घट्ट केलं आणि नातेवाईकांशी त्यांच्याशी विचारपूस चालू केली तिथेच दवाखान्यातच असताना. आमचे भागातले नगरसेवक आहेत, त्यांनी म्हणले आमच्या मित्राचं असं असं हैदराबादला झालेलं आहे लिव्हर ट्रान्सप्लांट वगैरे, ट्रान्सप्लांटची गरज पडणार नाही पण इलाज होईल बघा.
1: पण पहिल्यांदा तुम्हाला हा लिव्हर ट्रान्सप्लांटचा जो पर्याय असा होऊ शकतो किंवा हा इलाज करावा लागेल आता, हे तुम्हाला कुणी सांगितलं आणि कधी सांगितलं?
2: हैदराबादला डॉक्टरांनी सांगितलं. म्हणजे इथून निघायची तयारी झाली, पण हे 2-3 वर्षात आर्थिक परिस्थिती खूप बिकट झाली होती. इकडून तिकडून मदत करून हिनं थोडे दागिने विकले. इथून हैदराबादला पोहोचलो, 8-15 दिवस तिथं इलाज चालला. त्या 8-15 दिवसामध्ये 15 ते 16 लाख तिथं खर्च झाले. मग आता लोकांनी केलेली मदत आणि हे जे काही दागिने हे सर्व काही पैसे आमचे संपलेले होते. डॉक्टरांनी परत त्याच्यात काय म्हणले की आता इलाज होऊ शकत नाही, तुम्हाला लिव्हर ट्रान्सप्लांट शिवाय पर्याय नाही, 30 ते 35 लाख खर्च येईल. हेच एवढा खर्च लोकांनी दिलेले दागिने विकून सगळं केलं होतं. मग आता परत लिव्हर ट्रान्सप्लांट कुणाचं द्यायचं लिव्हर, त्या गोष्टी पुढे आल्या. तिथं माझा एक मित्र होता रवी लांबण, म्हणजे मी बेशुद्ध अवस्थेत असल्यासारखा होतो. मी हिलाच त्या मित्राने फोन करून सांगितलं रवी लांबण म्हणून की केम हॉस्पिटलला मुंबईला शासकीय आहे गव्हर्नमेंट, मी तिथं केलेलं तुम्हाला कमी ह्याच्यामध्ये आणि शासकीय मदत पण भेटेल, तुम्ही तिथं बघा ट्राय करा. हिनं पण निर्णय घेतली केमला जाण्याचा. मग सगळ्यांनी मिळून आमचे जे भाता भाचे होते, माझा पुत्या होता, म्हणजे लहान लहान पण आता मोठे तर कुणीलं होतं, त्यांनीच निर्णय घेतले आणि हिनंच पुढाकार घेतली. ठीक आहे म्हणजे जाऊ म्हणले, तिथून केम हॉस्पिटलला आलो.
1: म्हणजे हैदराबादला तुमचा इलाज झाला आणि त्यानंतर तुम्ही केईमला गेलात, पण हैदराबादच्या डॉक्टरने जेव्हा सांगितलं की आता तुम्हाला म्हणजे लिव्हर ट्रान्सप्लांट शिवाय दुसरा कुठलाही पर्यायच नाहीये, तर त्यानंतर डोनर शोधणं हे जे काही गोष्टी आहेत, कुणाचं यकृत मिळू शकतं किंवा काही
2: विशेष काय म्हणजे, मी नवऱ्यासोबत जे 4 दिवस सुखाचे घालवले त्याच्या आता वाईट प्रसंगी मी कसं काय नाही म्हणू. मला कुणाच्याच लिव्हरची गरज नाही किंवा कुणाची शोधायची नाही, तुम्ही माझ्या टेस्ट घ्या आणि माझच लिव्हर घ्या.
1: हैदराबादच्या डॉक्टरना त्यांनी सांगितलं की
2: बर, तिथं जे खर्च सांगितले त्या खर्चमुळे तिथं करणं तर शक्यच नव्हते. तिथून आम्ही केमला गेल्याच्या नंतर मग तिथल्या डॉक्टरांनी पण हिला विचारलं की कोण आहे डॉनर. मग हिना म्हणजे मीच आहे. म्हणजे तुम्ही जर डोनर आहात तर आता जर नवऱ्याचं ऑपरेशन, तुमचं पण ऑपरेशन, मग तुम्हाला बघणार कोण? तुमचे तर सगळे लहान लहान लेकर आहेत, तुम्हाला बघणार कोण? तर हिना म्हणजे जसं होईल तसं, पण डोनर बघणं होत नाही आणि बाकी तर लहान लहान आहेत, त्यांचे कुणाचे देऊ? मग हिना म्हणजे मी स्वतःच देणार आहे. शेवटपर्यंत हिनं माझं डायपर चेंज करणं, मला खाऊ पिऊ घालणं हिनं स्वतःच केली आणि हिनं स्वतःच निर्णय घेतले. मग डॉक्टरांनी ज्यावेळेस ऑपरेशन होतं त्यावेळेस हिला स्क्रीनवरती लिव्हर दाखवलं की 65% तुमचं लिव्हर एवढं कट होणार आहे आणि तुमच्या जीवाला धोका होईल. तर हिनं म्हणजे

0: काय काय हरकत नाही, मी द्यायला तयार आहे. ज्या दिवशी ऑपरेशन होतं त्या दिवशी सकाळी माझ्याकडे आली 5 वाजता आणि येऊन माझं डायपर वगैरे वगैरे चेंज केली, मला बोलली माझं ऑपरेशन आहे म्हणली आणि थोड्या वेळाने तुम्हाला पण घेऊन जाते.
1: हा म्हणजे तेव्हा तुम्ही शुद्धीवर होतात.
0: हा शुद्धीवर होतो म्हणजे कळत होतं, पण जास्त समोर जे माणूस येईल का त्याच्याशी काय बोलायचं काय बोलायचं एवढंच कळत होतं.
1: तुम्हाला ही कल्पना होती का की आता लिव्हर ट्रान्सप्लांटेशनचं आपलं ऑपरेशन होणार आहे किंवा डोनर आता शोधावे लागतील किंवा मिळालाय किंवा जी काही परिस्थिती आजूबाजूला तुमच्या सुरू होती त्याची काही कल्पना होती तुम्हाला तेव्हा?
0: हो. आणि ज्यावेळेस लिव्हर ट्रान्सप्लांट करणार आहे ही ज्यावेळेस डॉक्टरांनी सांगितली त्यावेळेस ही न स्वतःहून मला हातात हात धरून म्हणली होती की मी शेवटपर्यंत तुम्हाला लिव्हर ट्रान्सप्लांट साठी मीच डोनर म्हणून राहणार, कुणाची बघायची पण काही गरज नाही, मी आहे तुमच्या पाठीशी.
1: आणि मला तुम्हाला म्हणजे
0: आता पण सांगता वेळेस डोळ्यात पाणी येत आहे आणि त्यावेळेस पण आलं नशिबानं भेटते त्या अशा जोडी. ज्या दिवशी ऑपरेशन होतं त्या दिवशी सकाळी माझ्याकडे आली 5 वाजता, मला धीर देऊन परत गेली आणि सर्वांना उठवली चला माझं ऑपरेशन आहे.
1: म्हणजे हॉस्पिटलमध्ये जे वॉर्ड मध्ये लोक होते त्यांना नातेवाईक वगैरे
0: नातेवाईक जे होते पाची पुतण्या आणि मुलगा मोठं तर कोणीच नव्हतं हेच होते. मी यांना उठवलं, 9 हिला ऑपरेशन थिएटरला घेऊन गेले, परत हिचं 8-10 घंटे माझं 16-17 घंटे ऑपरेशन चाललं. ते ऑपरेशन सक्सेस झालं, हिचा जीव धोक्यात आला, हिचं परत पाणी पण पिणं हिला आवड झालं, पाणी पिऊ लागलं की ते परत बॅक मारू लागलं, उलट्या होऊ लागल्या. मग डॉक्टरांनी म्हणले परत हिचं डबल ऑपरेशन करावं लागेल, हिची नाजूक परिस्थिती झाली आणि परत हिचं डबल ऑपरेशन झालं. आम्ही दोघं पण वाचून आलो सुखरूप, झाला खर्च ते देण्यासाठी राहत घर पण विकावं लागलं, पण काही वाटत नाही. आजच्या कंडिशनला आम्ही दोघं नवरा बायको आणि लेकर दोघं पण सुखात, आम्ही दोघं एकमेकाला खंबीर साथ देत आतापर्यंत चालत आलंय. मुलगा आता जॉब करू लागलाय, त्याच्या 8-10 हजार येतील पेमेंट, मेडिसिन टेस्ट फी सगळं काही भागवत चालू लागलाय गाडा असा संसाराचा.
1: त्यांना जेव्हा पहिल्यांदा ऑपरेशनला नेलं तेव्हा तुम्ही पण ऑपरेशन थिएटरमध्येच असाल होय की नाही, म्हणजे काही जी पूर्व तयारी आहे ती जी काही सुरू होती तर तेव्हा कशी धाकधूक तर असणारच आहे मनामध्ये, पण तेव्हा पण काय विचार सुरू होते तुमच्या मनात की काय होईल यानंतर, कशी परिस्थिती उद्भवणार आहे, तिच्या जीवाचं काय होईल, माझं काय होईल, मुलांकडे कोण बघेल, हे सगळे विचार तर आलेच असतील ना?
0: आले होते, मी तेवढा सक्षम नव्हतो, फक्त एवढंच कळत होते की मला ऑपरेशनला घेऊन जाणार आहे, तिला पण घेऊन जाणार आहे. पॉझिटिव्ह होतो मी कधी पण की आम्ही दोघं पण सुखरूप राहू मला वाटत होत. तेवढपर्यंत मला एवढा धीर होता की आपण कधी कुणाचं वाईट केलं नाही. आता आली परिस्थिती आपल्या हातूनच झाले, आपण पिलो नसतो तर झालं नसतं, चूक झाली आहे, मोठी चूक झाली आहे आयुष्यातली, तर एवढं रिव्हर्स येणं सगळं काही. बाकी विचार लेकरा बाळाचा तर येणार.
1: बरोबर.
0: आणि जे टीम होती का केम हॉस्पिटलची, अंकिता मॅडम डॉक्टरला, अंकिता मॅडम तर फॅमिली मेंबर सारख्या, एवढं धीर द्यायला दोघाला पण, तिची बहीणच असल्यासारखं त्या माझ्या बेड पशीच बसून, त्या तर त्यांना पण आम्हा दोघांचा जिवाळा एवढा हे वाटू लागला. कोण डोनर तयार होत नाही, नातेवाईकातलं रक्तातलं देखील तयार होत नाही, बायको तयार झाल्या आणि हसत खेळत तिनं सगळ्या टेस्ट दिवसभर तिच्या पायाला फोड आले होते, इकडून तिकडे फिरत तिकडून इकडे फिरत, इकडची टेस्ट झाली की तिकडं तेवढ्या टेस्ट करून तिनं म्हणजे कुठेच खचले नाही, तिनं तिच फिरत गेली सगळीकडे, इकडची इकडच्या टेस्ट करून घेतले का म्हणले की हो मॅडम तिकडे टेस्ट केल्या, म्हणजे एवढं सगळं काही तिनं पार पाडली. मी नशिबवान आहे अशी बायको भेटणं,
1: म्हणजे खूप गंभीरपणे त्या सगळ्या परिस्थितीला सामोऱ्या गेल्या.
0: तुला आता सांगता येणार नाही तेवढं, पण मला जाणवतंय की तिने काय परिस्थितीला तोडून
1: आपल्यासाठी आपली पत्नी इतका मोठा त्याग करतेय हे समजल्यावर कुठल्या भावना आल्या, काय वाटलं तुम्हाला तेव्हा?
0: सतीनं जे सत्यवानाला वाचवलंय ते तर फक्त कहाणीमध्ये ऐकून आहे, पण प्रत्यक्षात जर बघितलं असेल तर मी माझ्या बायकोला बघितलं म्हणलं माझा जीव वाचून आणतो, ती खरी सतीश आहे म्हणून पोस्ट टाकली होती मी. ऐकण्यात होत की सत्यवानाला सती सावित्रीने यमापासून वाचून आणलं होतं, पण साक्षात मी सावित्री पाहिली माझ्या अर्धांगिनीच्या रूपात. होय अर्धांगिनी, कारण तिचं अर्धांगी म्हणजे 65% लिव्हर मला देऊन स्वतःचा जीव धोक्यात टाकून मला वाचून घेणाऱ्या माझ्या सौभाग्य होतीस, हार्दिक शुभेच्छा बायको, अशी पोस्ट होती.
1: म्हणजे त्यांच्याविषयी तुम्हाला जी काही कृतज्ञता वाटते ती तुम्ही अशी व्यक्त केली.
0: हो
1: तुमच्या दोघांमधलं ना आता या सगळ्या प्रसंगा

0: आणखीन मजबूत झालं असं वाटतं का? म्हणजे तुमचा या नात्याकडे बघायचा दृष्टिकोन सुद्धा बदलला असेल ना? म्हणजे एक नवरा बायकोचं टिपिकल नातं तर असतंच, त्यामध्ये म्हणजे प्रेम असतं, विश्वास असतो, पण या सगळ्या प्रसंगानंतर दोघंही ज्या कठीण परिस्थितीला सामोरे गेलात त्याच्यानंतर एक नातं तुमचं मजबूत झालं असं वाटतं?
1: खूप मजबूत. आता असं झालंय की माझं मला जाणवते, मला जरी हार्ट झालं तर तिच्या डोळ्यात पाणी आल्यासारखं माझं मला जाणवते. हा, तिच्याविषयी माझ्या मनामध्ये मरेपर्यंत वेगळा एक आदर राहील.
0: आदर राहील, आदरयुक्त प्रेम राहील.
1: हा, प्रेम तर अगोदर पण होत, मरेपर्यंत राहील.
0: कुठला क्षण कठीण होता या सगळ्यामध्ये प्रवासात?
1: आता भावनेच्या भरात तर तिनं निर्णय घेतला होता लिव्हर देण्याचा, पण जर आम्ही दोघांचं पण काय झालं तर लेकरांना कोण बघणार? का तर परिवारापैकी मोठ्या म्हणलं तर पुरुष पैकी आणि मोठ्यापैकी मीच होतो, नंतर कोण यांना बघणार? हे मोठा प्रसंग होता ना. आता शेवटी हा जो खर्च झाला याच्यातून जी काय आता आम्ही सध्याची जी आहे कंडिशन ही थोडी कठीण आहे, पण होईल. आज ना उद्या मी जरा खंबीरपणे थांबत आजारातून ह्या जरा शारीरिक दृष्ट्या जर अजून सदृढ झालं तर कुठल्या तरी काम धंदा चालू केला तर.
0: किती वर्ष झाली या गोष्टीला ऑपरेशन वगैरे
1: होऊन? 1.5 वर्ष झाले बघा ना, सप्टेंबर मध्ये झालेलं 2005.
0: मग आता काय काम करता तुम्ही, कसं आहे तुमच्या कामाचं स्वरूप?
1: असं जास्त वेळ जर बसलो मी तर पायावर वगैरे सुजित अगोदर करत होतो. आता कुणालाही वाटतंयच ना, पुन्हा याला दवाखान्याला काही लागले तर आमच्यावर अजून बोझ, म्हणून नाही आराम करतो आता जरा आरामच कर म्हणून टाळू लागले प्रत्येक जण. आणि स्वतःचा काही बिझनेस करायचं म्हणलं तर आता आर्थिक परिस्थिती राहिली नाही. माझं शिक्षण म्हणजे झालेलं होतं, मी 2011 डिप्लोमा केला होता कन्स्ट्रक्शन सुपरवायझर, त्याचं लायसन वगैरे काढलेलं आहे गुत्तेदारीचं. बघू काही आर्थिक मदत मिळाली तर एखादी कॉन्ट्रॅक्ट वगैरे घेऊन कामधंदा चालू करेन.
0: ताईने जेव्हा तुम्हाला सांगितलं की म्हणजे मीच तुमच्यासाठी डोनर होणार आहे आणि मी माझं यकृत तुम्हाला देणार आहे, तर तेव्हा रिस्क दोघांच्याही जीवाला, त्यांच्याही जीवाला होती, तुमच्याही जीवाला होती, होय की नाही? तेव्हा तुम्ही त्यांना काय सांगितलं जेव्हा त्यांनी त्यांचा निर्णय पहिल्यांदा तुम्हाला ऐकवला तेव्हा?
1: बघ काय डॉक्टर म्हणते, परत म्हणलं लेकरांचा कसा दिलं, म्हणले तुम्ही जर माझ्या सोबत जर राहिलो तरच मी पुढच्या आयुष्या आणि लेकराचं काहीतरी बघू शकतो, तुमच्या नंतर तर माझ्या काहीच होऊ शकत नाही, मी पण वाचून काही उपयोग नाही, त्यावेळेस डोळ्यात पाणी आलं पाहिजे. आता जर मी तुमचा आधार नाही बनले तर मग पुढे काय होणार आहे माझं? त्यावेळेस तिनं बोलली माझं शरीर पण साथ दिलं नंतर पॉझिटिव्ह झालं, नाहीतर मी पण खचलो होतो पूर्ण. आता जरी नाही कुणी बोलून दाखवलं की बाबा तुझं आयुष्य संपलं, तरी मला त्यांच्या डोळ्यातून बोलण्यातून लक्षात येऊ लागलं होतं की आपण जास्त दिवस नाही. ज्या वेळेस हिनं धीर देत गेली होऊ शकतं डॉक्टर अंकिता मॅडम ने मला म्हणते कसले हेल्थीत मी करून दाखवते होतोय. आम्ही एकमेकाला धीर देतच विचार तर येतच होते की पुढे कसं होणार आहे, पण आता तोंड तर देणं गरजेचं होत.
0: अजून काही सांगायचंय या सगळ्या प्रवासाविषयी, आपल्या पत्नीविषयी?
1: पत्नीविषयी तर सांगण्यासारखं आता भरपूर काही आहे, पण प्रेम होत, आदर होता, आणि ह्या सर्व गोष्टीतूनच तिनं पण कुठेतरी लिव्हर देण्यासाठी डोनेट करण्यासाठी तयार झाली. तिचा जर मी आदर सन्मान किंवा तिला जर काही प्रेम जर देऊ शकलो नसतो तर तिनं पण मला लिव्हर देण्यासाठी तेवढी ही दाखवली नसते. माझं एवढंच म्हणणं आहे की नवरा बायकोनी कधी पण एकमेकाचं आदर मान सन्मान प्रेम एकाशी जिव्हाळा असणं महत्वाचं आहे.
0: आणि सुदैवानं सगळ्या गोष्टी मॅच पण झाल्या.
1: हा, मॅच पण झाल्या. ते म्हणत होते ना डॉक्टर, लाखातून अशी एखादी गोष्ट होत म्हणजे मॅच होते आणि तयार पण होते, नाहीतर कोण तयारच होत नाही. आता तिथं मी पाहिलं एक ऑपरेशन झाल्याच्या नंतर फॉलोअपला जात होतो ना, डॉक्टर मला मोटिवेट करण्यासाठी कुणा कुणा पेशंट कडे घेऊन जायचे, ह्यांचं झालंय त्यांना तुम्ही सांगा जरा धीर द्या. तर त्यांचे जे पण डोनर, आता त्यांच्या रक्तातले डोनर आणि सर ते शेवटी ऑपरेशनच्या वेळेस माघार घ्यायचे, नाही माघार देणं, म्हणजे ही पण परिस्थिती बघितली मी. त्याच्यामुळे तर बायकोचा अजून इतक्या माझ्या नजरेमध्ये आदर वाढला, प्रेम वाढलं, मान वाढला, सगळंच काही. आता स्वतःची माय मी दिलेली बघितलं नाही लेकराला, त्याच्या लेकराला लागणार होत म्हणजे गरज होती डोनरची, माईचं मॅच होऊ लागलं होतं त्याच्या आईचं, पण ती तयार झाली नाही आई देण्यासाठी. अशा भरपूर केसेस तिथं बघितल्या, म्हणजे आईचा एक जन्म दुसरा जन्म बायकोचा आहे.
0: डॉक्टरांनी ऑपरेशन

0: आधी तुम्हालाही एकत्र बसवून चर्चा केली असेल, काही गोष्टी समजावून पण सांगितल्या असतील ना?
1: मला तेवढं नाही, पण हिलाच बोलले होते.
0: हां,
1: माझं मनोगत व्यक्त करण्यासाठी खरंच तुम्ही जी मला चान्स दिला, जी माझ्या मनामध्ये होत ते कुठं ना कुठं व्यक्त करायचं होतं. मी तर फेसबुकवरती स्टेटस वरती तर टाकतच होतो, पण अशा ठिकाणी मला जे भेटलं त्याबद्दल म्हणजे व्यक्त करण्यासाठी खूप खरं खूप खूप धन्यवाद.
0: कठीण परिस्थितीमध्ये अशा काही जर जोडपी असतील तर त्यांना काही तुम्हाला सांगायचंय?
1: एकमेकांनी एकमेकांचे मन ओळखून आणि साथ दिली तर कसलाही कठीण प्रसंग असेल तर त्यातून मार्ग निघतो. फक्त दोघांची एकमेकाची खंबीर साथ असणं गरजेचं आहे आणि एकमेकांशी प्रेम असणं.

0: सात आसनं गरजेचे आहे आणि एकमेकांशी प्रेम आसनं.
1: मैत्रिणीनो, राजकुमार साळवे यांना मिळालेलं नवजीवन हे आपल्या पत्नीमुळे आपल्याला मिळालेलं आहे आणि त्यासाठी ते नेहमी कृतज्ञ आहेत हे त्यांच्याशी बोलताना जाणवत राहिलं. अश्रूंमधून आशेकडे जाण्याचा हा प्रवास ज्यांच्यामुळे शक्य झाला त्या उज्ज्वला ताईंनाही आता आपण भेटणार आहोत. मात्र तत्पूर्वी हे गीत

0: मैत्रिणींनो, वनिता मंडळ हा आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती असलेला कार्यक्रम आपण ऐकत आहात.
1: नमस्ते मॅडम.
2: हा नमस्ते ताई. सावित्रीनं जसे आपल्या पतीचे सत्यवानाचे प्राण यमाकडून परत आणले अशी आख्यायिका आहे, अशी कथा आपण ऐकतो, तर तसंच साधारण आपली ही कथा आहे, आपल्या आयुष्याची कथा आहे. ज्या परिस्थितीला तुम्ही सामोरे गेला आहात आणि ज्यातनं यशस्वीपणे आज बाहेरही आला आहात, तर तो प्रवास आम्हाला जाणून घ्यायचा आहे.
1: माझं नाव उज्ज्वला राजकुमार साळे. लातूर जिल्ह्यातील पानगाव हे गाव आहे माझं, माहेर. पानगावला शिक्षण झालं आणि 2006 लग्न झालं मॅडम माझं.
2: लग्न झालं तेव्हा त्यांना काही सवय अशी होती काही किंवा त्यांना काही आजार होता असा?
1: नाही मॅडम, चांगले होते त्यावेळेस. 10-15 वर्षांनंतर त्यांनी प्यायला शिकले. थोडं थोडं पीत होते पण आमच्या लक्षातच आलं नाही पिण्यामुळं असं होईल तर आम्हाला कधीच वाटलं नाही. मग आमचे ती मोठे दीर पण वारले, सासरे वारले. नंतर मग 5-7 वर्षांनी कोरोना झाला, त्या कोरोनामध्ये दुसरा दीर वारला. असे आमचे मग घरातले 3 माणसं गेले. मग तिसरा माणूस गेल्यानंतर, तिसरा दीर गेल्यानंतर सुरुवात आणखी जास्त केली. मग जास्त त्यांचे पिणं चालू झाल्यानंतर मग काही वर्षांनी आम्हाला कळालं की ह्यांना उलट्या मळमळ फुलाल्यात, अपचन फुलालं. मग आम्ही गंभीर डॉक्टरकडे गेलो, पोटाचे ते डॉक्टर आहेत म्हणून. मग ते डॉक्टर म्हणले लिव्हरचा ह्यांना प्रॉब्लेम आहे, लिव्हर खराब झालेला आहे म्हणजे. मग आम्ही तिथं पण उपचार सुरू केला. मग म्हणजे 1-1.5 वर्ष चांगलं वाटलं. आता आम्हाला वाटलं चांगलं बरे झालेत, ह्यांना पण वाटलं आता मी चांगलं झालो, तंदुरुस्त झालो, आता मला कशाचीच गरज नाही असं वाटलं. मग ह्यांनी अजून मी चांगला झालो म्हणून प्यायला सुरू केले. मग तर जास्तच खराब झालं. मग आम्ही काही दिवसांनी अजून गेलो गंभीर डॉक्टरकडे. काही दिवसांनी काय 2-3 वर्षांनंतर गेलो, म्हणजे ट्रीटमेंट चालूच होती पण प्रकृती खूप बिघडलेली होती. मग आम्ही गेलो 2-3 वर्षांनंतर तर त्यांनी म्हणले आता काही नाही राहिलं म्हणजे, ह्यांनी 1 महिना किंवा 15 दिवसाची साईट असं म्हणले आम्हाला. मग मला काय आभार कोसळ, जेबीन पाया खरली हादरली. मला आता वाटलं मी आता कसं करू, घरी तरी मोठं कुणीच नाही, माझा करता हाच आहे. माझे तर लेकर एक 7वीला मुलगी, 12वीला मुलगा होता. दुसरी जाऊ पण विधवा, तिचे पण लेकर, सासू म्हातारी. मग मी म्हणलं आता आपण कसं करायचं, करता माणसाला जर असं बोलालं तर आपलं काय खरं. मग माझ्या भाच्याला, माझ्या भावाला, भाचीला बोलवलं त्यांच्या दोस्तांनी, म्हणले की तुम्ही हैदराबादला घेऊन जावात. मग तिथं गेलो, आम्हाला वाटलं तिथं लिव्हर ह्यांचं चांगलं होईल काय औषध गोळ्यानं असं, म्हणजे 1-2 वर्ष जसं झालं आधी गंभीरच्या इथं गेलतो तसं नीट होईल वाटलं. मग तिथं काय झालंच नाही. तिथले डॉक्टर म्हणले पर्याय नाही म्हणजे, आता लिव्हर ट्रान्सफर केल्याशिवाय पर्याय नाही. मग आम्ही म्हणलं लिव्हर ट्रान्सफरला किती पैसे लागतात असं विचारलं. त्यांनी म्हणले 30-35 लाख. आता तर आमच्याजवळ नाहीत म्हणलं एवढे, आम्ही तर दवाखाना करून आम्ही सगळे घेऊन गेला, आमच्याकडे काहीच नाही. मग एक दोस्त त्यांचाच होता रवी लांबतुरे म्हणून, मग त्यांचा फोन आला, काय झालं काय नाही विचारले. आम्ही म्हणलं एवढे पैसे लागले, आता आमच्याकडे काही पर्यायच नाही म्हणलं, आम्ही काय करावं. मग त्यांनी म्हणले मुंबईला जावा म्हणले.

0: के एम म्हणून दवाखाना आहे, तिथले डॉक्टर पण लय चांगले आहेत म्हणले, ते घेऊन जावा. मग आम्ही गेलो अम्बुलन्स मध्ये घेऊन गेलो तिथं. तिथं गेल्यानंतर मग ट्रीटमेंट सुरू झाली. अंकिता मॅम, पुन्हा शुक्ला सर, एवढे चांगले ते डॉक्टर की म्हणजे माझे वडील किंवा माझे नातलग बहीण भाऊ असल्यासारखं असं मला केलं त्यांनी. लस बघितले मला त्यांनी. मग म्हणले तुमचे डोनर कोण कोण आहेत म्हणले. मी म्हणले मीच हा म्हणलं डोनर. तर बायको तर एखाद्या वेळेस जुळू शकते म्हणले. तुमच्याकडे आहेत का कोणी दुसरे? दुसरे पण आहेत म्हणलं. दुसऱ्यांचं पण दाखवलं पण ती माझंच जुळून आलं.
1: त्यांची प्रकृती गंभीर आहे, त्यावेळेचं घरातलं वातावरण सुद्धा तुम्ही सांगितलं की कसं होतात. पण जेव्हा तुम्ही केईएम ला गेलात आणि डॉक्टरने लिव्हर ट्रान्सप्लांट करायचं आहे हे सगळं सांगितलं, डोनर शोधावे लागतील हे सांगितलं, पण मग शोधाशोध काही करावी लागली की तुम्ही स्वतःहूनच निर्णय घेतला होता?
0: आम्ही स्वतःहूनच निर्णय घेतला की माझंच घ्या मॅडम. मग मॅडमनी लगेच आम्हाला टेस्टला पाठवलं. मग त्या टेस्ट मध्ये माझी सगळी तयारी झाली. टेस्ट पण चांगल्या आल्या देवाच्या कृपेने. सगळं चांगलं झालं. मग ऑपरेशनला तयार झालो आम्ही.
1: मग सुरुवातीला काही मनात भीती वाटली होती, स्वतःची जीवाची चिंता वाटली होती, कारण मुलं होती, मुलांचं काय होईल, त्यांची तर तब्येत गंभीरच होती आधी.
0: हो मॅडम, मला आधी भीती वाटली नव्हती पण मला वाटलं की माझ्या मुलाचं कसं होणार असं वाटलं मला. काही वर्ष ह्यांनी असं म्हणजे आमच्या संसारात दुःख कसलं ते नव्हतंच की दोन तीन माणसं वारलं त्याच्यामुळे. पण माझा नवरा मला असं म्हणजे चांगलंच करत होते त्याच्यामुळे मग मी खंबीर उभा राहिले. आता आपल्याला पर्याय नाही म्हणलं. हा माणूस गेला तर माझं घर कसं उभा राहणार? ह्या लेकरांचं मला तर होत नाही करणं. सगळंच काही तोच करू शकतो नवराच.
1: बरोबर.
0: मी काहीच करू शकत नाही म्हणजे मला बाहेरचं काहीच कळत नाही बरं का.
1: हा विचार तुमच्या डोक्यात कधी आला म्हणजे की आपण आपलं देऊ शकतो लिव्हर आपल्या नवऱ्याला?
0: मला मॅडमनी सांगितलं होतं की एम मध्ये शुक्ला सर, अंकिता मॅम ने बोलवून घेतलं मला आणि म्हणले डोनर पाहिजे. म्हणजे भावाचं, बायकोचं, मुलाचं. मुलगा तर 18 वर्षाचा नव्हता त्यावेळेस, मुलाचं लागत नव्हतं. मग तुम्ही देऊ शकता का? मग हो म्हणलं मॅडम मी देऊ शकते म्हणलं. मला काही करा आणि माझ्या नवऱ्याला मला वाचून घेतलंच पाहिजे असं आम्ही ठरवलं. डॉक्टरने सांगितल्यानंतरच माझ्या लक्षात आलं की आपणही देऊ शकतो. मला आधी माहित नव्हतं मॅडम मी देऊ शकते असं. मला
1: आता तुम्ही तुमचं लिव्हर देणार हे ठरवल्यावर तुमच्या माहेरच्या लोकांची काय प्रतिक्रिया होती?
0: माहेरच्या लोकांची आईची तर नकोच होती. वडिलाची पण नको होती. नको देऊ, तू तरी राहा, नवरा गेला तरी त्या मुलांसाठी आई पाहिजे, लेकरासाठी कोणीतरी एक जण चांगलं पाहिजे. म्हणजे त्यांना वाटत होतं की असं काय चांगलं होते असं वाटायचं. आई म्हणायची नको देऊ, वडील म्हणायचे. पण माझे छोटे दोन भाऊ त्यांनी जरा शिकलेले होते ते म्हणायचे नाही असं कसं दवाखान्यात सांगितलेलं हा चांगलं होते. तर ताई तुझ्या पाठीमागे आम्ही हा, तू खंबीर उभा राहा आणि तू दिल्यामुळं भाऊजी चांगलेच होते. तर आई वडील अडाणी होते, त्यांना काही माहित नव्हतं. भावाला माहित होत की डॉक्टरांनी सांगितलेलं आहे की चांगलीच होऊन येत्या आमची ताई आणि म्हणा तू तयार हो. मला त्यांनी भाऊ भाच्यांनी भाचीने आणि डॉक्टर अंकिता मॅडम शुक्ला सरने असं म्हणजे चांगलं सांगून खंबीर उभा केलं होतं.
1: त्यावेळी तुमची दोन्ही मुलांपैकी
0: मुलगी 7वीला आणि मुलगा 12वीला.
1: तर त्यांना या परिस्थितीचं गांभीर्य माहिती होतं म्हणजे कल्पना होती की काय घरात वातावरण चाललंय, चर्चा कशी सुरू आहे, सगळे हॉस्पिटल मध्ये जात आहेत.
0: मुलाला माहित होत, रडत होता त्यांनी. म्हणजे आता तेव्हाचे दिवस आठवल्यास खूप वाईट वाटते बरं का. सोबतच होता त्यांनी.
1: इतक्या सगळ्या कठीण परिस्थितीत सुद्धा तुम्ही जराही विचलित न होता तुमच्या निर्णयावर ठाम राहिलात आणि तुमच्या पतीला खरं तर जीवन दान दिलं तुम्ही.
0: हो मॅडम.
1: या सगळ्या प्रवासामध्ये जास्त बळ किंवा ताकद किंवा एक सकारात्मकता म्हणतो ना आपण की नाही मी या परिस्थितीतून बाहेर येणार आहे, आम्हाला दोघांनाही बरं वाटणार आहे आणि आमचा संसार पुन्हा नव्यानं फुलणार आहे, ही एक सकारात्मकता जी असते ना ती कशी मिळाली बरं? काय विचार करत होतात तेव्हा?
0: ते मी सगळं देवावर आणि डॉक्टरवर सोडले होते मॅडम. आता म्हणलं मी तर काही करू शकत नाही लेकरांसाठी किंवा घरासाठी. मला धीर देणारा होता माझा भाऊ भाचा भाची आणि पुतण्या पण होता बरं का मॅडम. ह्यांनी धीर दिला म्हणले ताई तुला काही होणार नाही, म्हणजे महिना किंवा 8-15 दिवसात तू नीट होऊ शकतेस, तुला काही होऊ शकत नाही. आम्हाला डॉक्टरांनी सांगितलंय असं 8 दिवसात तू चलू फिरू शकतेस. मला अंकिता मॅडमने पण सांगितलं होतं, त्यांनी पण उभा केलं होतं तुला काही होणार नाही,

0: चार दिवसामध्ये चलू फिरू शकतेस तिथले, येस सर, अशी काही त्यांची टीम आहे, त्यांनी खंबीर उभा केलं होतं त्यांनी डॉक्टर लोकांनी आणि माझ्या नातेवाईकांनी.
1: आता जेव्हा ठरलं की म्हणजे आपल्याला लिव्हर आपलं द्यायचं आहे आणि आता आपण ऑपरेशनला चाललोय, तर आधी डॉक्टरांनी वगैरे पण काही बोलण्यासाठी बोलवलं असेल ना, तर तेव्हा काय सांगितलं डॉक्टरनी?
0: हो मॅडम, बोलवलं, मोठी स्क्रीन दाखवली आणि तिथं लिव्हर पण दाखवलं माझं, आणि म्हणजे तुला ही 65% द्यावं लागेल आणि 30-35% तुला राहणार. तेव्हा मात्र मी असं म्हणजे खचले, डोळ्यात पाणी आलं, पण डॉक्टर समोर खचले नाही, कारण मला द्यायचंच होतं, कारण माझ्या नवऱ्याला मला वाचूनच घ्यायचं होतं. वाटलं मी आता जर ह्या डॉक्टरासमोर खचून जाईन तर त्यांनी मला घाबरून द्यायचे नाहीत, म्हणून मी बाहेर आले, थोडस रडले आणि माझ्या माझ्या मनाला धीर दिली, अरे गडे एवढे मोठे मोठे डॉक्टर आहेत, माझं काय होऊ शकणार आहे, मला काही होत नाही, कारण एवढे मोठे डॉक्टर आहेत मला वाचून घेणारच, म्हणून मी तेवढं खचले नाही, खंबीरपणे उभं राहिले की माझ्या नवऱ्याला आता काही करून मला उभा करायचा आहे. आता
1: जेव्हा आपण कठीण परिस्थितीत असतो तेव्हा कोणत्या ना कोणत्या रूपात देव उभा राहतो, हो की नाही?
0: हा हा हो मॅडम.
1: डॉक्टरनी सुद्धा तुम्हा दोघांनाही खूप समजून घेतलं, तुमची जी काही परिस्थिती होती ती म्हणजे त्यांच्याही लक्षात आली आणि त्यांनी हे सगळं प्रयत्नपूर्वक यशस्वी पारही पाडलं.
0: हो मॅडम.
1: आधी तुम्हाला काही अवयवदानाबद्दल वगैरे माहिती होती?
0: नाही मॅडम, मला माहिती नव्हती, मला डॉक्टरांनी सांगितली.
1: मग आता तुमची तब्येत कशी आहे? तुम्हाला काही त्रास होतोय किंवा काय असं?
0: नाही मॅडम, मला काहीही त्रास नाही, आणि त्यांनी सांगितलं होतं तुला काही त्रास होणार नाही, पण ऑपरेशन झाल्यानंतर म्हणजे ऑपरेशन झाल्या झाल्या तुझ्या पोटात पाणी होऊ शकते, कॅन्सर होऊ शकते असं मला डॉक्टरांनी बोललं होतं, पण मी त्याही गोष्टीला घाबरले नाही, कारण मला वाटलं आता डॉक्टर आहेत एवढे मोठे आणि मला माझा नवरा उभा करायचे. देवावर विश्वास ठेवले आणि मोठ्या मोठ्या डॉक्टरांवर विश्वास ठेवले, काही होणार नाही, आपल्या पुढे एवढं संकट आलेलं मोठं, आपल्याला पार पडायचे, आपल्याला ह्या लढाईतून बाहेर पडायचं आहे, म्हणून मी खंबीरपणे उभा राहिले मॅडम.
1: ऑपरेशन नंतर तुम्हाला म्हणजे दोघांना डिस्चार्ज मिळाला आणि तुम्ही घरी आलात वगैरे, तर तेव्हा काय भावना होत्या दोघांच्याही मनात?
0: म्हणजे आता चांगले झालो, ही लढाई आपण जिंकून आलात असं वाटायचं, आता आपल्याला काही होणार नाही असं वाटायचं. आणि मॅडम मी एक सांगते, माझं दुसरं ऑपरेशन झालं म्हणजे लिव्हर ट्रान्सफर झालं ना, त्याच्यानंतर 2-3 दिवसांनी मला अन्न पाणी काहीच पचत नव्हतं, मग त्यावेळेस मला म्हणजे काहीतरी लीक झालं होतं मला, मग डबल मला दुसऱ्या दिवशी ऑपरेशनला नेलं डॉक्टरांनी, आपलं काय करणं असं वाटलं मला, म्हणजे डॉक्टर देवी देवी असल्यासारखं, म्हणजे माझ्या हातात हात घालून तुला काही होणार नाही मी आहे, आणि मला त्या पहिल्या वार्डातून दुसऱ्या वार्डात शिफ्ट केलं त्यांच्या जवळ, म्हणजे माझ्या मालकाजवळ, असे दोघांचे कॉट जवळ जवळ टाकले.
1: आता या सगळ्यात अवघड परिस्थिती त्याला सामोरे जाऊन तुम्ही त्यातनं बाहेर आलाय आणि आता यशस्वीपणे तुमचा संसार सुरू आहे नीट, तर आता काही जोडपी जे असतील अशा कठीण परिस्थितीमध्ये तर त्यांना काही सांगायचंय तुम्हाला?
0: हो मॅडम, त्यांनी एकमेकाची साथ सोडू नये, एकमेकांना साथ देव, आणि जरी आता आहे बा मी सांगते, घर असल्यावर भांडणं होते तर जरी झाले तरी पोटात गाठे ठेवून एकमेकांनी राहू नये, जिथल्या तिथे सोडायचे आणि पुढचा संसार पार पाडायचा असं वाटते. पोटात गाठी ठेवल्यानंतर ते मग तू असा मी तसा, तू मोठा मी मोठा असा ना संसार होत नसते.
1: महिलांनी स्वतःचं आरोग्य सांभाळणं गरजेचं आहे, स्वतःची काळजी घेणं सुद्धा महत्वाचं आहे, होय की नाही?
0: हो मॅडम.
1: खरंच ते म्हणजे तुम्ही तुमच्या पतीसाठी जे काही केले, तुमच्या संसारासाठी जे काही केले, ते आजच्या काळातले एक सावित्री म्हणूनच तुमचं कौतुक होणं गरजेचं आहे आणि तुमच्या पतीनं सुद्धा तुम्हाला तसं गौरवलेलं आहे. म्हणजे आज आम्हालाही हे सगळे अनुभव तुम्ही ऐकवले, आकाशवाणीच्या परिवारात तुम्ही त्यासाठी सामील झालात, त्यासाठी मी आकाशवाणी सांगलीकडून आपले आभार मानते. धन्यवाद.
0: धन्यवाद.
2: होती म्हणून राजकुमार साळवे आणि उज्ज्वला साळवे यांच्याशी वरदा हसबनीस यांनी साधलेला संवाद आपण ऐकला. मैत्रिणींनो, वनिता मंडळ हा आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती असलेला कार्यक्रम आपण ऐकत आहात.

नमस्कार. अथ योगानुशासनम. आज आपण बघतोय गर्भसंस्कार. स्त्री जीवनामध्ये गर्भधारणा हा एक महत्वाचा टप्पा असतो. एका पूर्णातून दुसऱ्या पूर्णाची निर्मिती. गर्भ हा जीव 9 महिने 9 दिवस पर्यंत मातेच्या उदरामध्ये वाढवला जातो. या कालावधीमध्ये याला गर्भ अशी संज्ञा असते. या गर्भावर जे काही संस्कार केले जातात ते गर्भसंस्कार. तर संस्कार हे एका पिढीपासून दुसऱ्या पिढीपर्यंत त्यांच्या ज्या ज्या काही सवयी आणि लकबी असतात त्या ट्रान्सफर होत असतात. वस्तुत गर्भसंस्काराचा उल्लेख गर्भोपनिषदापासून आहे. गर्भसंस्काराचा मेन उद्देश हा गर्भाचा सर्वांगीण विकास म्हणजेच बौद्धिक, मानसिक, सामाजिक, आध्यात्मिक या सर्व स्तरांवर आपल्याला अपेक्षित असतो. गर्भसंस्कारामध्ये प्रामुख्यानं मातेच्या आहाराचा विशेष विचार करावा लागतो. त्याचबरोबर गर्भसंकल्प, गर्भसंवाद याचबरोबर मेडिकल पॉइंट ऑफ व्ह्यूमध्ये ब्रेस्ट प्रिपरेशन याचा देखील विचार करावा लागतो. पण मेन मुद्दा येतो तो येतो योगाभ्यासाचा. डॉक्टर डेव्हिड बार्कर यांनी एक रिसर्च केलेला आहे आणि त्यांनी रिसर्चमधून सांगितलेलं आहे द वूम मे बी मोर इम्पॉर्टंट दॅन होम. बाळाचे

शारीरिक मानसिक बौद्धिक संपूर्ण अस्तित्व या 9 महिन्याच्या वास्तव्यावर अवलंबून असते. तर योगाभ्यासाचा विचार करताना गर्भधारणे झाल्यानंतर 3 टप्प्यामध्ये आपण विचार करतो. फर्स्ट ट्रायमेस्टर, सेकंड ट्रायमेस्टर आणि थर्ड ट्रायमेस्टर. योगाभ्यासाने नैसर्गिक प्रसूतीचे प्रमाण वाढू शकते. तथापि गर्भवतीने गर्भधारणेच्या कालावधीमध्ये करायची जी काही आसनं आहेत, प्राणायाम आहेत, ध्यानधारणा आहे, यांचे तज्ज्ञ व्यक्तीकडून यथोचित शिक्षण घेणे आवश्यक आहे. कारण नेहमी जे काही योगाभ्यास केला जातो, जी आसनं केली जातात, त्यातली बरीचशी आसनं, प्राणायाम हे गर्भधारणेच्या कालावधीमध्ये करत नाहीत. तर आपण पहिल्यांदा विचार करूया योगासनांचा. आपण जी काही गतिमान जीवनशैली स्वीकारलेली आहे त्याच्यामध्ये आपण भौतिक सुखांच्या गराळ्यात अडकल्यामुळे निसर्गानं जी काही आपल्याला शारीरिक क्षमता दिलेली आहे ती खूप मर्यादित झालेली आहे आणि त्यामुळेच नैसर्गिक प्रसूतीचे प्रमाण देखील कमी झालेले आहे. तथापि आपण नियमित योग्य योगासनांचा सराव केला तर शरीरावयवांना दाब आणि ताण आल्यानं त्याची कार्यक्षमता वाढते. गरोदरपणी स्त्रीचं साधारण 12 ते 15 किलो वजन वाढत असतं. हा जो अतिरिक्त भार आहे तो सहन करण्याची क्षमता देखील आसनांच्या सरावाने वाढते. आपण आसनं करत असताना शरीराच्या हालचाली या संथ करत असतो आणि त्याचबरोबर त्यामध्ये स्थिरता टिकवत असतो. या स्थिरतेमुळे देखील गर्भारपणी स्त्रीच्या शरीरामध्ये जे काही हार्मोनल इम्बॅलन्स झालेला असतो आणि त्यामुळे तिच्यामध्ये भावनिक चंचलता जी काही येते ती देखील दूर व्हायला मदत होत असते. त्याचबरोबर सर्व सांध्यांमध्ये, स्नायूंमध्ये लवचिकता वाढते, मानसिक ताण कमी होतो, भावनिक संतुलन चांगलं राहतं, झोपेचं प्रमाण योग्य राहतं आणि रोगप्रतिकारक शक्ती देखील वाढते. या सर्वाचा परिणाम बाळाची शारीरिक आणि मानसिक वाढ चांगल्या प्रकारे होण्यासाठी होतो. योगासनानंतर आपण मुद्रांचा विचार करूया. आपली जी हाताची बोटं आहेत ती 5 ही बोटं पंचतत्वांचं म्हणजेच पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश या पंचतत्वांचं प्रतिनिधी करतात आणि या तत्वांचा समतोल साधण्यासाठी व गर्भाच्या स्वास्थ्यासाठी हस्तमुद्रा परिणामकारक ठरतात. प्रेग्नन्सीमध्ये बऱ्याच वेळा थायरॉइड ग्रंथीच्या हार्मोन्सचं इम्बॅलन्स होतो. ब्रह्ममुद्रेच्या सरावाने तो निश्चित सुधारतो. सिंहमुद्रेने रक्तदाबाचे नियंत्रण होते. मुद्रांच्या नियमित सरावाने गर्भारपणी अंतःस्रावी ग्रंथींचं संतुलन साधण्यासाठी मदत होते व गर्भ आणि गर्भवती या दोघांचं देखील स्वास्थ्य अबाधित राखतं. प्राणायाम. प्राण म्हणजे चैतन्य. आपला श्वास हा या प्राणाच्या म्हणजे चैतन्य शक्तीवर अवलंबून असतो. प्रेग्नन्सीमध्ये पोटाचा आकार वाढल्यामुळे आपल्या श्वासपटलावर खूप सारा ताण येतो आणि त्यामुळे उथळ श्वसन होण्याची शक्यता असते. जेव्हा नियमितपणे प्राणायामाचा अभ्यास केला जातो, दीर्घ श्वसनाचा अभ्यास केला जातो, त्यामुळे आपोआपच शरीरात घेतल्या गेलेल्या हवेचे प्रमाण वाढते. नेहमी आपण साधारण 500 cc हवा घेत असतो पण जेव्हा आपण दीर्घ श्वसनाचा अभ्यास करतो तेव्हा 1500 ते 2000 cc पर्यंत हे हवेचं प्रमाण वाढतं. शरीरात गेलेल्या हवेचं प्रमाण वाढलं म्हणजे आपोआपच शरीरात ऑक्सिजनचं प्रमाण वाढणार आहे. शरीरात ऑक्सिजनचं प्रमाण वाढलं की आपल्या पेशींना बाळापर्यंत देखील ऑक्सिजन रिच ब्लड सप्लाय होणार आहे की ज्याचा उपयोग बाळाच्या सुयोग्य वाढीसाठी निश्चितच होतो. त्याचबरोबर हार्मोन्सच्या बदलांमुळे भावनांवर नियंत्रण ठेवता येत नसते अशा वेळी देखील प्राणायाम खूप उपयोगी पडतो. सकारात्मक विचारसरणी वाढीला लागून एक सक्षम माता बनण्यास आवश्यक अशी शारीरिक आणि मानसिक तयारी होते. तथापि प्राणायाम योग्य मार्गदर्शनाखाली शिकूनच करावा कारण कुंभक, बंध अशा प्रकारचे प्राणायाम गरोदरपणी करत नसतात किंवा भस्त्रिका, कपालभाती यासारखे देखील प्राणायाम केले जात नाहीत. तर दीर्घश्वसन, अनुलोम विलोम, भ्रामरी, शीतली, सीतकारी यासारखे प्राणायाम योग्य मार्गदर्शनाखाली शिकून मगच करावेत. पुढचा मुद्दा आहे मंत्र.

प्रयोग मननात त्रायते इति मंत्र विशिष्ट ध्वनिलहरींचा पाण्यावर परिणाम होत असतो हे सायन्सने देखील प्रूव्ह करून दिलेलं आहे. आपल्या शरीरामध्ये 70% पाणी असते आणि त्यामुळे मंत्रोच्चारणाचा आपल्या शरीरावर गर्भावर खूप चांगला परिणाम होतो. ज्याप्रमाणे प्रतिजैविक बाह्य शरीरावर कार्य करतात त्याप्रमाणे आपल्या सूक्ष्म शरीरावर मंत्र विलक्षण प्रभावी ठरतात. संस्कृत मंत्रोच्चारण वाच्या शुद्धी देखील होते. यातलाच एक महत्वाचा मुद्दा म्हणजे प्रणवोच्चार किंवा प्रणव साधना. सगुण ब्रह्माचं एकाक्षरी बीज मंत्र म्हणजे ओंकार. ओंकार हा अ उ म अर्धबिंदू या 3.5 मात्रांनी बनलेला असतो आणि त्याचा उच्चारणानं आपल्या शरीरामध्ये अल्फा आणि थीटा वेव्ज निर्माण होत असतात की ज्या मनाची शांत आणि सजग अवस्था दर्शवतात. त्यामुळेच ओंकार ध्यान प्रणव साधना याचा गर्भधारणेच्या कालावधीमध्ये अत्यंत चांगला परिणाम दिसून येतो. गर्भसंस्कारामध्ये योग साधनेचा जरी विचार केला असला तरी योग्य मार्गदर्शन ही खूप महत्वाची गोष्ट आहे. धन्यवाद.

अथ योगानुशासनम मार्गदर्शिका डॉक्टर प्रणोती पिसे. आजचा वनिता मंडळ हा कार्यक्रम आपल्याला कसा वाटला याचा अभिप्राय आम्हाला नक्की कळवा. पत्र व्यवहारासाठी आमचा पत्ता आहे आकाशवाणी सांगली केंद्र द्वारा केंद्र निदेशक कोल्हापूर रोड सांगली. पिनकोड क्रमांक 416 416 पोस्ट बॉक्स नंबर 88. आणि ईमेल करूनही आपण आपल्या सूचना आपले अभिप्राय आमच्यापर्यंत पोहोचवू शकता. त्यासाठी आमचा ईमेल आयडी आहे sangliakashvani@gmail.com. आकाशवाणीच्या सांगली केंद्राच्या कार्यक्रमांची माहिती आपल्याला फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर सुद्धा उपलब्ध आहे. ऐकत रहा आकाशवाणी एकमेव माध्यम जे इतिहास वर्तमान आणि भविष्यातही. आणि याबरोबरच आजचा वनिता मंडळ हा कार्यक्रम समाप्त करत आहोत. मला मधुरा पुजारीला आणि या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या तेजा दुर्वे यांना निरोप द्या. नमस्कार. ही आकाशवाणीच्या सांगली केंद्राची निर्मिती होती.

वनिता मंडळ हा कार्यक्रम श्रोतेहो आताच आपण ऐकलात. प्रसारभारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर या ऍपसहित आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.

0: या दादी को घेर कर बैठ जाना और फिर शुरू होता था कहानियों का।
1: आकाशवाणी मुंबई। तुषार पवार राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सेशेल्सच्या 3 दिवसाच्या दौऱ्यासाठी रवाना। पेपर फुटीमुळे शिक्षक पात्रता परीक्षा पुढे ढकलली। संपूर्ण जगाच्या अर्थव्यवस्थेचं सामर्थ्य सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग क्षेत्रावर अवलंबून असल्याचं उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांचं प्रतिपादन। भारत टॅक्सी सेवेचा प्रारंभ गुजरातमधल्या 14 शहरांमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत आज होणार। कोलकाता इथं इमारत कोसळल्यानं झालेल्या अपघातात मृतांची संख्या 17 आणि T20 मालिकेतला पहिल्या सामन्यात भारताचा आयर्लंडकडून 34 धावांनी पराभव। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज सकाळी सेशेल्सच्या 3 दिवसीय दौऱ्यासाठी रवाना झाले। आपल्या या भेटीत प्रधानमंत्री मोदी सेशेल्सच्या राष्ट्रीय दिनाच्या सुवर्ण महोत्सवी सोहळ्याचे मुख्य अतिथी म्हणून सहभागी होणार आहेत। या दौऱ्यात प्रधानमंत्री सेशेल्सच्या राष्ट्रीय सभेला संबोधित करतील। असा बहुमान मिळवणारे ते पहिले भारतीय प्रधानमंत्री असणार आहेत। या घडामोडींमधून दोन्ही देशांना जोडणारी भक्कम लोकशाही मूल्य आणि संसदीय परंपरेचं दर्शन घडतं असं त्यांनी या दौऱ्यासाठी रवाना होण्यापूर्वी जारी केलेल्या निवेदनात म्हटलंय। दोन्ही देशांमधली मैत्री अधिक दृढ करण्यासाठी तसंच हिंद महासागर क्षेत्रातल्या लोकांची प्रगती आणि समृद्धीकरता सेशेल्सचे राष्ट्रपती डॉ पॅट्रिक हार्मनी यांच्यासोबत चर्चा करायला आपण उत्सुक आहोत असंही त्यांनी या निवेदनात म्हटलंय। सेशेल्स हा भारतालगतच्या सागरी प्रदेशातला एक महत्वाचा शेजारी देश आहे। तसंच भारताचा महासागर उपक्रम आणि ग्लोबल साऊथ अंतर्गतच्या देशांप्रती असलेल्या वचनबद्धतेतला तो एक महत्वाचा भागीदार देश आहे असंही त्यांनी म्हटलं आहे। या दौऱ्यात प्रधानमंत्री सेशेल्समधल्या भारतीय समुदायाशी देखील संवाद साधतील। आपल्या या दौऱ्यामुळे दोन्ही देशांमधले द्विपक्षीय संबंध आणखी दृढ होतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे। दरम्यान संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत भारताला स्थायी सदस्यत्व मिळावं या भारताच्या मागणीला सेशेल्सनं पाठिंबा दर्शवला आहे। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या सेशेल्स दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर सेशेल्सचे परराष्ट्र मंत्री बॅरी फॉरे यांनी ही घोषणा केली। संपूर्ण जगाच्या अर्थव्यवस्थेचं सामर्थ्य सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग क्षेत्राच्या योगदानावरती अवलंबून आहे असं मत उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांनी व्यक्त केलंय। सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग क्षेत्र दिनानिमित्त नवी दिल्लीत आयोजित एका कार्यक्रमात ते बोलत होते। हे क्षेत्र देशातल्या नवउद्योजकांच्या पहिल्या पिढीच्या धाडसाचं प्रतिनिधित्व करत असल्याचं त्यांनी सांगितलं। या क्षेत्राची उत्पादनं उच्च गुणवत्ता बाळगत देशाच्या एकूण निर्यातीत सुमारे 50% योगदान देतात असंही त्यांनी नमूद केलं। उत्पादन आणि गुणवत्ता वाढवण्यासाठी नवउद्योजकांनी नव्या तंत्रज्ञानाचा अवलंब करावा असं आवाहन त्यांनी केलं। गुजरातमधल्या 14 शहरांमध्ये भारत टॅक्सी या सहकार तत्वावर आधारित टॅक्सी सेवेचा प्रारंभ गांधीनगर इथं आज होणाऱ्या समारंभात केंद्रीय सहकार आणि गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत होईल। गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल उपमुख्यमंत्री हर्ष संघवी या कार्यक्रमाला उपस्थित असतील। भारत टॅक्सी सेवा सहकार टॅक्सी को ऑपरेटिव्ह लिमिटेड मार्फत चालवली जाणार असून अमूल इफको नाबार्ड यांसारख्या संस्थांनी त्याला सहकार्य केलं। चालकापर्यंत थेट लाभ पोहोचवण्यावर या मॉडेलचा भर असेल। चालकाचं शोषण थांबवणं हे याचं उद्दिष्ट असल्याचं शहा यांनी सांगितलं।
2: भारत टैक्सी बनने का सबसे पहला कारण है कि हमारे सारथियों का और हमारे ग्राहकों का किसी का भी शोषण न हो, ये सबसे पहला कारण। दूसरा, सारथी का सम्मान हो, वो ऐप पर रजिस्ट्रेशन के लिए मोहताज नहीं है। आज मैं गर्व से कहता हूं, भारत टैक्सी के साथ जुड़े हुए 7 लाख सारथी भारत टैक्सी के मालिक है।
1: गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये या सेवेचा प्रारंभ झाल्यापासून 1.5 लाखापेक्षा जास्त चालक आणि 7 लाख ग्राहकांनी नोंदणी केली। तसंच भारत टॅक्सीच्या दररोज 3,500 फेऱ्या होतात। अहमदाबाद सुरत आणि वडोदरासह 14 शहरात ही सेवा आजपासून सुरू होते। महिनाभरात संपूर्ण गुजरातमध्ये ही सेवा सुरू केली जाणार आहे। राज्यभरात उद्या होणारी शिक्षक पात्रतेसाठीची टीईटी परीक्षा पेपर फुटीमुळे पुढे ढकलण्यात आली। महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेनं ही माहिती दिली। भिवंडी इथल्या काही जणांकडे या परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेबद्दल माहिती असल्याची माहिती मिळाल्यानं भिवंडी पोलिसांनी या ठिकाणी धाड टाकली। या प्रकरणी भिवंडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे। नवी दिल्ली इथं येत्या 29 जूनला केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण परिषदेचं 16वं अधिवेशन होणार आहे। केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री जेपी नड्डा अधिवेशनाचं अध्यक्षपद भूषवतील। विविध राज्य केंद्रशासित प्रदेशांचे आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री संसद सदस्य

सदस्य तसंच केंद्र आणि राज्य सरकारचे वरिष्ठ अधिकारी या अधिवेशनात सहभागी होतील. इस्रायल गाझामध्ये करत असलेल्या नरसंहारावरच्या मुद्द्यावर केंद्र सरकारचं मौन आणि निष्क्रियता नैतिकदृष्ट्या निषेधार्ह असून सरकारची भूमिका राष्ट्रीय हिताच्या दृष्टीकोनातून न पटणारी असल्याचं काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी यांनी एका वृत्तपत्रात लिहिलेल्या लेखात म्हटलंय. भारतानं पॅलेस्टाईन इराण आणि संपूर्ण मध्य पूर्वेतल्या आपल्या ऐतिहासिक मित्रदेशांपासून अंतर राखलंय. यासोबतच जागतिक पातळीवरच्या जनमतापासूनही स्वतःला वेगळं ठेवलंय. त्यामुळे पाकिस्तानला मध्यस्थ म्हणून दावा करण्याची संधी मिळाली असा आरोपही त्यांनी केलाय. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या आकाशवाणीवरुन मन की बात या कार्यक्रमाच्या 135व्या भागातून देशवासियांशी संवाद साधतील. आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व वाहिन्या, युट्यूब वाहिन्या तसंच न्यूज ऑन एआयआर या ऍपवरुन मन की बात आपल्याला ऐकता येईल. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरुन देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. कोलकाता इथल्या तारातला भागात इमारत कोसळल्यानं झालेल्या अपघातातल्या मृत्यूंची संख्या 17 पोहोचली. या दुर्घटनेतल्या जखमींवर कोलकात्याच्या एसएसकेएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनास्थळी मदत आणि बचाव कार्य अजूनही सुरू आहे. भारतीय लष्कर, राष्ट्रीय आणि राज्य आपत्ती प्रतिसाद दलासह इतर यंत्रणा समन्वयानं बचाव आणि मदत कार्य करत आहेत. मध्य प्रदेशातल्या छिंदवाडा जिल्ह्यात 2 वेगवेगळ्या ठिकाणी वीज पडून झालेल्या अपघातात 14 जणांचा मृत्यू झाला तर 8 जण जखमी झालेत. या घटनेतल्या 2 गंभीर जखमींना जिल्हा रुग्णालयात दाखल केलंय. 14 बहेर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. बहेर आणि गढी पोलीस ठाण्याच्या हद्दीत या घटना घडल्याची माहिती स्थानिक पोलिसांनी दिली. ख्यातनाम तमिळ अभिनेते के भाग्यराज यांचं आज हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं. ते 73 वर्षांचे होते. आपल्या विनोदी आणि मध्यमवर्गीय पात्रांच्या भूमिकेसाठी ते ओळखले जात. 5 दशकांपेक्षा जास्त काळ त्यांनी तमिळ चित्रपटांमध्ये अभिनेता दिग्दर्शक म्हणून काम केलं. अंदा सात नातकल, मुंदनाई मुदीचू, चिन्ना विदू आणि एंगा चिन्ना रसा हे त्यांचे काही गाजलेले चित्रपट आहेत. 3 जुलैपासून सुरू होणाऱ्या अमरनाथ यात्रेच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्यासाठी जम्मू काश्मीर पोलिसांनी प्रोजेक्ट हॉक आय ही आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित प्रणाली सुरू केली आहे. या उपक्रमाअंतर्गत तीर्थयात्रेच्या मार्गावर 24 तास देखरेख ठेवली जाईल. प्रोजेक्ट हॉक आयच्या माध्यमातून यात्रा मार्गावर 5 ड्रोन युनिट्सच्या सहाय्यानं पाळ ठेवली जाईल. इराण आणि अमेरिका यांच्यात युद्धविराम करार झाल्यानंतरही अमेरिकेनं इराणवर हल्ले केलेत. होर्मुझच्या समुद्रधुनीत एका जहाजावर झालेल्या ड्रोन हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून ही कारवाई केल्याचं अमेरिकेनं म्हटलंय. अमेरिकेच्या या हल्ल्याला लवकरच इराणकडून निर्णायक उत्तर मिळेल असं इराणचे लष्करी प्रवक्ते इब्राहिम अल फिकर यांनी सांगितलं. दरम्यान अमेरिकेनं इराणच्या लक्ष्यांवर लष्करी हल्ले केल्यानंतर काही तासातच भविष्यातल्या कोणत्याही आक्रमणाला बळाचा वापर करूनच प्रत्युत्तर दिला जाईल असा इशारा अमेरिकेचे उपराष्ट्रपती जेडी व्हान्स यांनी दिला आहे. भारत आणि आयर्लंड यांच्यातल्या टी20 मालिकेतल्या पहिल्या सामन्यात भारताला आयर्लंडकडून 34 धावांनी पराभूत व्हावं लागलं. बेलफास्ट इथं काल झालेल्या या सामन्यात भारतानं नाणेफेक जिंकून पहिली गोलंदाजी करायचा निर्णय घेतला. सुरुवातीला त्यांचे 4 फलंदाज लवकर बाद केल्यानंतरही आयर्लंडला निर्धारित 20 षटकात 182 धावा करता आल्या. विजयासाठी 182 धावांचा पाठलाग करताना भारताचे फलंदाज ठराविक अंतरानं बाद होत गेले आणि भारताचा संपूर्ण डाव 18 षटकं आणि 5 चेंडूत 148 धावात आटोपला. आता मालिकेतला दुसरा आणि अखेरचा सामना उद्या होईल. भारतीय प्रमाणवेळेनुसार हा सामना 6 वाजता सुरू होईल. एफएचआय प्रो लीग पुरुष हॉकी स्पर्धेत भारतानं पाकिस्तानवर 7-1 दणदणीत विजय मिळवला. लंडन इथल्या ली व्हॅली हॉकी अँड सेंटर इथं काल रात्री हा सामना झाला. पहिल्या सत्रात अबू बकरनं पेनल्टी कॉर्नरला पाकिस्तानसाठी पहिला गोल डागला पण दुसऱ्या सत्रात सुखजित सिंग आणि हरमनप्रीत सिंहनं गोल करून सामना पलटवला. तिसऱ्या सत्रात हरदीप सिंग, जुगराज सिंग, अभिषेक आणि राजकुमार पाल यांनी आणखी 4 गोल केले. चौथ्या सत्रात दिलप्रीत सिंहनं 7वा गोल केला. उद्या भारताची लढत इंग्लंडसोबत होणार आहे. फिफा विश्वचषक स्पर्धेत इजिप्तनं पहिल्यांदाच नॉकआउटमध्ये स्थान निश्चित केलंय. जी गटसाखळी फेरीतल्या आपल्या अंतिम सामन्यात इजिप्तनं इराणशी 1-1 अशी बरोबरी साधली. हवामान. महाराष्ट्रात कोकण, गोवा, आंध्र प्रदेशचा किनारपट्टीचा भाग, कर्नाटक, तमिळनाडू, बिहार, छत्तीसगड, पुदुच्चेरी, केरळ, माहे आणि ईशान्य भारतातल्या काही भागात आज मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सेशल्सच्या 3 दिवसांच्या दौऱ्यासाठी रवाना.
पेपरफुटीमुळे शिक्षक पात्रता परीक्षा पुढे ढकलली. संपूर्ण जगाच्या अर्थव्यवस्थेचं सामर्थ्य सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग क्षेत्रावर अवलंबून असल्याचं उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांचं प्रतिपादन. भारत टॅक्सी सेवेचा प्रारंभ गुजरातमधल्या 14 शहरांमध्ये. केंद्रीय गृहमंत्री

शहा यांच्या उपस्थितीत आज होणार. कोलकाता इथं इमारत कोसळल्यानं झालेल्या अपघातात मृतांची संख्या 17 आणि टी ट्वेंटी मालिकेतल्या पहिल्या सामन्यात भारताचा आयर्लंडकडून 34 धावांनी पराभव. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

0: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणी पुणे 1:40 झालेत. प्रसारित करीत आहोत सातारा जिल्हा वार्तापत्र.
1: श्रोते हो, आता आपण ऐकणार आहात सातारा जिल्ह्याचं वार्तापत्र. या वार्तापत्रात यंदाच्या खरीप हंगामात सातारा जिल्ह्यात 2 लाख हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रावर पेरणीचा अंदाज, महाबळेश्वर तालुक्यातील पांगारी गावात नाचणीचं गाव तयार करणार आणि पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात वृक्षारोपणासाठी सामाजिक वनीकरण विभागाचा पुढाकार, यासह ऐकूया आमचे सातारा जिल्ह्याचे प्रतिनिधी गिरीश चव्हाण यांनी पाठवलेला ठळक घडामोडींचा हा आढावा. यंदाच्या खरीप हंगामात सातारा जिल्ह्यात 2,27,000 हेक्टर क्षेत्रावर पेरणी होईल असा कृषी विभागाचा अंदाज आहे. खतांचा आणि बियाणांचा काळाबाजार रोखण्यासाठी पथकं नेमण्यात आली आहेत. भात, मका, बाजरी, सोयाबीनसह विविध पिकांसाठी सुमारे 41,500 क्विंटल बियाण्यांची मागणी नोंदवण्यात आली आहे. जिल्ह्यात सध्या 32,000 मेट्रिक टन खत उपलब्ध आहे. कृषी विभागाच्या अंदाजानुसार यंदा जिल्ह्यात भात पीक 47,000 हेक्टर, बाजरी 43,000 हेक्टर, भुईमूग 31,000 हेक्टर, सोयाबीन 24,000 हेक्टर, घेवडा 19,000 हेक्टर, वाटाणा 17,000 हेक्टर आणि मूग 12,000 हेक्टर क्षेत्रावर पेरला जाणार आहे. मधाचे, फुलाचे, पुस्तकांचे गाव तयार करत राज्यात स्वतंत्र ओळख तयार करणाऱ्या महाबळेश्वर तालुक्यात आता नाचणीचं गाव तयार करण्यात येणार आहे. या उपक्रमासाठी पांगारी या गावाची निवड करण्यात आली आहे. स्ट्रॉबेरी शेतीला उत्तम आणि पौष्टिक पर्याय देण्यासाठी या गावातील ग्रामस्थांनी नाचणीचा पर्याय निवडला आहे. यासाठी त्या ठिकाणच्या शेतकऱ्यांना उच्च प्रतीचं नाचणीचं बियाणं तसंच सेंद्रिय खताचं नुकतंच वितरण करण्यात आलं आहे. राज्य शासनाच्या धोरणानुसार महिलांच्या नावानं घर, जमीन किंवा कोणतीही स्थावर मालमत्ता खरेदी केल्यास मुद्रांक शुल्कात 1% सवलत देण्यात येत आहे. यानुसार जिल्ह्यात गेल्या वर्षी 1 एप्रिलपासून यावर्षी 31 मार्चपर्यंतच्या कालावधीत 1,079 महिलांनी या योजनेचा लाभ घेतला. त्यामुळे त्या महिलांना 2,66,00,000 मुद्रांक शुल्काचा लाभ मिळाला. सातारा शहर आणि कराड तालुक्यात या योजनेनुसार जास्त दस्त नोंदणी झाली आहे. प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियानाची दशकपूर्ती होत असून जिल्ह्यात या अभियानाअंतर्गत 31,336 महिलांची नोंदणी एका वर्षात झाली आहे. या अभियानात दर महिन्याला नोंदणी केलेल्या महिलांची आरोग्य तपासणी करण्यात येते. त्याचबरोबर महिलांना प्रसूतीपूर्व सेवा देखील दिली जाते. नोंदणी केलेल्या महिलांपैकी 11,335 महिलांची सोनोग्राफी तपासणी तर 10,948 मातांची स्त्रीरोगतज्ञांकडून तपासणी करण्यात आली आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेला शासनाकडून मंजुरी मिळाल्यानंतर या योजनेचा फायदा जिल्ह्यातील 1,11,203 शेतकऱ्यांना होणार आहे. या शेतकऱ्यांकडे 1,02,74,00,000 रुपयांचं पीक कर्ज थकीत आहे. या योजनेच्या घोषणेमुळे शेतकऱ्यांची थकबाकी कमी होण्यास मदत होऊन त्यांना पुन्हा नवीन कर्ज मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करण्यासाठी सामाजिक वनीकरण विभागानं 20 लाख झाडं तयार केली आहेत. ही झाडं लावण्यासाठी तालुकानिहाय आराखडा तयार करण्यात आला आहे. वृक्षारोपण मोहिमेत सर्वाधिक रोपं खंडाळा तालुक्यात लावण्यात येणार आहेत. या ठिकाणी 1,86,000 झाडं लावण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आलं आहे. तयार केलेली रोपं विविध संस्था, संघटना, शाळा, महाविद्यालय आणि ग्रामपंचायती तसंच नागरिकांना सवलतीच्या दरात देण्यात येणार आहेत. पावसाळ्यात येणारा पूर, कोसळणाऱ्या दरडी, तुटणारा संपर्क या संभाव्य धोक्यांचा आढावा घेत कराड तालुका प्रशासनानं आवश्यक त्या उपाययोजना राबवण्याचा निर्णय घेतला आहे. कराड तालुक्यातून जाणाऱ्या कृष्णा नदी काठावरील 39, कोयना काठावरील 18, दक्षिण मांड काठावरील 8, तारळी नदी काठावरील 7, उत्तर मांड नदी काठावरील 6 तर वांग नदी काठावरील 4 गावं पूरप्रवण क्षेत्रात येतात. हे होतं सातारा जिल्ह्याचं वार्तापत्र. आमचे सातारा जिल्ह्याचे प्रतिनिधी गिरीश चव्हाण यांनी पाठवलेली माहिती आपण ऐकलीत. वाचन केलं होतं लौकिका रास्ते यांनी. हा कार्यक्रम आकाशवाणी पुणे केंद्राच्या

आकाशवाणी मुंबई श्रद्धा वझे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. टीईटीचा पेपर भिवंडीत फुटल्यानं उद्या होणारी परीक्षा रद्द. निष्पक्ष चौकशीची काँग्रेस

ची मागणी. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सेशेल्सच्या 3 दिवसाच्या दौऱ्यासाठी रवाना. संपूर्ण जगाच्या अर्थव्यवस्थेचं सामर्थ्य सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग क्षेत्रावर अवलंबून असल्याचं उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांचं प्रतिपादन. आणि T20 मालिकेतल्या पहिल्या सामन्यात भारताचा आयर्लंडकडून 34 धावांनी पराभव. टीईटी अर्थात शिक्षक पात्रता परीक्षेचा पेपर फुटल्यानं उद्या होणारी परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. परीक्षेची आगामी तारीख लवकरच वेबसाईटवर जाहीर केली जाईल असं महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेनं जाहीर केलं आहे. ठाणे जिल्ह्यात भिवंडीमधल्या काही व्यक्तींकडे टीईटीच्या प्रश्नपत्रिकेतले काही प्रश्न असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी आज पहाटे धाड टाकून चौकशी केली. या व्यक्तींकडे असलेल्या कागदपत्रांमध्ये आणि उद्या होणाऱ्या परीक्षेतले प्रश्न समान असल्याचं आढळून आलं. राज्य परीक्षा परिषदेच्या अधिकाऱ्यांनी याला दुजोरा दिल्यावर भिवंडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला. त्यानंतर उद्या होणारी परीक्षा पुढे ढकलत असल्याचं परीक्षा परिषदेनं जाहीर केलं. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी या पेपरफुटीवरून सरकारवर टीका केली. या प्रकरणाची तात्काळ निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अन्यथा काँग्रेस रस्त्यावर उतरेल असा इशारा त्यांनी दिला. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज सकाळी सेशेल्सच्या 3 दिवसीय दौऱ्यांसाठी रवाना झाले. आपल्या या भेटीत प्रधानमंत्री मोदी सेशेल्सच्या राष्ट्रीय दिनाच्या सुवर्ण महोत्सवी सोहळ्याचे मुख्य अतिथी म्हणून सहभागी होणार आहेत. या दौऱ्यात प्रधानमंत्री मोदी सेशेल्सच्या राष्ट्रीय सभेला संबोधित करतील. असा बहुमान मिळणारे ते पहिले भारतीय प्रधानमंत्री असणार आहेत. या घडामोडींमधून दोन्ही देशांना जोडणारी भक्कम लोकशाही मूल्य आणि संसदीय परंपरेचं दर्शन घडतं असं प्रधानमंत्र्यांनी या दौऱ्यासाठी रवाना होण्यापूर्वी जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे. दोन्ही देशांमधली मैत्री अधिक दृढ करण्यासाठी तसंच हिंद महासागर क्षेत्रातल्या लोकांची प्रगती आणि समृद्धीसाठी आपण सेशेल्सचे राष्ट्रपती डॉ पॅट्रिक हर्मिनी यांच्यासोबत चर्चा करायला उत्सुक आहोत असंही प्रधानमंत्र्यांनी या निवेदनात म्हटलं आहे. सेशेल्स हा भारतालगतच्या सागरी प्रदेशातला एक महत्वाचा शेजारी देश आहे. तसंच भारताचा महासागर हा उपक्रम आणि ग्लोबल साऊथ अंतर्गतच्या देशांप्रती असलेल्या वचनबद्धतेतला तो एक महत्वाचा भागीदार देश आहे असंही प्रधानमंत्र्यांनी म्हटलं आहे. या दौऱ्यात प्रधानमंत्री सेशेल्समधल्या भारतीय समुदायाशी देखील संवाद साधतील. आपल्या या दौऱ्यामुळे दोन्ही देशांमधले द्विपक्षीय संबंध आणखी दृढ होतील. हिंद महासागर क्षेत्रातल्या सागरी सहकार्याचा विस्तार होईल. तसंच सुरक्षित, शांततापूर्ण आणि समृद्ध क्षेत्रासाठीच्या परस्पर सामायिक संकल्पाला पुढची दिशा देण्यात मदत होईल असा विश्वासही प्रधानमंत्र्यांनी व्यक्त केला. दरम्यान संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत भारताला स्थायी सदस्यत्व मिळावं या भारताच्या मागणीला सेशेल्सनं पाठिंबा दर्शवला आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या सेशेल्स दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर सेशेल्सचे परराष्ट्रमंत्री बॅरी फॉरे यांनी ही घोषणा केली. संपूर्ण जगाच्या अर्थव्यवस्थेचं सामर्थ्य एमएसएमई अर्थात सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योगाच्या योगदानावर अवलंबून आहे असं मत उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांनी व्यक्त केलं. एमएसएमई दिनानिमित्त नवी दिल्लीत आयोजित एका कार्यक्रमात ते बोलत होते. एमएसएमई क्षेत्र देशातल्या नवउद्योजकांच्या पहिल्या पिढीच्या धाडसाचं प्रतिनिधित्व करत असल्याचं त्यांनी सांगितलं. हे क्षेत्र उत्पादनांची उच्च गुणवत्ता बाळगत देशाच्या एकूण निर्यातीत सुमारे 50% योगदान देतं असंही ते म्हणाले. उत्पादन आणि गुणवत्ता वाढवण्यासाठी नवउद्योजकांनी नव्या तंत्रज्ञानाचा अवलंब करावा असं आवाहन त्यांनी केलं. नवी दिल्ली इथं येत्या 29 जूनला केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण परिषदेचं 16वं अधिवेशन होत असून केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री JP नड्डा अधिवेशनाचं अध्यक्षपद भूषवणार आहेत. विविध राज्य केंद्रशासित प्रदेशांचे आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री, संसद सदस्य तसंच केंद्र आणि राज्य सरकारचे वरिष्ठ अधिकारी या अधिवेशनात सहभागी होणार आहेत.
इस्रायल गाझामध्ये करत असलेल्या नरसंहाराच्या मुद्द्यावर केंद्र सरकारचं मौन निषेधार्ह असून सरकारची ही भूमिका राष्ट्रीय हिताच्या दृष्टिकोनातून न पटणारी असल्याचं काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी यांनी म्हटलं आहे. भारतानं पॅलेस्टाईन इराण आणि संपूर्ण मध्य पूर्वेतल्या आपल्या ऐतिहासिक

0: मित्र देशांपासून अंतर राखलं आहे. यासोबतच जागतिक पातळीवरच्या जनमतापासूनही स्वतःला वेगळं ठेवलं आहे. त्यामुळे पाकिस्तानला मध्यस्थ म्हणून दावा करण्याची संधी मिळाली असा आरोपही त्यांनी केला आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या आकाशवाणीवरून मन की बातच्या 135व्या भागातून देशवासियांशी संवाद साधणार आहेत. आकाशवाणी दूरदर्शनच्या सर्व वाहिन्या, युट्यूब वाहिन्या तसंच न्यूज ऑन एआयआर ऍपवरून मन की बात ऐकता येणार आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणीच्या मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. भारत आणि आयर्लंड यांच्यातल्या टी ट्वेंटी मालिकेतल्या पहिल्या सामन्यात भारताला आयर्लंडनं 34 धावांनी पराभूत केलं. बेलफास्ट इथं काल झालेल्या या सामन्यात भारतानं नाणेफेक जिंकून पहिली गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारतानं 8व्या षटकात केवळ 51 धावात आयर्लंडचे 4 गडीही बाद केले. मात्र त्यानंतर लॉर्कन आणि गॅरेथ यांनी केलेल्या फटकेबाजीमुळे आयर्लंडला निर्धारित 20 षटकात 9 बाद 182 धावा करता आल्या. आयर्लंडच्या वतीनं लॉर्कन यानं सर्वाधिक 50 तर गॅरेथनं 49 धावा केल्या. भारताच्या वतीनं हर्षित राणा यानं आयर्लंडचे 3 गडी बाद केले. विजयासाठी 182 धावांचा पाठलाग करताना भारताचे फलंदाज ठराविक अंतरानं बाद होत गेले. सलामवीर अभिषेक शर्मा वगळता कोणत्याही फलंदाज खेळपट्टीवर टिकू शकला नाही आणि भारताचा संपूर्ण संघ 18 षटकं आणि 5 चेंडूत केवळ 148 धावा करून माघारी परतला. अभिषेकनं सर्वाधिक 49 धावा केल्या तर आयर्लंडच्या मॅथ्यू हॅम्प्रेयस आणि मॅथ्यू होलार्ड यांनी भारताचे प्रत्येकी 3 गडी बाद केले. आता मालिकेतला दुसरा आणि अखेरचा सामना उद्या होणार आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार हा सामना 6 वाजता सुरू होईल. गुजरातमधल्या 14 शहरांमध्ये भारत टॅक्सी या सहकार तत्वावर आधारित टॅक्सी सेवेचा प्रारंभ गांधीनगर इथं आज केंद्रीय सहकार आणि गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत झाला. येत्या 2 वर्षात भारत टॅक्सी सेवेचा विस्तार देशभरातल्या 500 शहरांमध्ये केला जाईल अशी घोषणा अमित शहा यांनी यावेळी केली. भारत टॅक्सी हे सहकार क्षेत्रातलं परिवर्तनकारी पाऊल आहे असं ते म्हणाले. चालकापर्यंत थेट लाभ पोचवण्यावर या मॉडेलचा भर असेल. चालकाचं शोषण थांबवणं हे याचं उद्दिष्ट असल्याचं शहा यांनी सांगितलं.
1: भारत टैक्सी बनने का सबसे पहला कारण है कि हमारे सारथियों का और हमारे ग्राहकों का किसी का भी शोषण न हो, ये सबसे पहला कारण. दूसरा, सारथी का सम्मान हो. वो ऐप पर रजिस्ट्रेशन के लिए मोहताज नहीं है. आज मैं गर्व से कहता हूं, भारत टैक्सी के साथ जुड़े हुए 7 लाख सारथी भारत टैक्सी के मालिक है.
0: यावेळी भारत टॅक्सीने गुजरात मेट्रो रेल कॉर्पोरेशन, अहमदाबाद महानगरपालिका, गुजरात राज्य सहकारी बँक, राज्य वाहतूक पोलीस यांच्याशी सामंजस्य करार केले. येत्या आठवड्यात राज्यभरात सर्वत्र कमी अधिक प्रमाणात पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. कोकणात 30 जूनपर्यंत पावसाचा जोर असेल आणि किनारपट्टीवर सोसाट्याचे वारे वाहतील असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. विदर्भातही बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याचा अंदाज आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. टीईटीचा पेपर भिवंडीत फुटल्यानं उद्या होणारी परीक्षा रद्द. निष्पक्ष चौकशीची काँग्रेसची मागणी. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सेशेल्सच्या 3 दिवसाच्या दौऱ्यासाठी रवाना. संपूर्ण जगाच्या अर्थव्यवस्थेचं सामर्थ्य सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग क्षेत्रावर अवलंबून असल्याचं उपराष्ट्रपती सीपी राधाकृष्णन यांचं प्रतिपादन. आणि टी ट्वेंटी मालिकेतल्या पहिल्या सामन्यात भारताचा आयर्लंडकडून 34 धावांनी पराभव. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.

हाय हॅलो आणि नमस्कार. सांगली आकाशवाणी निर्मित युवा बीट्स या कार्यक्रमात मी मयुरेश बडवे तुमच्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. तर आजच्या युवा बीट्समध्ये आपण ऐकणार आहोत दोन जनरेशन्स मधला संवाद. एक अपडेटेड आणि पॅशन ओरिएंटेड वर्क मेथड फॉलो करणारी आणि एक ट्रेडिशनल वर्क मेथड फॉलो करणारी. आता ह्यात नक्की फ्रीलान्सिंग बरोबर किंवा फिक्स्ड इन्कम देणारा जॉब बरोबर हे आपण ऐकून घेऊयाच. पण त्याआधी तुमची एनर्जी बूस्ट करायला आणि तुम्हाला मोटिवेट करायला ऐकूयात 2018 मध्ये आलेल्या संजू या चित्रपटातील हे सुंदर असं गाणं.

0: सुखविंदर सिंग यांच्या आवाजातील हे गाणं आपल्याला प्रत्येक परिस्थितीशी लढा द्यायला शिकवतं. यानंतर ऐकूयात पॅशन आणि पेचेक या दोन गोष्टींमधला इंटरेस्टिंग असा संवाद.
1: आई अगाई झोपलीस का?
0: ताई, आई मावशीकडे गेली संध्याकाळी, उद्या सकाळी येणार आहे, विसरलीस का?
1: अरे देवा, होती बोलली होती रे मला, मीच विसरले. ए बर जा पाणी घेऊन ये माझ्यासाठी.
0: ए पाणी बिणी काय आणणार नाही, मला किती कामं पडली आहेत आणि फार लांब आहे का आपलं किचन, जा घेऊन ये जा.
1: ए काय कामं करतोयस रे, लॅपटॉप वर गेमच खेळत बसलास ना.
0: अगं गेम कुठं खेळतोय, काम करतोय, क्लायंटला उद्या व्हिडिओ द्यायचा.
1: ते सोड, तू जेवलास का आणि काय बनवलंस?
0: नाही ना ग, मला वेळच नाही मिळाला. पण तू येताना काय आणलं नाहीस?
1: रोहन रात्री 11:30 मी कॅब मधून येताना जेवण घेऊन येऊ असं वाटतं तुला.
0: हो आई नाही म्हणल्यावर जेवणाचं कोण, तूच बघणार.
1: मी रात्री थकून भागून घरी येते आणि तू मला विचारतोस जेवायला आणलं नाहीस म्हणून. अरे दिवसभर घरीच होतास ना, तूच मागवायचंस काहीतरी.
0: अगं पण मी काही रिकामा नव्हतो, माझंही काम सुरू होत.
1: कसलं काम रे, लॅपटॉप घेऊन बसलास सकाळपासून, मी जाताना घेतला होतास अजून हातात आहे तुझ्या.
0: अगं मी काय दिवसभर लॅपटॉप नाही घेऊन बसलो, आणि जेवढा वेळ बसलोय ना तेवढा वेळ कामच केलंय, आता पण तेच करतोय.
1: अंधारात स्क्रीनवर डोळे फाडून काय काम करतोस एवढा वेळ?
0: अगं तो ट्रॅव्हल ब्लॉगर नाही का, त्याचा व्हिडिओ एडिट करतोय, मला बघून सांग कसं वाटतं.
1: तुझं हे फ्रीलान्सिंगचं नाटक कधी संपणार? मला वाटलं तू अभ्यासात बिझी असशील म्हणून जेवला नसशील.
0: अगं नाटक नाही येते, पॅशन आहे माझं, मला यातून पैसे मिळतात ना. कालच एका मुंबईच्या क्लायंटने ऍडव्हान्स दिलाय मला, आणि तू सारखं काय माझ्या कामावर टोमणे मारत असतेस?
1: कारण मला वास्तवाची जाणीव आहे रोहन. टिवायला आलास ना तू, पुढच्या आठवड्यात मिड सेम आहे तुझी. किती अभ्यास झाला तुझा का? नुसतं व्हिडिओ एडिटिंग आणि रील्स एडिटवर आयुष्य घालवणारच.
0: अभ्यास पण होईल ना माझा, पण एक करिअर आहे माझं, मला ह्याच फील्ड मध्ये पुढे जायचंय.
1: करिअर वगैरे काय रे रोहन, आवड म्हणून ठीक आहे ना, पण यात स्टेबिलिटी कुठं आहे? आज तुला एखादा व्हिडिओ एडिट करायला मिळाला, उद्या नाही मिळाला.
0: नाही कसा मिळणार, माझं काम चांगलं आहे त्यामुळे लोक येतात परत.
1: आत्ता येतात पण पुढे काय? तुला माहिती आहे ना AI आलंय.
0: हा मग, AI फक्त एक टूल आहे, ते स्वतःहून नवीन काही बनवत नाही ना.
1: अरे पण जे काम तू 4 तासात करतोस ते AI 4 मिनिटात करतं.
0: अगं या सगळ्या रिस्क माहिती आहेत मला, म्हणून तर मी नुसतं एडिटिंगवर थांबलेलो नाहीये. मी स्वतःला अपग्रेड करतोय, मी 3D मॉडेलिंग पण शिकतोय, म्हणजे पुढे जाऊन गेम

0: डेव्हलपमेंटमध्ये मला मॉडेल्स कमिशन करता येतील ना?
1: तुला माहितीये ना त्यासाठी किती वेळ लागतो?
0: वेळ लागतो म्हणूनच रात्री रात्री जागतोय ना. आणि जे डोकं मी चालवतो ते एआय नाही चालवू शकत.
1: अरे पण ह्या फील्ड डोक्यावर नाही चालत, एफिशियन्सीवर चालतात. मी आज आयटीमध्ये 9 ते 5 काम करते, त्याने मला महिन्याच्या 1 तारखेला पगार मिळतोय. रोहन, फायनान्शियल फ्रीडम आहे मला. तुझं काय? उद्या आपल्या घरावर काही अडचण आली तर तुझं पॅशन आपल्याला तारणार आहे का?
0: फायनान्शियल फ्रीडम? ताई तू स्वतःकडे पाहिलेस? 28 वय आहे तुझं पण 35 ची दिसायला लागलीस. रोज डोकेदुखीच्या गोळ्या खातेस तू. वीकेंडला तुझा बॉस तुला कॉल करून काम करायला लावतो. तुझ्या त्या फिक्स्ड मंथली इन्कम साठी ना तुझी मेंटल हेल्थ आणि तुझं फ्रीडम सगळं विकलंयस तू. हे बघ, फक्त मंथली पगार मिळतो म्हणून मी तुझ्यासारखा झोंबी बनू शकत नाही. मला माझं काम एन्जॉय करायचं.
1: हा पगार नसताना तर हे लॅपटॉप, वायफाय कनेक्शन हे सगळं तुला मिळालं नसतं रोहन.
0: माहितीये मला, दरवेळेस ऐकवण्याची गरज नाहीये ताई. हे वायफाय, हे लॅपटॉप सगळं तुझ्या पैशावर चालतंय हे मी विसरलेलो नाहीये.
1: मी तुला ऐकवत नाही रे रोहन, पण वास्तवाची जाणीव करून देते. तू कधी विचार केलास की मी माझा जॉब सोडून तुझ्यासारखं घरी का नाही बसत?
0: कारण तुला ती फिक्स पगाराची सवय लागली.
1: सवय नाही, ती गरज आहे. आज जर मी जॉब सोडला तर उद्या या घराचा खर्च कोण चालवणार? तुझं ते कधीतरी येणारे क्लायंट्स की तुझी ती पॅशन? तुला वाटतं मी रोज ऑफिसला एन्जॉय करायला जाते? मलाही कंटाळ येतो रोहन डेली रुटीनचा, पण मला घरातल्या जबाबदाऱ्या दिसतात.
0: आणि तुला असं वाटतं की मला त्या जबाबदाऱ्या दिसत नाही. ताई, मी काय डोळ्यावर पट्टी बांधून नाही बसलोय. मला माहितीये तू आपल्या घरासाठी खूप करतेस, म्हणूनच मी माझ्या या फ्रीलॅन्सिंग मध्ये जीव तोडून काम करतोय ना. तुला असं वाटतं की मी रात्रभर टाइमपास करतो. अगं पण मी नवीन स्किल शिकतोय, स्वतःचा पोर्टफोलिओ तयार करतोय, जेणेकरून 2 वर्षांनी मला कोणापुढे हात पसरावे लागणार नाही आणि तुझ्यावर डिपेंडही राहायला लागणार नाही.
1: अरे पण हे 2 वर्षानंतरचं प्लॅनिंग झालं, आजचं काय? आजच्या तारखेला तुझ्याकडे किती सिक्युरिटी आहे? अचानक काही अडचण आली तर काय करणारस तू? रोहन, तुला हर्ट्झबर्गची थेअरी माहितीये? पैसा हा आनंद देईलच असं नाही, पण पैसा नसला ना की दुःख आणि तणाव नक्की येतो.
0: अगं पण प्रत्येक गोष्टीची सिक्युरिटी पहिल्या दिवशी नसते ना ताई. तू जेव्हा जॉबला लागलीस तेव्हा पहिल्याच दिवशी तुला सगळं सेट मिळालं होतं का? नाही ना. तसाच हा माझा स्ट्रगलिंग फेज आहे, पण यात माझा स्वतःचा कंट्रोल आहे.
1: कंट्रोल? कसला कंट्रोल रोहन? क्लायंट्सने पैसे वेळेवर दिले नाहीत तर तू काय करशील रे?
0: अगं ही रिस्क माहिती आहे ना मला, पण ती मी ठरवून घेतलेली कॅल्क्युलेटेड रिस्क आहे. मी आता जो वेळ इन्व्हेस्ट करतोय ना तो माझ्या स्वतःच्या भविष्यासाठी करतोय, कोणाच्या दुसऱ्याच्या कंपनीचे टार्गेट पूर्ण करायला नाही. मला तुझ्या कष्टाची पूर्ण जाणीव आहे आणि मी लवकरात लवकर स्वतःचा कर्ज स्वतः उचलायला सुरुवात करेन, पण त्यासाठी तू माझ्या कामाला नाटक किंवा टाइमपास म्हणावं असं मला वाटत नाही. माझं स्वप्न आहे, मला माझी कला दाखवता येते यातून.
1: अरे पण बेसिक गरजा भागत नसतील तर माणसाला कलेच्या स्वप्नांचा काय उपयोग आहे?
0: अगं पण सेल्फ डिटर्मिनेशन काही असतं का? नाही, माणसाला स्वतःच्या मर्जीने समाधानाने काम करता यायला हवं. तुझ्या कॉर्पोरेट दुनियेत लोक फक्त क्वायट क्विटिंग करतात. म्हणजे काय माहितीये, काम आवडत नाही पण पगार मिळतो म्हणून फक्त डेस्कवर जाऊन बसायचं आणि गरज आहे तितकंच काम करायचं.
1: अरे पण त्यात चुकीचं काय? आम्हाला तेवढ्याच कामाचे पैसे मिळतात आणि आम्ही तेवढंच करतो.
0: अगं पण पर्सनल आणि प्रोफेशनल ग्रोथचं काय? ती काहीच होत नाही ना. मला तसं नाही जगायचं. मला रात्री झोपताना वाटलं पाहिजे की मी आज काहीतरी क्रिएटिव्ह आणि भारी केलंय.
1: ठीक आहे, तुला जे करायचं आहे ना ते तू कर.
0: अगं ताई चिडू नको ग. आणि बघ, याच वयात असं स्वातंत्र्य आहे ना मला हे सगळं करायचं.
1: ठीक आहे ना रे, पण जेव्हा तुझं स्वातंत्र्य तुला ताटात जेवण आणून देणार नाही ना तेव्हा माझ्याकडे येऊ नको.
0: ए तेव्हाच तेव्हा बघू ग, जा. गुड मॉर्निंग ताई.
1: गुड मॉर्निंग.
0: आज ऑफिसला नाही जायचं?
1: जायचं ना, पण थोडं लेट जाईन आज. डोकं दुखतं रे रात्रभर. मी कॉल केला ऑफिसमध्ये आणि सांगून टाकलंय त्यांना.
0: मग तुझा बॉस काही बोलला नाही?
1: फोनवर कुठला बोलतोय, गेल्यावर बोलणार. अरे लेट जाण्यापेक्षा न गेलेलं बरं वाटतं आजकाल.
0: बरं थांब, गोळी देतो तुला आणि ते मलम पण लावून देतो, थांब.
1: ऐक ना रोहन, तुझ्याशी बोलायचं आहे थोडं. कालच्यासाठी खरंच सॉरी. अरे अरे मला इतकं चिडायचं नव्हतं तुझ्यावर, पण ऑफिसचा खूप ताण आहे आणि सगळा तुझ्यावर निघाला.
0: अब इट्स ओके ताई, माझंही चुकलं. म्हणजे मी तुला झोंबी म्हणायला नको होतं, आय एम व्हेरी सॉरी. पण काल तू जे बोललीस ना सिक्युरिटी बद्दल,

0: ते मी रात्रभर विचार करत होतो. मला भीती वाटते का कधी कधी? काल मी तुला मोठ्याने सांगून गेलो की मला मुंबईच्या क्लायंट्सने ऍडव्हान्स दिलाय, पण खरं सांगायचं तर मागच्या महिन्यातली दोन कामांची पेमेंट अजून थकली आहेत. क्लायंट फोन पण उचलत नाही.
1: मी हेच सांगत होते तुला काल, हीच आहे ती इन्स्टॅबिलिटी.
0: आणि नुसता पैशांचा प्रश्न नाहीये, कधी कधी खूप वेगळेच त्रास होतात.
1: कसला त्रास? तुला तुझं काम आवडतं ना?
0: आवडतं, पण सलग 12-12 तास स्क्रीन कडे बघून डोकं सुन्न होतं.
1: अरे मग ब्रेक घ्यायचाच ना रोहन, कोणी जबरदस्ती केलीये?
0: अगं डेडलाईन्स असतात ताई. आणि सर्वात वाईट म्हणजे जेव्हा क्रिएटिव्ह ब्लॉक येतो तेव्हा वाटतं. डोकं पूर्ण ब्लॉक होतं, काहीच नवीन सुचत नाही, पण काम तर द्यावं लागणार ना.
1: मग काय करतोस तू?
0: काय करणार, तसाच बसून राहतो स्क्रीन समोर. मग माझी पॅशन सुद्धा एखाद्या ओझ्यासारखी वाटायला लागती आणि माझ्या आवडीची गोष्ट करायला सुद्धा नको नको होतं. जॉब केलेला बरा असं वाटायला लागतं.
1: रोहन हाच प्रॉब्लेम आहे. हे बघ, जेव्हा तुझ्या खात्यात पैसे नसतात तेव्हा तुझं पॅशन, तुझी क्रिएटिव्हिटी सगळी ब्लॉक होते. अरे रिकाम्या खिशाने नाही बघताय स्वप्न.
0: खरं तर तू काल ते फिक्स्ड इन्कमचं बोललीस ना, ते पटलं मला. म्हणजे तुझंच बघ ना, तुझे SIP सुरू आहेत, शेअर्सचा पोर्टफोलिओ छान ग्रो करतोय, बँक बॅलन्स पण मस्त आहे. मला पण तुझ्यासारखा काहीतरी बॅकअप प्लॅन तयार करायचा.
1: अरे वा, मग काय विचार केलास रोहन?
0: म्हणजे हे फ्रीलान्सिंगचे पैसे आहेत ना, त्यातून एखादी मंथली SIP सुरू करणार आहे.
1: अरे पण त्यासाठी सुद्धा फिक्स्ड इन्कम लागतो. महिन्याला तुझ्या अकाउंटमधून आपोआप पैसे कट होतात. बॅलन्स इश्यू झाला की पेनल्टीज लागतात. पण तू इन्व्हेस्टमेंटचा, सिक्युरिटीचा विचार करतोस ना, हे ऐकूनच मला समाधान वाटतं.
0: ताई तू आहेस ना सिक्युअर, मल्टिपल इन्व्हेस्टमेंट्स आहेत तुझ्या, मग तरी तू का इतकी टेन्स असतेस?
1: कारण माझं बँक अकाउंट जरी भरलं असलं ना तरी माझं समाधान होत नाही रे. मला अजूनही आठवतंय, मी जेव्हा कॉलेजमध्ये होते ना तेव्हा मला इव्हेंट्स मॅनेज करायला, सोशलाइज करायला खूप आवडायचं. आता मी फक्त त्या कोडिंगच्या चुका काढतीये, क्लायंटच्या शिव्या खातीये. अरे या पेचेकनं मला सिक्युरिटी दिलीये, पण माझी स्वतःची ओळख खरंच पुसून टाकली. आजकाल असं वाटतं की मी फक्त बिलं भरण्यासाठी जन्म घेतलाय.
0: अगं ताई असं का बोलतीयस?
1: अरे नाहीतर काय, परवा पण आई रूम मध्ये आली, म्हणाली लाईटचं बिल भरायचं आणि निघून गेली. माझं पण काम सुरू होतं तेव्हा, म्हणून पण असेल कदाचित. अरे पण मला वाईट वाटलं रे. आणि ही एकच गोष्ट नाहीये, ऑफिसमध्ये 2 मिनिटं गप्पा मारत बसलं ना की लगेच बॉस येतो, एफिशियन्सीवर लेक्चर देतो. नुसती ती लॅपटॉप स्क्रीन बघत बसावं लागतं, बाकी काहीच करता येत नाही. का तर मंथ एंडला बँक बॅलन्स वाढेल म्हणून.
0: ताई खरं सांगायचं तर आईला तुझ्या पैशांची नाही, तुझी काळजी वाटते. रोज रोज तुला डोकेदुखीच्या गोळ्या घेताना बघून ना खूप वाईट वाटतं तिला.
1: आणि रोहन हे सेम तिचं तुझ्या बाबतीत पण होतं. तू दिवसभर घरात लॅपटॉप घेऊन बसलेला असतोस. अरे मला कळतंय की तू काम करतोस, पण आईला आणि बाहेरच्या लोकांना कसं कळणार आहे? ते म्हणतात यांचा मुलगा काहीच करत नाही, घरात बसून खातोय नुसता.
0: अगं पण ताई हे लोक मला उद्या खायला घालणार आहेत का? मग त्यांचा विचार का करतेस तू?
1: अरे खायला देणार नसले तरी बोलायचं पण थांबत नाहीत ना. आईला किती वेळ ऐकून घ्यावं लागतं माहितीये तुला? तू काय करतोस हे त्यांना दिसतच नाहीये.
0: अगं पण माझं काम त्यांना दिसत नाही म्हणून मी कमवलेल्या पैशांची किंमत नाहीये का?
1: किंमत आहे पण स्टेटस नाहीये. हे बघ रोहन, स्टेटस ही खूप महत्वाची गोष्ट आहे, अशातला काही भाग नाहीये. पण मुलगा जर बॅग घेऊन बाहेर जाताना दिसला तर लोकांनाही वाटतं काहीतरी करतोय, आयुष्यभर सिक्युअर आहे.
0: अगं पण ताई लोकांसाठी मी माझं पॅशन नाही ना सोडू शकत.
1: तसं नाहीये
0: ताई. म्हणजे हे बघ, आपण दोघं एका अर्थी दोन वेगळ्या पण चुकीच्या टोकांवर उभे होत ना. मी फक्त पॅशनच्या मागे धावतोय आणि तू फक्त पेचेकच्या मागे. पण जर आपण या दोन्ही गोष्टी एकत्र केल्या तर?
1: म्हणजे काय?
0: म्हणजे बघ, मी माझं BSc शिक्षण आधी पूर्ण करतो, त्यानंतर मी एखाद्या चांगल्या कंपनीत बेसिक लेवलचं का होईना पण जॉब शोधेन, ज्यामुळे मला एक बेसलाईन इन्कम मिळेल. महिन्याला फिक्स पगार आला की मला पैशांची चिंता राहणार नाही. आणि त्यानंतर संध्याकाळी किंवा वीकेंडला मी माझं व्हिडिओ एडिटिंगचं काम साईड हसल म्हणून करेन.
1: हा हे अगदी प्रॅक्टिकल बोललास. म्हणजे तुझी नोकरी तुला फायनान्शियल स्टेबिलिटी देईल आणि तुझं फ्रीलान्सिंग तुला सॅटिस्फॅक्शन देईल. आणि समजा पुढे जाऊन तुझं व्हिडिओ एडिटिंगचं काम खूप वाढलं तर तू नोकरी सोडून पूर्ण वेळच करशील.
0: हा म्हणजे मी कॅप्टन अमेरिका आणि पगार ही माझी ढाल असेल, पण माझं फ्रीलान्सिंग म्हणजे थॉरचा हातोडा.
1: हा मोठा आला एव्हेंजर. पण तुला माझा पॉइंट कळला ना, हे आताच खूप भारी वाटतं.
0: ताई माझं ठीक आहे पण तुझं काय?
1: माझं

0: काय?
1: अगं तू तर नोकरी सोडू शकत नाहीस ना पॅशनसाठी.
0: नाही, पण मला एक सुवर्ण मध्य काढावं लागेल, काहीतरी वेगळं करायला हवं.
1: तू जॉब क्राफ्टिंग का ट्राय करत नाहीस?
0: जॉब क्राफ्टिंग हा काय प्रकार आहे?
1: म्हणजे बघ, मी एका पॉडकास्टमध्ये ऐकलं होतं, जॉब क्राफ्टिंग म्हणजे आहे त्या नोकरीतच आपल्या आवडीची गोष्ट शोधायची किंवा निर्माण करायची.
0: अरे पण मला तुझ्यासारखी स्पेसिफिक कला नाही आहेत.
1: अगं सोशलायझिंग पण एक कलाच आहे, सगळ्यांना नाही जमत ते.
0: अरे पण त्याचा मला कुठे उपयोग होणार आहे?
1: म्हणजे बघ, तुला लोकांशी बोलायला, मॅनेजमेंट करायला, सोशल वर्क करायला आवडतं ना, मग तू तुझ्या कंपनीच्या एचआरशी का बोलत नाहीस? कंपनीची सीएसआर कमिटी जॉईन कर.
0: सीएसआर कमिटी ती काय करते?
1: अगं ह्याच सीएसआर कमिटी मधून कंपनी सोशल वर्क करतात, त्यात तू पार्टिसिपेट कर ना. तुझं आयटीचं काम करत करत सेम प्रिमायसेस मध्ये तू तुझं पॅशन फॉलो करू शकतेस.
0: सोशल वर्क? अरे रोहन, मला माझा रेग्युलर जॉब करायला वेळ मिळत नाही, त्यात हे एक्स्ट्रा काम कुठून करू? विकेंडला पण बॉसची कामं असतात, आणि हे एक्स्ट्रा काही केलं ना तर उरलेला श्वास पण कोंडेल माझा.
1: अगं ताई पण आठव ना, तू कॉलेजमध्ये असताना काय काय करायचीस. तू एकाच वेळेस कॉलेजचं मॅगझिन सांभाळायचीस, ड्रामा क्लबचे इव्हेंट मॅनेज करायचीस, आणि तरीही तुला वेळ मिळायचा अभ्यास करायला. तेव्हा नव्हती की तुझी चिडचिड होत?
0: ते वेगळं होतं रे, तेव्हा मी कधीच थकत पण नव्हते. रात्री उशिरापर्यंत आम्ही डेकोरेशन करायचो, तरी दुसऱ्या दिवशी सकाळी लेक्चरला फ्रेश असायचो.
1: एक्झॅक्टली, कारण ती तुझी पॅशन होती. ऊर्जा आहे तुझ्याकडे ताई, ती संपलेली नाहीये, फक्त ती चुकीच्या जागी म्हणजे फक्त कोडिंगच्या चुका शोधण्यात खर्च होतीये. सीएसआर कमिटीमध्ये तुला पुन्हा तेच इव्हेंट ऑर्गनाईज करता येतील, लोकांशी कनेक्ट होता येईल, तुझा तो कॉलेजवाला नेहाचा स्पार्क परत येईल, आणि त्यासाठी तुला जॉबही सोडावा लागणार नाही.
0: अरे म्हणजे मला जॉबही बदलावा लागणार नाही, माझा पगारही सेक्युअर राहील, आणि मला कामात नवीन पर्पज पण मिळेल. रोहन, दिस इज अ ब्रिलियंट आयडिया. मी एक काम करते, मी सोमवारी ऑफिसला गेल्या गेल्या आधी एचआरला मेल टाकते.
1: बघ, पॅशन आणि पेचेक हे शत्रू नाही आहेत, ती एकाच गाडीची दोन चाक आहेत. पैशांशिवाय पॅशन टिकत नाही, आणि पॅशनशिवाय पैसे कमवण्यात मजा नाही. आपल्याला फक्त बॅलन्स साधायचा आहे.
0: पटलं बाबा तुझं म्हणणं. काल रात्री मी ज्या भावाला मूर्ख समजत होते, तो रातोरात एवढा समजूतदार कसा झाला?
1: टॅलेंट आहे का ताई?
0: हे टॅलेंट अभ्यासात वापर रे जरा, मिड सेम क्लिअर करशील.
1: हा, मिड सेम वरनं आठवलं. आता एक डील करूया.
0: कुठली डील?
1: हे बघ, मी आजपासून माझ्या मिड सेमचा सिरियसली अभ्यास करणार, नो एक्सक्यूज. पण तू?
0: मी काय?
1: तू या विकेंडला लॅपटॉप बंद करून माझ्यासोबत नवीन आलेलं नाटक बघायला यायचं, आणि मग त्यानंतर आपण मस्त बाहेर जेवायला जायचं तुझ्या पेचेक मधून.
0: नाही नाही नाही, तुझं पॅशन जे तुला पैसे आणून देत आहे ना, त्यातून केलेलं जेवण जास्त टेस्टी लागेल असं वाटतंय मला.
1: ताई तूच आत्ता म्हणालीस ना, फायनान्शियल फ्रीडम असायला पाहिजे. मग तुझ्याकडे बिल भरण्याचा फायनान्स आहे, आणि माझ्याकडे मस्त काहीतरी ऑर्डर करायचं फ्रीडम. विन विन सिच्युएशन आहे दोघांसाठी.
0: डन, डील पक्की. पण थांब, माझी पण एक अट आहे.
1: आता कसली अट? अगं मी अभ्यासाला तयार झालो ना.
0: फक्त अभ्यास नाही रोहन, मला तुझ्या आणि माझ्या दोघांच्याही वर्क लाईफ बॅलन्स बद्दल एक रूल ऍड करायचा. तू आजपासून रात्री 11:30 नंतर लॅपटॉपला हात लावणार नाहीयेस. तुझं ते पॅशन असो किंवा फ्रीलान्सिंग, रात्रीची झोप नीटच असायला हवी रोहन. ओके?
1: अगं पण ताई रात्रीच तर शांतता असते, म्हणजे क्रिएटिव्ह कामं तेव्हाच होतात ग.
0: काहीही नाही, तू रात्री जागतोस ना म्हणून इतके डार्क सर्कल्स आलेत डोळ्याखाली. 11:30 म्हणजे 11:30 शट डाऊन.
1: बर बर ठीक आहे, मला तुझी अट मान्य, पण मग माझी एक क्रॉस अट आहे.
0: बोल काय?
1: रविवारी आणि सुट्टीच्या दिवशी तू तुझा तो ऑफिसचा फोन डू नॉट डिस्टर्ब वर टाकायचा. विकेंडलाही तुझा बॉस तुला कॉल करून काम करायला लावतो, आणि तू निमूटपणे करतेस. हे चालणार नाही, विकेंड तुझा स्वतःचा आहे, बॉसचा नाही.
0: अरे पण काही इमर्जन्सी आली तर काय करणार?
1: ऑफिसमध्ये आग लागली तरच ती इमर्जन्सी समजायची, बाकी सगळं सोमवारच्या सकाळपर्यंत थांबू शकतं. जर मी माझी रात्रीची शिफ्ट बंद करतोय तर तुला तुझी विकेंड शिफ्ट बंद करावीच लागेल, मान्य का?
0: बापरे, माझा लहान भाऊ मॅनेजमेंटचे धडे देतोय मला आता. ठीक आहे बाबा, डन. रविवारी लॅपटॉप बंद आणि ऑफिस फोन सायलेंट. चल आता चहा संपव आणि लगेच अभ्यासाला लाग. ओके?
1: येस बॉस.

सांगली आकाशवाणी निर्मित युवा बीट्स या कार्यक्रमात आज आपण ऐकलं पॅशन आणि पेचेक यावरील संवाद, ज्याने आपल्याला समजलं की पॅशन आणि पेचेक ही दोन्ही एकाच गाडीची दोन चाक आहेत, आपल्याला फक्त बॅलन्स करायची गरज आहे. सहभाग मनोज्ञा हुद्दार, मयुरेश बडवे, सादरकर्त्या तेजा दुर्वे. आजच्या युवा बीट्सच्या या हटके एपिसोडमधून मी मयुरेश तुमची रजा घेतो. पुन्हा भेटूया असाच एक इंटरेस्टिंग विषय घेऊन.

0: आकाशवाणी मुंबई श्रद्धा मुखेडकर प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। टीईटीचा पेपर भिवंडीत फुटल्यानं उद्या होणारी परीक्षा रद्द। परराज्यातल्या तिघांना अटक। टीईटी पेपर फुटी प्रकरणी मकोका लावण्याचा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा प्रयत्न। निष्पक्ष चौकशीची विरोधकांची मागणी। गेल्या वर्षीच्या जून शेवटच्या आठवड्यात तुलनेत यंदा राज्यातल्या धरणांमध्ये निम्मा पाणीसाठा। बंडखोर खासदारांच्या मतदारसंघातल्या उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्याला सुरुवात। आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या मन की बात द्वारे देशवासियांशी संवाद साधणार। टीईटी अर्थात शिक्षक पात्रता परीक्षेचा पेपर फुटल्यानं उद्या होणारी परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे। परीक्षेची आगामी तारीख लवकरच वेबसाईटवर जाहीर केली जाईल असं महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेनं जाहीर केलं आहे। या प्रकरणी मकोका लावण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे करणार असल्याचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं। तर या प्रकरणाची तात्काळ निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा काँग्रेसनं दिला आहे। याविषयी सविस्तर जाणून घेऊ आमच्या प्रतिनिधीकडून।
1: ठाणे जिल्ह्यातल्या भिवंडीमधल्या काही व्यक्तींकडे टीईटीच्या प्रश्नपत्रिकेतले काही प्रश्न असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती। त्यानंतर पोलिसांनी आज पहाटे धाड टाकून चौकशी केली। या व्यक्तींकडे असलेल्या कागदपत्रांमध्ये आणि उद्या होणाऱ्या परीक्षेतले प्रश्न समान असल्याचं आढळून आलं। राज्य परीक्षा परिषदेच्या अधिकाऱ्यांनी याला दुजोरा दिल्यावर भिवंडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून तिघांना अटक करण्यात आली आहे। राजीव शॉ, आकाश कुमार आणि धीरज सिंह अशी आरोपींची नावं आहेत। यातले राजीव आणि आकाश हे बिहारचे तर धीरज सिंह हा हरियाणाचा रहिवासी आहे। त्यांच्या ताब्यातून मोबाईल, रोख रक्कम आणि टीईटी परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेचे 4 संच जप्त करण्यात आले आहेत। आरोपी भिवंडीत कोणाच्या संपर्कात होते, या प्रकरणात कोणत्या शैक्षणिक संस्था किंवा स्थानिक एजंटचा सहभाग आहे का, तसंच या संपूर्ण नेटवर्कचा सूत्रधार कोण आहे याचा तपास पोलीस करत आहेत अशी माहिती अतिरिक्त पोलीस आयुक्त अशोक दुधे यांनी बातमीदारांना दिली।
2: 1.5 करोड रुपये त्यांची अपेक्षा होती, तेवढी मागणी केली होती। त्यानंतर त्यांच्या सिस्टम प्रमाणे ते जे काही विकत घेणारे आहेत त्यांना विकणार आणि नंतर ते खाली जे शिक्षक कॅन्डिडेट आहेत त्यांना विविध रकमामध्ये पेपर देऊन ते विकणार होते।
1: या प्रकरणाच्या तपासासाठी पोलीस उपायुक्त पवन बनसोड यांच्या नेतृत्वाखाली विशेष तपास पथकाची स्थापना केली आहे। या पथकात 2 सहाय्यक पोलीस आयुक्त, 9 पोलीस निरीक्षक आणि इतर 20 कर्मचाऱ्यांचा समावेश आहे असं दुधे यांनी सांगितलं। ही पथकं विविध ठिकाणी रवाना झाली आहेत। तपासात जे निष्पन्न होईल त्यानुसार दोषींवर कठोर कारवाई केली जाईल असं ते म्हणाले। टीईटी परीक्षेच्या पेपरफुटीची घटना अत्यंत संतापजनक असून या प्रकरणातील मुख्य सूत्रधार आणि आरोपींवर मकोका अंतर्गत कारवाई करण्यासाठी आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी सविस्तर चर्चा करणार असल्याचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं। आरोपींकडून जप्त केलेल्या प्रश्नपत्रिकेतले प्रश्न टीईटी प्रश्नपत्रिकेतल्या काही प्रश्नांशी जुळत होते अशी माहिती शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी बातमीदारांशी बोलताना दिली। या प्रकरणाची सरकारनं गंभीर दखल घेतली असून दोषींवर कठोर कारवाई केली जाईल अशी ग्वाही त्यांनी दिली।
3: माननीय मुख्यमंत्री महोदय, माननीय उपमुख्यमंत्री महोदयांनी पण याची गंभीर नोंद घेतलेली आहे। पोलीस प्रशासनाला त्याचा सखोल चौकशी करण्याचे आदेश त्या ठिकाणी देण्यात आलेले आहेत आणि या चौकशीतून जे काही समोर येईल त्या सर्वांवर त्या

0: ठिकाणी कठोर कारवाई केली जाईल.
1: नीट परीक्षेचा पेपर फुटल्याच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य परिषदेनं खबरदारी घेतली होती. पेपर कसा फुटला हे चौकशीनंतर स्पष्ट होईल असं भुसे यांनी सांगितलं. सातत्यानं विविध पक्षांचे पेपर फुटणं हे सरकारचं अपयश असल्याची टीका काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. याला जबाबदार असणाऱ्यांवर कारवाई होईलही, पण असे प्रकार वारंवार होणं कधी बंद होणार असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. सरकारला विद्यार्थ्यांच्या भवितव्याविषयी देणं घेणं नाही अशी टीकाही वडेट्टीवार यांनी केली.
2: नीट पेपर फुटले असेल, पीईटी असेल, पोलीस रिक्रुटमेंट असेल, यामध्ये सरकारची भूमिका काय? सरकारला या साध्या परीक्षा व्यवस्थित घेता येत नाही म्हणजे सरकारला विद्यार्थ्यांच्या प्रती त्यांच्या भविष्याच्या संदर्भात काही देणं घेणं नाही.
1: या परीक्षेसाठी यंदा 4,28,122 परीक्षार्थी बसले होते. परीक्षेची आगामी तारीख लवकरच वेबसाईटवर जाहीर केली जाईल असं महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेनं जाहीर केलं आहे.
3: राज्यातल्या मोठ्या, मध्यम आणि छोट्या अशा सर्व धरणांमध्ये आज सकाळपर्यंत सरासरी 22.73% उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध आहे अशी माहिती राज्य सरकारनं दिली आहे. गेल्या वर्षी याच दिवशी हा साठा 42.16% होता. महसूल विभागनिहाय पाहता अमरावती विभागात सर्वाधिक 38.11% पाणीसाठा असून त्याखालोखाल नागपूर, कोकण, नाशिक, छत्रपती संभाजीनगर विभागाचा क्रमांक लागतो. पुणे विभागात सर्वात कमी 13.46% उपयुक्त पाणीसाठा शिल्लक असल्याचं शासनानं सांगितलं आहे. रायगडावर पिण्यासाठी पुरेसं पाणी उपलब्ध व्हावं यासाठीच्या योजनेला मंजुरी देण्याची घोषणा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. रायगडावर आज तिथीप्रमाणे 353वा शिवराज्याभिषेक सोहळा झाला. या सोहळ्याला शिंदे उपस्थित होते, त्यावेळी ते बोलत होते. रायगड हा केवळ दगडांनी बांधलेला किल्ला नाही तर तो आपल्या स्वाभिमानाचा कणा आहे असंही ते यावेळी म्हणाले. मंत्री भरत गोगावले, स्थानिक आयोजक आणि हजारो शिवभक्त या सोहळ्याला उपस्थित होते. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. बंडखोर खासदारांच्या मतदारसंघातला दौरा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आजपासून सुरु केला. निवडून आल्यावर पक्षांतर केलेल्या खासदारांना आणि भाजपालाही जाब विचारा असं आवाहन ठाकरे यांनी यवतमाळ इथल्या सभेत केलं. दरम्यान, तुमचं स्वातंत्र्य कोणाला हिरावू देऊ नका, पुढची निवडणूक होईल तेव्हा आपल्याच पक्षाचा उमेदवार निवडून द्या असं आवाहनही त्यांनी केलं. वाशिममध्ये झालेल्या सभेत त्यांनी पक्षाशी प्रतारणा करणाऱ्यांना जनता माफ करणार नाही असा इशारा दिला. याच सभेतून उद्धव ठाकरे यांनी आगामी विधानसभा निवडणुकीसाठी वाशिम मतदारसंघातून डॉ सिद्धार्थ देवळे यांच्या उमेदवारीची घोषणा केली. कार्यकर्त्यांनी आतापासूनच कामाला लागावं असं आवाहनही त्यांनी केलं. शेतकऱ्यांनी रासायनिक खतांचा वापर कमी करून नैसर्गिक शेतीचा अवलंब करावा असं आवाहन केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण राज्यमंत्री रामनाथ ठाकूर यांनी केलं. बारामती इथं खेत बचाओ अभियानांतर्गत आयोजित शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते. नाशिक जिल्ह्यातल्या बाजार समित्यांमध्ये कांदा दरात सुधारणा झाली असून कांद्याचा दर सरासरी प्रति क्विंटल 3,000 रुपयांपुढे गेला आहे. पूर्व आशियाई देशांकडून वाढलेली मागणी आणि विविध राज्यातून होत असलेली खरेदी यामुळे लासलगाव, पिंपळगाव, बसवंत सारख्या प्रमुख बाजारपेठांसह अन्य बाजार समित्यांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे. गडचिरोली जिल्ह्यात अवैध वाळू उपसा प्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांनी मंडळ अधिकारी आणि तलाठ्याला निलंबित केलं आहे. तसंच तहसीलदाराच्या निलंबन करण्याचा प्रस्ताव त्यांनी राज्य सरकारला पाठवला आहे. गुरुवारी देसाईगंज तालुक्यातल्या कोंढाळा इथं सिंड्राई रेती घाटावर अवैध रेती उपसा सुरू असताना लोडरखाली दबून एका मजुराचा मृत्यू झाला होता. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या सकाळी 11 वाजता आकाशवाणीवरून मन की बातच्या 135व्या भागातून देशवासियांशी संवाद साधणार आहेत. आकाशवाणी, दूरदर्शनच्या सर्व वाहिन्या, युट्यूब वाहिन्या तसंच न्यूज ऑन AIR ऍपवरून मन की बात हा कार्यक्रम ऐकता येणार आहे. नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर पोलिसांनी 35,20,000 प्रतिबंधित गुटखा आणि कंटेनर जप्त केला. या प्रकरणी राजस्थानच्या 22 वर्षीय चालकाला अटक करण्यात आली. राष्ट्रीय महामार्गावर नाकाबंदी करून सुरतहून विजयवाड्याकडे जाणारा कंटेनर जप्त करत पोलिसांनी ही कारवाई केली. लातूर जिल्ह्यातल्या शिरूर अनंतपाळ तालुक्यामधल्या शिवपूर गावात आज महिला आणि ग्रामस्थांनी अवैध दारू विक्री करणाऱ्या ढाब्याची तोडफोड करून आग लावली. अवैध दारू विक्री करणाऱ्या ढाब्याची पोलिसांकडे वारंवार तक्रार करूनही ते दखल घेत नसल्यानं ही तोडफोड केल्याचं आंदोलनकर्त्यांनी

0: यांनी सांगितलं. पोलिओमुक्त महाराष्ट्राचा दर्जा कायम राखण्यासाठी सर्व पालकांनी उद्या आयोजित राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेत सहभागी व्हावं असं आवाहन राज्याचे सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आंबेडकर यांनी केलं आहे. येत्या दोन दिवसात कोकण किनारपट्टीवर सोसाट्याचा वारा वाहील. बऱ्याच ठिकाणी पाऊस पडेल तर तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह जोरदार पाऊस पडेल असा हवामान खात्याचा अंदाज आहे. मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी जोराचे वारे वाहतील आणि जोरदार पाऊस पडेल अशी शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. टीईटीचा पेपर भिवंडीत फुटल्यानं उद्या होणारी परीक्षा रद्द. परराज्यातल्या तिघांना अटक. टीईटी पेपरफुटी प्रकरणी मकोका लावण्याचा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा प्रयत्न. निष्पक्ष चौकशीची विरोधकांची मागणी. गेल्या वर्षीच्या जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्याच्या तुलनेत यंदा राज्यातल्या धरणांमध्ये निम्मा पाणी साठा. बंडखोर खासदारांच्या मतदारसंघातल्या उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्याला सुरुवात. आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या मन की बात द्वारे देशवासियांशी संवाद साधणार. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍपसहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. यानंतरचा कार्यक्रम 7:15 प्रसारित होईल.
2: श्रोतेहो, कौटुंबिक हिंसाचार घरातूनच सुरू होतो का?
3: कुटुंबातल्या कोणत्याही व्यक्तीने कोणत्याही व्यक्तीला त्रास दिला म्हणजे सुनेने सासूला दिला तरी त्याला कौटुंबिक हिंसाचारच म्हणतो, किंवा भावाने बहिणीला त्रास दिला तरी त्याला कौटुंबिक हिंसाचार आपण म्हणतो.
2: हा हिंसाचार कोणत्याही थरावर जाऊ शकतो.
4: कौटुंबिक हिंसाचार हा कन्वर्ट होतो सेक्शुअल व्हायलन्स मध्ये, की जिथे घरच्या लहान बाळांवर देखील सेक्शुअल व्हायलन्स होतात. मग हे सायकल जे आहे ते तेव्हाच तोडलं जाऊ शकतं जेव्हा तुम्ही पहिल्यांदा आवाज उठवता.
2: पण मग अशा वेळी करायचं काय?
5: असा एक फोन नंबर तुमच्याजवळ असला पाहिजे, तर ताबडतोब ती व्यक्ती येईल, तुम्हाला मदत करेल आणि कुठलाही अत्याचार झाला तर आवाज उठवा.
2: प्रतिकार कौटुंबिक हिंसाचाराचा. सहभाग शोभाताई कोकितकर, सीमाताई देशपांडे आणि ऍडव्होकेट प्रणाली ठाकूर. अवश्य ऐका सोमवार दिनांक 29 जूनला दुपारी 12 वनिता मंडळ कार्यक्रमात प्रतिकार कौटुंबिक हिंसाचाराचा अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवर. प्रतिकार कौटुंबिक हिंसाचाराचा.
6: श्रोते हो, अन्न वस्त्र निवारा या माणसाच्या मूलभूत गरजा आहेत. या गरजा पूर्ण करत असताना माणसाच्या मेंदूत अनेक प्रश्नांचं काहूर मासतं, जसं की किती खावं, कोणत्या वेळी खावं, काय खाणं टाळावं, पाणी प्यायचं तर किती प्यायचं, या आणि यासारख्या अनेक प्रश्नांचं आणि शंकांचं निरसन करतील आयुर्वेद तज्ज्ञ डॉक्टर सिद्धेश तावडे उदरभरण नोहे. या कार्यक्रमात तुम्ही सुद्धा सहभागी होऊ शकता. दूरध्वनी क्रमांक आहेत 45151 आणि 45151 STD कोड आहे 022. तेव्हा श्रोते हो, अवश्य ऐका उदरभरण नोहे आरोग्य दर्पण मध्ये. सहभागी होत आहेत आयुर्वेद तज्ञ डॉक्टर सिद्धेश तावडे. आणि हो, त्याआधी स्मिता गानू जोगळेकर लिखित आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रुतिका ऐकायला अजिबात विसरू नका. मंगळवार दिनांक 30 जून रोजी 12 ते 1 या वेळात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवरही. वनिता मंडळ.

राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या कामकाजाला सोमवार दिनांक 22 जून पासून सुरुवात झाली. प्रथेप्रमाणे पहिल्या दिवशी वंदे मातरम आणि जय जय महाराष्ट्र माझा या राज्यगीतानं विधानसभेचं कामकाज सुरु झालं. कामकाजाच्या सुरुवातीलाच विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी नवनिर्वाचित आमदार उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार आणि अक्षय कर्डिले यांची शपथ दिली. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी मुख्यमंत्री तथा वित्तमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तब्बल 97,706 कोटींच्या पुरवणी मागण्या सभागृहात सादर केल्या. यात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 20,552 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली. यापूर्वीच्या कर्जमाफीतील प्रलंबित बोजासाठी 200 कोटींची तरतूद करण्यात आली. एकूण 97,706 कोटी रुपयांच्या या स्थूल पुरवणी मागण्या असल्या तरी विविध तांत्रिक समायोजना आणि केंद्र सरकारच्या मदतीचा परतावा लक्षात घेता राज्याच्या तिजोरीवर प्रत्यक्ष निव्वळ अतिरिक्त भार 74,817 कोटी रुपयांचा पडणार आहे. पद्मविभूषण आशा भोसले, पद्मभूषण सुमन कल्याणपूर यांच्यासह विधानसभेच्या दिवंगत माजी सदस्यांच्या निधनाबद्दल सभागृहात शोकप्रस्ताव मांडण्यात आला. विधानसभा अध्यक्षांनी शोकप्रस्तावाचं वाचन केल्यानंतर सभागृहानं 2 मिनिटं स्तब्ध उभं राहून दिवंगतांना श्रद्धांजली अर्पण केली. प्रस्तावाच्या छापील प्रतींमधील तांत्रिक चुका आणि बारीक फॉन्टमुळे वाचनादरम्यान चुका झाल्याचा खुलासा विधानसभा अध्यक्षांनी केला आणि दिलगिरी व्यक्त केली. पावसाळी अधिवेशनातलं कामकाज हाताळण्यासाठी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी आपल्याकडील काही खात्यांचा प्रभार अन्य मंत्र्यांकडे दिला असून विधानसभा अध्यक्षांनी याबाबतची माहिती सभागृहाला दिली. मात्र सभागृहात मंत्री असताना अन्य मंत्र्यांकडे प्रभार सोपवण्याची नवी प्रथा चुकीची असल्याचं सांगत विरोधी बाकांवरील सदस्यांनी त्याला हरकत घेतली. मात्र मागील काळातही अशी व्यवस्था करण्यात आली होती अशी आठवण विधानसभा अध्यक्षांनी करून दिली. त्यांच्या या स्पष्टीकरणानं विरोधकांचं समाधान झालं नाही आणि त्यांनी सभात्याग केला. अंमली पदार्थांच्या आव्हानाचा मुकाबला करण्यासाठी राज्यातल्या प्रत्येक पोलीस ठाण्यात अंमली पदार्थ विरोधी पथक उभारण्यात येणार असून ड्रग्ज विरोधी लढ्यात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या अधिकाऱ्यांना विशेष वेतन आणि पसंतीची नियुक्ती दिली जाईल अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासंदर्भातल्या तारांकित प्रश्नाच्या उत्तरात केली. राज्य सरकारनं एकूण 15 विभागांचा एकत्रित टास्क फोर्स तयार केल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं.

0: समान नागरी कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी आणि त्यासंदर्भातील कायदेशीर मसुदा तयार करण्यासाठी निवृत्त न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली एक उच्चस्तरीय समिती गठीत करण्यात आल्याची माहिती गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी सभागृहाला दिली. समान नागरी कायदा लागू करण्यासाठी राज्य सरकार 100% प्रयत्नशील असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तशा स्पष्ट सूचना दिल्याचं गृहराज्यमंत्र्यांनी सांगितलं. राज्यात मराठी भाषेचा प्रचार संवर्धन आणि शासकीय कामकाजातला मराठीचा वापर वाढवण्यासाठी येत्या वर्षभरात पुणे नाशिक रत्नागिरी छत्रपती संभाजीनगर अमरावती नागपूर चंद्रपूर आणि कोल्हापूर या 8 शहरांमध्ये सुसज्ज मराठी भाषा विकास केंद्र उभारणार असल्याची घोषणा मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी केली. सदस्य सुधीर मुनगंटीवार यांनी उपस्थित केलेल्या अर्धा तास चर्चेच्या उत्तरात त्यांनी ही माहिती दिली. यासोबतच लंडनमधील महाराष्ट्र मंडळाच्या ऐतिहासिक इमारतीत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावानं मराठी भाषा वैश्विक केंद्र सुरू केलं जाणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. कोकणातील आंबा आणि काजू पिकांचं तब्बल 90% नुकसान झालं असून राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल अर्थात एनडीआरएफ निकषांच्या पलीकडे जाऊन राज्य सरकारकडून वाढीव आर्थिक मदत दिली जाईल असं आश्वासन मंत्री नितेश राणे यांनी सभागृहात दिलं. तर कोकणातील बागायतदारांना तातडीनं दिलासा देण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले असून 209 कोटी रुपयांच्या मदतनिधीची प्रस्ताव मदत पुनर्वसन विभागाकडे पाठवण्यात आली आहे. तसंच फळपीक विमा योजनेतून निधीही दिला जाणार असून येत्या 15 दिवसात हा निधी वितरित केला जाईल असं कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी चर्चेदरम्यान स्पष्ट केलं. मुद्रांक शुल्क निश्चितीत अर्धन्यायिक अधिकाऱ्यांच्या गैरवापराच्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर 1 एप्रिल 2021 ते 31 मार्च 2026 या काळातील राज्यातील सर्व प्रकरणांची महालेखापाल यांच्या विशेष कृती दलाच्या माध्यमातून सखोल चौकशी केली जाईल अशी घोषणा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली. राज्यात गौण खनिज माफिया आणि वाळू तस्करी रोखण्यासाठी विशेष कृती दल स्थापन केलं जाणार असल्याचंही महसूल मंत्री बावनकुळे यांनी यासंदर्भातील प्रश्नाच्या उत्तरात सांगितलं. राज्यात बालविवाह रोखण्यासाठी राजस्थानच्या धर्तीवर लग्नपत्रिकेत वधू आणि वर यांच्या जन्मतारखेची नोंद करणं बंधनकारक करण्याचा विचार शासन करत असल्याची माहिती महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी यासंदर्भातील तारांकित प्रश्नाच्या उत्तरात दिली. महाराष्ट्रात आतापर्यंत प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत 6,05,596 घरकुलांची कामं पूर्ण झाली आहेत. देशभरात एखाद्या राज्यानं नोंदवलेला हा विक्रम आहे. या घरांपैकी 5 लाख घरांचं लोकार्पण नुकतंच करण्यात आलं अशी माहिती ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी यासंदर्भातील तारांकित प्रश्नाच्या उत्तरात दिली. पुणे जिल्ह्यातील लोहगड इथं केतन अगरवाल या तरुणाच्या झालेल्या हत्येच्या निष्पक्ष तपासासाठी या घटनेची विशेष तपास पथकामार्फत चौकशी करायचे निर्देश तालिका अध्यक्ष राजू खरे यांनी राज्य सरकारला दिले. सदस्य सुनील शेळके यांच्या मागणीनंतर त्यांनी हे निर्देश दिले. मात्र तालिका अध्यक्षांनी दिलेले निर्देश सरकारला लागू होतात का असा तांत्रिक मुद्दा विरोधी पक्षांवरचे सदस्य भास्कर जाधव यांनी उपस्थित केला. त्यावर विधानसभा अध्यक्ष या प्रकरणी अंतिम निर्णय घेतील असं तालिका अध्यक्षांनी स्पष्ट केलं.
1: श्रोते हो, आत्ताच आपण विधानसभा चे साप्ताहिक समालोचन ऐकलं. आता ऐकूया विधान परिषदेचे साप्ताहिक समालोचन. लेखन केलं आहे अनुराग कांबळे यांनी, वाचन केलं आहे तुषार पवार यांनी.
0: 97,706.40 कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या सादर. विधानसभेच्या आमदारांकडून निवडून आलेल्या 10 विधान परिषद सदस्यांचा परिचय. पद्मविभूषण आशा भोसले, पद्मभूषण सुमन कल्याणपूर आणि दिवंगत विधान परिषद सदस्यांना श्रद्धांजली. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणेच एसटी कर्मचाऱ्यांनाही महागाई भत्ता, घरभाडे भत्ता आणि वार्षिक वेतनवाढीत वाढ मंजूर. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा. पुणे विषारी दारूकांडात आवश्यक असल्यास मकोका कायदा लावणार, गृहराज्यमंत्री योगेश कदम यांची घोषणा. ही होती विधान परिषदेच्या आठवड्याच्या कामकाजातील काही क्षणचित्र. विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला सोमवार दिनांक 22 जुलै रोजी दुपारी 12 वाजता प्रारंभ झाला. कामकाजाच्या सुरुवातीला विधानसभेच्या आमदारांकडून निवडून आलेल्या डॉ नीलम घोरे, ओमप्रकाश उर्फ बच्चू बाबाराव कडू, अंबादास एकनाथराव दानवे, डॉ प्रज्ञा राजीव सातव, प्रमोद शांताराम जठार, झिशान जियाउद्दीन सिद्दीकी, माधवी संजय नाईक, सुनील विनायक कर्जतकर, विवेक बिपिनदादा कोल्हे आणि संजय नथ्थूजी भेंडे यांचा सभागृहाला परिचय करून दिला गेला. 97,706.40 कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या वित्त राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी विधान परिषदेत सादर केल्या. सरकारनं नुकतीच घोषणा केलेल्या शेतकरी कर्जमाफीसाठी तब्बल 40,552 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. यात आधीच्या कर्जमाफीतील प्रलंबित बोजासाठी 200 कोटी रुपये, तर आताच जाहीर करण्यात आलेल्या नव्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 साठी 20,252 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. एकूण 97,706 कोटी रुपयांच्या या स्थूल पुरवणी मागण्या असल्या तरी विविध तांत्रिक समायोजना आणि केंद्र सरकारच्या मदतीचा परतावा लक्षात घेता राज्याच्या तिजोरीवर प्रत्यक्ष निव्वळ अतिरिक्त भार 74,817.66 कोटी रुपयांचा पडणार आहे.

0: विभूषण आशा भोसले, पद्मभूषण सुमन कल्याणपूर यांच्यासह दिवंगत प्राध्यापक भाऊराव तुळशीरामजी देशमुख, सुरेशकुमार कन्हैयालाल जेथलिया यांच्या निधनाबद्दल विधान परिषदेत आदरांजली अर्पण करण्यात आली. सभापती प्राध्यापक राम शिंदे यांनी हा शोकप्रस्ताव मांडला. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या सुमारे 86,000 कर्मचाऱ्यांना राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणेच महागाई भत्ता, घरभाडं भत्ता आणि वार्षिक वेतनवाढ मंजूर करण्यात आल्याची घोषणा परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी केली. विधान परिषदेत निवेदन करताना मंत्री सरनाईक म्हणाले की या निर्णयामुळे महामंडळावर दरमहा सुमारे 45 कोटी रुपयांचा अतिरिक्त आर्थिक भार पडणार असला, तसंच महागाई भत्ता, घरभाडं भत्ता, वार्षिक वेतनवाढीची थकबाकी आणि इतर वैधानिक देणी मिळून सुमारे 5,649 कोटी रुपयांची देयकं अदा करण्यासाठी शासन भविष्यात आवश्यक ते प्रयत्न करेल, अशी ग्वाही देखील त्यांनी दिली. या निर्णयानंतर 29 जून रोजी प्रस्तावित धरणं आंदोलन मागे घेण्याचा निर्णय कर्मचाऱ्यांनी घेतल्याचं त्यांनी सांगितलं. स्थानिक प्राधिकारी मतदारसंघातून निवडून आलेल्या 16 सदस्यांना विधान परिषदेत सभापती प्राध्यापक राम शिंदे यांनी शपथ दिली. प्राजक्त तनपुरे, रवींद्र फाटक, अनिकेत तटकरे, दुष्यंत चतुर्वेदी, विक्रम काकडे, अरुण लखानी, बसवराज पाटील, प्रवीण पोटे, अमरनाथ राजूरकर, राजेंद्र राऊत, धैर्यशील कदम, गोकुळ गीते, डॉ राजीव पोद्दार, अविनाश ब्राह्मणकर, नंदकिशोर महाजन, सुहास सिरसाट यांना यावेळी शपथ देण्यात आली. काही कॉर्पोरेट कंपन्यांमध्ये महिलांवरील छळाच्या घटनांबाबत विशिष्ट कार्यपद्धती दिसून येत आहे, त्यामुळे विद्यमान कायदे आणि नियमांचं पुनरावलोकन करण्याची गरज निर्माण झाली आहे. यासाठी विधानसभा आणि विधान परिषदेतील महिला सदस्यांची संयुक्त समिती स्थापन करण्यात येणार असून ती महिला सुरक्षेसंदर्भातील कायदे, नियम आणि घडलेल्या घटनांचा अभ्यास करून आवश्यक सुधारणा सुचवेल. राज्य शासन त्या शिफारसींची अंमलबजावणी करेल, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत दिली. संयुक्त महाराष्ट्र लढ्याचा ऐतिहासिक दस्तऐवज मिळवण्यात शासनाला यश आलं असून हा दस्तऐवज शासन आपल्या संग्रहात घेऊन त्याचं जतन आणि संवर्धन करणार आहे, अशी माहिती सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी विधान परिषदेत केलेल्या निवेदनात दिली. सांस्कृतिक कार्य विभागानं ज्येष्ठ पत्रकार कुमार कदम यांच्याकडे असलेला संयुक्त महाराष्ट्र चळवळीविषयीचा महत्वाच्या दस्तऐवजाचं शासनाच्या समितीमार्फत परीक्षण आणि मूल्यांकन करून हे सरकारनं आपल्या संग्रही घेण्याचा निर्णय केला आहे, असं त्यांनी सांगितलं. तसंच अन्य कोणाकडे अशा प्रकारचे दस्तऐवज असतील तर ते सरकारला द्यावेत, असं आवाहनही त्यांनी यावेळी केलं. अवैध प्रवासी वाहतुकीमुळे होणारे अपघात रोखण्यासाठी मालवाहू वाहनांतून प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कठोर कारवाई केली जाणार असून अशा वाहनांचे परवाने रद्द करायचे निर्देश देण्यात आले आहेत, अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली. मंत्री सरनाईक म्हणाले की अलीकडे घडलेल्या 2 भीषण अपघातांमध्ये अनुक्रमे 13 आणि 11 जणांचा मृत्यू झाला असून दोन्ही घटनांमध्ये अवैध प्रवासी वाहतूक हेच प्रमुख कारण होतं. या प्रकरणांमध्ये वाहन चालकासह संबंधित वाहन मालकांवरही गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. संबंधित मालवाहू वाहनाचा परवानाही रद्द करण्यात आला आहे. अपघातग्रस्तांच्या कुटुंबियांना शासनाकडून प्रत्येकी 5 लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर करण्यात आली होती. राज्यातील वाढती लोकसंख्या आणि सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेवरील ताण लक्षात घेऊन एसटी महामंडळासाठी 8,300 नवीन बस खरेदी करण्यात आल्या आहेत. राज्यातील अपघातप्रवण ठिकाणांचा अभ्यास करून व्यापक रस्ता सुरक्षा आराखडा तयार करण्यात आलाय. ग्रामीण आणि दुर्गम भागात प्रवाशांना अधिकृत वाहतूक सेवा उपलब्ध व्हावी यासाठी 100 मिनी बसेसही ताफ्यात समाविष्ट करण्यात आल्या आहेत. पुणे आणि पिंपरी चिंचवडमधील हडपसर, दापोडी आणि फुगेवाडी परिसरात मिथेनॉल मिश्रित विषारी दारू पिऊन 22 जणांचा मृत्यू झाल्याच्या प्रकरणातील आरोपींवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा मकोका लावण्यात येईल, अशी घोषणा गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी गुरुवारी विधान परिषदेत केली. या प्रकरणात राज्य उत्पादन शुल्क विभाग आणि पोलीस विभागातील 13 कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात आली असून वरिष्ठ अधिकाऱ्यांनाही जबाबदार धरण्यात आलं आहे, असंही त्यांनी सांगितलं. राज्यात सध्या विजेची कोणतीही टंचाई नसून कृषीपंपांना नियमानुसार दिवसा 8 तास वीज पुरवठा केला जातोय. राज्यातील सुमारे 75% शेतकऱ्यांना दिवसा वीज उपलब्ध झाली असून उर्वरित 25% शेतकऱ्यांनाही या वर्षाअखेरीस दिवसा वीज पुरवठ्याच्या कक्षेत आणण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली.
1: आताच आपण विधिमंडळाचं साप्ताहिक समालोचन ऐकलं. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून प्रसारित करण्यात आला.

0: वेळेवर करून घ्या पीयूसी टेस्ट, वाढत्या प्रदूषणावर उपाय बेस्ट।
1: सर सलामत तो पगडी 50, हेल्मेट वापरावर ठेवा विश्वास।
0: वाहन चालवताना मोबाईलवर बोलू नका, धोक्यात जीव घालू नका।

0: वाहन चालवताना मोबाईल वर बोलू नका, धोक्यात जीव घालू नका.
1: धूर धूर वाढतं प्रदूषण, हे काय शहराला आहे भूषण?
0: आपलं वाहन कडेला घ्या, मोबाईल वर बोलण्याचा आनंद घ्या.
1: मोबाईल वर बोलणं वाहनावर, लागेल ना जीव टांगणीवर.
0: सीट बेल्ट लावून कार चालवा, प्रवासाचा वेळ सुखात घालवा.
1: ओव्हरटेक करताना काळजी घ्याल तर लाख मोलाचा जीव वाचवाल.
0: सुरक्षा आपली आपल्या हातात, वाहन नका चालवू भरधाव वेगात.
1: सुरक्षितपणे वाहन चालवू, प्रवासाचा वेळ मजेत घालवू.
0: सुरक्षा आपली आपल्या हातात, नका चालवू वाहन भरधाव वेगात.
2: प्रसार भारतीच्या वेव्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी.
3: FM बँड 101.1 MHz. आपण ऐकत आहात आकाशवाणी नांदेड केंद्राचं प्रसारण. आता सायंकाळचे 7:30 झाले आहेत.

0: नमस्कार मंडळी मंडळी आजही शनिवार भारतीय सौर सहा आषाढ शके 1948 दिनांक 27 जून 2026 मंडळी आता ऐकूयात कृषी उत्पन्न बाजार समिती नांदेड यांच्याकडून आलेले आजचे बाजारभाव शेतमालाचे नाव गहू कमाल भाव 2525 रुपये किमान भाव 2160 रुपये सरासरी भाव 2345 रुपये प्रति क्विंटल ज्वारी टाळकी कमाल भाव 3250 रुपये किमान भाव 2945 रुपये सरासरी भाव 3095 रुपये प्रति क्विंटल ज्वारी हायब्रिड कमाल किमान आणि सरासरी भाव 2500 रुपये प्रति क्विंटल चना कमाल भाव किमान भाव सरासरी भाव 5555 रुपये प्रति क्विंटल तूर कमाल भाव 7100 रुपये किमान भाव 6845 रुपये सरासरी भाव 6970 रुपये प्रति क्विंटल सोयाबीन कमाल भाव 6835 रुपये किमान भाव 5000 रुपये आणि सरासरी भाव 5950 रुपये प्रति क्विंटल आताच आपण कृषी उत्पन्न बाजार समिती नांदेड यांच्याकडून आलेले आजचे बाजारभाव ऐकले आहेत. किसानवाणी या शेतकरी बांधवांसाठीच्या कार्यक्रमात मी मधुकर गजभारे आपल्या सर्वांचं करतोय हार्दिक स्वागत. मंडळी आजच्या आपल्या या किसानवाणी या कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूयात कृषी सल्ला.
1: मंडळी नमस्कार. मंडळी कृषी सल्ला हा कार्यक्रम आवडीने ऐकणाऱ्या सर्व शेतकरी बंधू भगिनींचं मी बालाजी गवारे मनपूर्वक स्वागत करतो. मंडळी कृषी सल्ला या कार्यक्रमात आज आपण ऐकूया अवर्षणग्रस्त परिस्थितीत ऊस पिकाचं व्यवस्थापन याविषयीचा कृषी सल्ला. मंडळी वाढत असलेलं तापमान बाष्पीभवनाचा तसंच उत्सर्जनाचा वाढणारा वेग पीक वाढीची जोमदार अवस्था पाण्याचं दुर्भिक्ष आणि पिकाला पडत असलेला ताण

0: या सर्व बाबींमुळे ऊस पीक वाढीवर परिणाम होत आहे. बहुतांश भागातील तापमान 40 अंश सेल्सिअस तापमान किंवा त्यापेक्षाही जास्त, हवेतील कोरडीपणा आणि वाऱ्याचा वेग जास्त असल्यानं जमिनीतील तसंच ऊस पानातील ओलाव्यात झपाट्यानं घट होत आहे. जमिनीतून बाष्पीभवनाचा वेग वाढला आहे. मार्च ते जून या कालावधीत वर्षभरातील 45-50% बाष्पीभवन होतं. दिवसाचा वाढलेला कालावधी आणि दिवस तसंच रात्रीच्या तापमानातील कमी असणारा फरक पिकाच्या वाढीवर परिणाम करतो. भूगर्भातील पाण्याची झपाट्यानं पातळी खालावत आहे. हवामान बदलाच्या परिस्थितीमुळे ऊस पिकाच्या वाढीवर अनिष्ट परिणाम होत आहे. पिकाच्या मुळांची पाणी आणि अन्नद्रव्य शोषण्याच्या कार्यक्षमतेत घट होते. ऊसाची पानं सुकून वाळत आहेत. प्रकाश संश्लेषणाची प्रक्रिया मंदावते आहे. अन्न रसांचे पिकांच्या विविध भागांना होणारे वहन कमी होते. पानांतील हरितद्रव्यांचं प्रमाण घटतं. ऊसातील तंतुमय पदार्थांचं प्रमाण वाढून ऊसातील दशींचं प्रमाण वाढतं. सुरू हंगामात लागण केलेल्या तसंच खोडवा पिकात फुटव्यांचं प्रमाण कमी होऊन गाळ पलायक ऊसाच्या संख्येत घट झाल्यानं ऊस उत्पादन घटतं. पूर्व हंगामी आडसाली ऊसाची वाढ खुंटली आहे. कांड्यांची लांबी आणि जाडी कमी होते आहे. मंडळी, ऊस उत्पादनात घट होऊ नये यासाठीच्या काही उपाययोजना देखील करता येतात. यामध्ये उपलब्ध पाण्याचा कार्यक्षम वापर करण्यासाठी लांब सरी, एक आड एक सरी किंवा जोड ओळ पट्टा पद्धतीचा वापर करावा. प्रवाही सिंचनाचे मुख्य पाट आणि दांड स्वच्छ ठेवावे. मे महिन्यातील उपलब्ध पाणी विचारात घेऊनच ऊसाचं क्षेत्र ठरवावं. लांब सरी पद्धतीमध्ये दोन पाण्याच्या पाळीतील अंतर कमी ठेवावं. जास्त खोलीच्या भारी, मध्यम आणि हलक्या जमिनीत प्रत्येक सरीमधून उपलब्ध पाण्याचा प्रवाह अनुक्रमे 1 ते 1.5, 2 ते 2.5 आणि 2.5 ते 3 लिटर प्रतिसेकंद प्रवाह विभागून द्यावा. शक्य तिथं पाणी नेहमीच्या पाटानं पाणी देण्याच्या पद्धतीऐवजी ठिबक आणि तुषार सिंचन पद्धतीचा अवलंब करावा. रासायनिक खतं ठिबक सिंचनाद्वारेच द्यावीत. पिकाची खालची वाळलेली पानं काढून ती आच्छादन म्हणून सरीत पसरवावीत. पाचट आच्छादनानं 2 पाळ्याच्या पाण्याच्या पाळीतील अंतर वाढविता येतं आणि पाण्याच्या 4 ते 6 पाळ्यांमध्ये बचत होते. शेताच्या बाहेरच्या बाजूस साधारणपणे 1 मीटर पट्ट्याचे पाचट काढू नये. पीक नेहमी तणविरहित ठेवावं, म्हणजे उपलब्ध असलेल्या पाण्यात तण वाटेकरी होणार नाही आणि दिलेल्या पाण्याचा पुरेपूर उपयोग होईल. सेंद्रिय आणि जैविक खतांचा वापर करावा. तसंच पाण्याची उपलब्धता पाहूनच रासायनिक खतांचा वापर करावा. पिकाला पोटॅश खताची 25% मात्रा अधिक द्यावी. तसंच दर 21 दिवसांनी 2% म्युरेट ऑफ पोटॅश अधिक 2% युरिया यांचं मिश्रण करून फवारणी करावी. रासायनिक खतांचा वापर जमिनीतून करण्याऐवजी मल्टीन्युट्रियंट अर्थात मॅक्रो आणि मायक्रो द्रवरूपात खतांच्या 1% या प्रमाणात 1 महिन्याच्या अंतरानं 3 फवारण्या कराव्यात. ताण सहन करण्याची क्षमता वाढवण्यासाठी कायटोसान सिलिकॉनयुक्त घटकांचा वापर करावा. पट्टा किंवा जास्त अंतरावरील सरी लागण पद्धतीत मधल्या पट्ट्यात हलकी अंतरमशागत अर्थात कुळवणी करावी. सध्याच्या परिस्थितीत काणी आणि गवत वाढ या रोगांचा तसंच खोडकीड, कांडीकीड, वाळवी इत्यादी केडींचा प्रादुर्भाव वाढतो. काणी आणि गवती वाढ रोगग्रस्त बेटे मुळासहित काढून नष्ट करावीत.
1: आताच आपण कृषी सल्ला ऐकला आहात.

0: मंडळी, कार्यक्रमात यानंतर ऐकूयात आल निनोच्या पार्श्वभूमीवर शेतकरी बांधवांनी फळबागेचं व्यवस्थापन कसं करावं याविषयी डॉक्टर संतोष चव्हाण, फळबाग शास्त्रज्ञ, कृषी विज्ञान केंद्र सगरोळी यांचं भाषण.
1: नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी डॉक्टर संतोष चव्हाण, कृषी विज्ञान केंद्र सगरोळ येथे फळबाग शास्त्रज्ञ म्हणून काम करत आहे. आज आपण सध्याच्या अल्निनोच्या परिस्थितीमध्ये पावसाचा जो खंड पडतो आहे अशा परिस्थितीमध्ये फळबागाचं व्यवस्थापन कोणत्या पद्धतीने करायचं किंवा कोणकोणती आपण काळजी घेतली पाहिजे याविषयी आपण थोडक्यात माहिती घेणार आहोत. सध्या आपल्या मराठवाड्यातील किंवा नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांची फळबाग लागवड चालू असेल किंवा काही प्रमाणामध्ये काही शेतकऱ्यांनी केलेली असेल, अशामध्ये सध्याचा पाऊस हा चांगल्या प्रकारे आपण जवळपास झाल्यानंतरच आपण फळबागेची लागवड करावी. जर मधल्या काळामध्ये आपण लागवड केल्याच्या नंतर पावसाचा जर आपल्याला खंड पडला त्यासाठी आपल्याला बागेमध्ये सगळ्यात पहिल्यांदा ठिबक सिंचनाची आपल्याला व्यवस्था करायची आहे, जेणेकरून आपल्याकडे कमी पाणी

मध्ये चांगल्या पद्धतीने त्या बागेला देता येईल आणि त्या पाण्याचा चांगला कार्यक्षम वापर होईल. दुसरा, ज्या शेतकऱ्यांच्या नवीन बागा लागवड करतील अशा शेतकऱ्यांना ज्यावेळेस पाण्याची कमतरता असेल अशा वेळेस ठिबक सिंचन पाणी देणं गरजेचं आहे. आणि ज्या शेतकऱ्यांच्या बागा फळामध्ये असतील किंवा अशा शेतकऱ्यांना सुद्धा ह्या पाण्याचा कार्यक्षम वापरामुळे कमी पाण्यामुळे त्यांची बाग जगवता येईल, जेणेकरून त्यांच्या उत्पन्नामध्ये आपल्याला फरक पडणार नाही. दुसरी गोष्ट, आपण जमिनीमध्ये जे पाणी जास्त उन्हामुळे बाष्पीभवनाद्वारे उडून जात आहे त्यासाठी आपल्याला बागेमध्ये मल्चिंग करायचे आहे. मल्चिंगसाठी तुम्ही साधे आपल्याला पालापाचोळा किंवा ऊसाचं पाचट किंवा काही तुमचं सोयाबीनचं गव्हाचं पाचट असेल तर त्याचा बागे झाडाच्या खाली एक 10 ते 15 सेंटीमीटरचा थर राहील या पद्धतीने आपल्याला ते टाकून घ्यायचं आहे, जेणेकरून जमिनीमधलं पाण्याचं बाष्पीभवन होणार नाही आणि पाणी आपल्याला कमी पाणी लागेल. आणि ह्याचा आपल्याला दुसऱ्या पद्धतीने फायदा होतो की ज्यावेळेस आपल्याला पाऊस पडेल तर ते आपलं जे ऑर्गॅनिक पालापाचोळा आपण झाडाखाली टाकलेलं आहे ते कुजून आपल्याला त्याच्यामध्ये अन्नद्रव्य पण झाडाला उपलब्ध होतील. ज्या शेतकऱ्यांना शक्य आहे अशा शेतकऱ्यांना वीडमॅट किंवा मल्चिंग प्लास्टिक पेपरचाही वापर केला तरी चालेल. दुसरं, झाडाला आवश्यकतेनुसारच आपल्याला पाणी द्यायचं आहे जेणेकरून आपली बाग हे राहील. जर पाणी आपल्याला 5-6 दिवसाचा जर खंड पडला तर ड्रिपनं आपल्याला सकाळ आणि संध्याकाळ 2 वेळेस आपल्याला 1-1 घंटा आपल्याला त्याच्यामध्ये ड्रिपनं पाणी द्यायचं आहे जेणेकरून आपली मर कमी होईल नवीन लागवडीमध्ये. दुसरा मुद्दा, आपल्याला ज्यावेळेस लागवड करतो तर आपण त्याच्यामध्ये एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापनाच्या दृष्टिकोनातून जास्तीत जास्त सेंद्रिय खताचा वापर करणं गरजेचं आहे जेणेकरून आपल्या जमिनीमध्ये ओलावा टिकून राहील. तर यामध्ये तुम्ही चांगलं कुजलेलं गांडूळ खत किंवा आपलं शेण खत कंपोस्ट खत हे सुद्धा आपण त्या झाडाला देऊ शकतो, त्याच्यामुळे आपल्या जमिनीचा जो आहे सेंद्रिय कर्ब वाढण्यास मदत होईल. दुसरं की आपण फवारणीद्वारे आपल्याला काही अन्नद्रव्याची कमतरता जर जाणवत असेल तर आपल्याला त्याला फवारणीद्वारे पण देता येईल. जर पावसाचा खंड पडला तर अशा खंडामध्ये झाडाची वाढ खुंटते अन्नद्रव्याच्या कमतरतेमुळे, त्यामुळे त्यासाठी आपण 1 किंवा 2% युरिया याची आपण फवारणी करू शकतो जेणेकरून झाडांची जी वाढ आहे ती सुरळीत चालू राहील. किंवा त्याच्या व्यतिरिक्त आपण पोटॅशियम नायट्रेट जे आहे 13-0-45 हे पण आपल्याला पाण्याचा ताण असताना आपल्या झाडावर द्यायचं जेणेकरून झाडाची जी ऊर्जा आहे ती टिकून राहील आणि अन्नद्रव्य घेण्याची क्षमता त्याच्यामध्ये चांगली राहील. यासाठी आपण 10 लिटरमध्ये 100 ते 200 ग्रॅम मिक्स करून आपल्याला फवारणी करायची आहे. बऱ्याच वेळी आपल्याला पाऊस ज्यावेळेस उघडीप देतो त्यावेळेस उन्हाचा तीव्रता जास्त वाढते. अशा उन्हाच्या तीव्रतापासून जर झाडाला आपल्याला वाचवायचं असेल तर आपल्याला त्याला बोर्डोपेस्ट लावणं खूप गरजेचं आहे. बोर्डोपेस्टचा दुहेरी फायदा होतो की अति तीव्र उन्हापासून आपल्या फळबागांच्या खोडाचं संरक्षण होतं आणि जी आपली बुरशीजन्य रोग आहेत त्याच्यापासूनही आपल्या झाडाचं त्याला संरक्षण होतं. बोर्डोपेस्ट लावताना बरेचसे शेतकरी मार्केटमधून जे आहे किंवा ऑलरेडी तयार केलेलं बोर्डोपेस्ट वापरतात, त्यापेक्षा तुम्ही चुना आणि मोरचूत याचं जर स्वतः पेस्ट करून जर तयार केलं तर ते अधिक चांगल्या प्रमाणामध्ये होतं आणि असंच पेस्ट आपण झाडाला वापरलं पाहिजे. दुसरं, जे शेतकरी नवीन लागवड करत आहेत आता सध्या आंबा असेल किंवा कोणते जांभूळ असेल लिंबू असेल तर अशा शेतकऱ्यांना आपल्याला शेताच्या कडीनं चारी जैविक कुंपणासाठी करवंद किंवा शेवरी असे पिकं लावायचे आहेत. तर त्याच्यामध्ये जर तुम्ही जास्त करवंद जर पिकाचा जर निवड केली तर हे काटेरी असल्यामुळे तुमचं जे वन्य प्राणी आहेत अशापासूनही आपल्या बागेचं संरक्षण होतं आणि ज्यावेळेस तीव्र वारे येतात आणि वाऱ्यामुळे आपल्या बाष्पीभवनाद्वारे जी पाण्याची कमतरता निर्माण होते ते आपल्याला त्या करवंदांमुळे आपल्याला ते वाऱ्याचा प्रभाव कमी होतो आणि त्याचा वेग कमी होतो. आणि जर आपली फळबाग ही फळावर असेल तर अशा वेळेस आपल्याला फळाचं नुकसानही आपल्याला कमी होतं. दुसरं, ज्यावेळेस आपण नवीन लागवड केलेली असते शेतकऱ्याने फळबागेची त्यावेळेस त्याच्या खोडांना किंवा ह्यांना इजा होऊ नये म्हणून आपण त्याला पीव्हीसी पाईपचा कट करून लावणं गरजेचं आहे आपण बोर्ड पेस्ट लावल्याच्या नंतर, जेणेकरून उन्हाचा चटका आपल्याला कमी मिळेल. त्याच्यानंतर जी काळजी घ्यायची आहे, किंवा फळपीक लागवड झाल्याच्या नंतर बरेचसे शेतकरी आंतरपीक बऱ्यापैकी घेतात. आंतरपीक घेताना आंतरपीक निवडताना फळबागापेक्षा कमी उंचीचे आंतरपीक आपण निवडले पाहिजेत. त्याच्यामध्ये सोयाबीन झालं, मूग झालं, उडीद झालं, हरभरा झालं असे पिके निवडावेत तर जेणेकरून फळबागेची वाढ पण चांगली होईल आणि आपल्या आंतरपिकामधून त्याचा अतिरिक्त फायदा पण होईल. दुसरं, ज्यांच्याकडे सिंचनाची व्यवस्था आहे किंवा 1-2 पाणी आपण देऊ शकतो अशा शेतकऱ्यांना हिरवळीचे खतं घेणं एकदम फायदेशीर ठरेल. मग हिरवळीच्या खत्यामध्ये तुमचं ताग आहे द्यांच्या आहे ते एक पाणी देऊन तुम्ही हिरवळीचे खतं आपल्या फळबागेमध्ये घेऊ शकता. त्याच्यामध्ये आपल्याला हिरवळीचे खतं द्यायच्या जर आपण घेतला तर फुलोऱ्यामध्ये त्याला आपल्याला जमिनीमध्ये पुरून टाकावं लागतं 45 दिवसांनंतर. त्याच्यामुळे आपल्या फळबागेमध्ये सेंद्रिय कर्बाचं प्रमाण वाढण्यास मदत होते.
ज्यावेळेस पावसाचा खंड पडतो आणि तापमान वाढतं, अशा परिस्थितीमध्ये फळबागेमध्ये कीड आणि रोगांचं

0: जास्त प्रमाणामध्ये प्रादुर्भाव आपल्याला दिसून येतो. तर त्या कीड रोगामध्ये आपल्याला मावा, तुडतुडे, फुलकिडे किंवा रस शोषण करणाऱ्या किडींचा प्रादुर्भाव होतो. अशा वेळेस परिस्थितीनुसार आपल्याला जे रिकमेंडेड सिस्टेमिक इन्सेक्टिसाइड असेल किंवा कीटकनाशक असेल असं फवारणी करणं गरजेचं आहे, जेणेकरून आपली बाग ही चांगल्या प्रकारे वाढेल. तर या परिस्थितीमध्ये हे जर आपण चांगल्या पद्धतीने उपाय केले तर आपल्या फळबागेचं जे होणार नुकसान आहे ते आपल्याला टाळता येईल आणि आपल्याला त्याच्यापासून अधिक आपल्याला नफा मिळेल. ह्याच्यासोबतच मी शेतकऱ्याला एक सांगू शकतो की जे फळबाग शेतकरी नवीन लागवड करत आहेत, तर नवीन लागवड करलेल्या शेतकऱ्याने फळबागेसाठी रोपांची निवड ही चांगल्या पद्धतीने करावी, गुणवत्तापूर्ण रोपे आणावीत. त्याचं कारण असं की जर आपण ही फळबाग आपलं 10 ते 15 वर्ष आपल्या फळबागेमध्ये राहणार असते आणि रोपांची जर निवड चुकली, आपल्याला ही रोपांची चुकीची निवड आपल्याला आपल्या ज्यावेळेस ते झाड फळ द्यायला सुरू करतं त्यावेळेस आपल्याला होते, म्हणजे 4 ते 5 वर्षांनी, आणि तो आपला पिरियड खूप मोठा असतो. जर आपण रोप चुकीचं निवडलं, त्याची जात जर वेगळी निवडली, तर आपल्याला त्याचं नुकसानही भरपूर होतं आणि वेळेचंही होतं. रोपे निवडताना कोणती काळजी घेतली पाहिजे, तर सर्वात पहिल्यांदा रोपं ही 1 ते 2 वर्ष वयाचीच निवडावीत. 3-4 वर्षाची रोपे शक्यतो शेतकऱ्यांनी टाळावीत. याचं मुख्य कारण म्हणजे 4 वर्षाची जी रोपे असतात त्याचा पिशवीमध्ये मुळांचा हा गुंडाळा झालेला असतो आणि ती रोपे जमिनीमध्ये थोडाही जरी वारा आला तर आपल्या शेतामध्ये पडून जातात. तर त्यासाठी 1 ते 2 वर्ष वयाची रोपे निवडावीत. त्या रोपांचा जोड जो आहे किंवा डोळा आहे हा एकदम चांगला आणि घट्ट असावा. त्या रोपांची उंची जवळपास 1.5 ते 2 फूट असावी. आंब्याचा जर तुम्ही रोप निवडत असाल तर त्याला 2 ते 3 पेरे पडले पाहिजेत, 2.5 ते 3 फुटापर्यंत. त्याचा जो कलमाचा भाग आहे तो घट्ट झालेला पाहिजे आणि ज्या पिशवीमध्ये ते कलम आहे त्या कलमाच्या मातीपासून त्याचा डोळा म्हणजे जिथं बांधलेला आहे तो 20 ते 22 सेंटीमीटर असावा, जेणेकरून तुम्ही ज्यावेळेस तो जमिनीमध्ये लावताना त्याचा जमिनीमध्ये संपर्क येणार नाही आणि जमिनीद्वारे जे बुरशीचा प्रादुर्भाव होणार आहे तो त्याच्यामध्ये होणार नाही. आणि रोपवाटिका निवडताना शासनमान्य रोपवाटिका निवडावी. ज्या नर्सरीचं नॅशनल हॉर्टिकल्चर बोर्ड याचं अॅक्रेडिशन आहे, महाराष्ट्र शासन कृषी विभागाचं लायसन्स आहे, अशाच नर्सरीमधून खात्रीशीर रोपं आणून घ्यावीत आणि लागवड करावी. लागवड करताना आपण शक्यतो खड्डे खांदून किंवा चर खांदून लागवड करावी आणि त्या लागवड करण्याच्या आधी आपण जमिनीमध्ये एक चांगलं कुजलेलं शेणखत, निंबोळी पेंड, गांडूळ खत, जैविक खते, बुरशीनाशक हे सर्व मिक्स करून खड्डा भरून घ्यावा आणि नंतरच कलम लावावे. आणि कलम लावल्याच्या नंतर त्याला काठीचा आधार हा अवश्य द्यावा, जेणेकरून तुमचा कलम हे सरळ वाढेल आणि नंतर पुढे चालून तुम्हाला त्याचा आकार देण्यासाठी त्याचा चांगला फायदा होईल. ह्या आपल्या परिस्थितीमध्ये आपण ही 4-5 जर उपाययोजना केल्या तर आपली बाग चांगल्या प्रकारे राहील आणि उत्पन्नही आपल्याला त्याच्यापासून चांगलं मिळण्यास मदत होईल. तर आपले काही शंका असतील किंवा फळबागेविषयी काही प्रश्न असतील तर कृषी विज्ञान केंद्र सगरोळी येथे आपण संपर्क करून आपल्या शंकेचं आपण निरसन करून घेऊ शकता किंवा त्या फळबाग लागवडीसाठी आपल्या केविकेतर्फे आम्ही पूर्ण मार्गदर्शन आपण शेतकऱ्यांना देता येईल.
1: आताच आपण अल निनोच्या पार्श्वभूमीवर शेतकरी बांधवांनी फळबागेचं व्यवस्थापन कसं करावं याविषयी डॉक्टर संतोष चव्हाण फळबाग शास्त्रज्ञ कृषी विज्ञान केंद्र सगरोळी यांचं भाषण ऐकलं आहे.

आणि मंडळी, या इतिहासाचा आपला किसान वाणी हा शेतकरी बांधवांसाठीचा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करीत आहोत. या कार्यक्रमाचं संकलन आणि निवेदन मधुकर गजभारे, सादर करते विश्वास वाघमारे. तेव्हा पुन्हा भेटूयात आपल्या पुढच्या किसानवाणी या कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार.

0: किसानवाणी हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून. एफएम बँड 101.1 मेगाहर्ट्सवर आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून. यानंतर 8 वाजल्यापासून आकाशवाणी मुंबई केंद्राचे कार्यक्रम आम्ही आता सहक्षेपित करीत आहोत. हे कार्यक्रम आपण ऐकू शकाल रात्री 11:10
1: श्रोतेहो. कौटुंबिक हिंसाचार घरातूनच सुरू होतो का?
2: कुटुंबातल्या कोणत्याही व्यक्तीने कोणत्याही व्यक्तीला त्रास दिला म्हणजे सुनेने सासूला दिला तरी त्याला कौटुंबिक हिंसाचारच म्हणतो, किंवा भावाने बहिणीला त्रास दिला तरी त्याला कौटुंबिक हिंसाचार आपण म्हणतो.
1: हा हिंसाचार कोणत्याही थरावर जाऊ शकतो.
3: कौटुंबिक हिंसाचार हा कन्वर्ट होतो सेक्शुअल व्हायलन्स मध्ये, की जिथे घरच्या लहान बाळांवर देखील सेक्शुअल व्हायलन्स होतात. मग हे सायकल जे आहे ते तेव्हाच तोडलं जाऊ शकतं जेव्हा तुम्ही पहिल्यांदा आवाज उठवतो.
1: पण मग अशा वेळी करायचं काय?
4: असा एक फोन नंबर तुमच्याजवळ असला पाहिजे, तर ताबडतोब ती व्यक्ती येईल, तुम्हाला मदत करेल आणि कुठलाही अत्याचार झाला तर आवाज उठवा.
1: प्रतिकार कौटुंबिक हिंसाचाराचा. सहभाग शोभाताई कोकितकर, सीमाताई देशपांडे आणि ऍडव्होकेट प्रणाली ठाकूर. अवश्य का? सोमवार दिनांक 29 जूनला दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात प्रतिकार कौटुंबिक हिंसाचाराचा अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवर प्रतिकार कौटुंबिक हिंसाचाराचा.
5: श्रोते हो, अन्न वस्त्र निवारा या माणसाच्या मूलभूत गरजा आहेत. या गरजा पूर्ण करत असताना माणसाच्या मेंदूत अनेक प्रश्नांचं काहूर मासतं, जसं की किती खावं, कोणत्या वेळी खावं, काय खाणं टाळावं, पाणी प्यायचं तर किती प्यायचं, या आणि यासारख्या अनेक प्रश्नांचं आणि शंकांचं निरसन करतील आयुर्वेद तज्ज्ञ डॉक्टर सिद्धेश तावडे उदरभरण नोहे. या कार्यक्रमात तुम्ही सुद्धा सहभागी होऊ शकता. दूरध्वनी क्रमांक आहेत 45151 आणि 45151 एसटीडी कोड आहे 022. तेव्हा श्रोते हो अवश्य ऐका उदरभरण नोहे आरोग्य दर्पण मध्ये. सहभागी होत आहेत आयुर्वेद तज्ञ डॉक्टर सिद्धेश तावडे. आणि हो, त्याआधी स्मिता गानू जोगळेकर लिखित आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रुतिका ऐकायला अजिबात विसरू नका. मंगळवार दिनांक 30 जून रोजी 12 ते 1 या वेळात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवरही. वनिता मंडळ.

घेऊन आलोय मी, आता नाही बदलणार तर बदलणार कधी। भूमातेला काल मी भेटायला गेलो, तिच्या मनीची वेदना मी समजायला गेलो, तिची व्यथा तुमच्या समोर आलोय मी घेऊन, आता नाही बदललो तर जाऊ डुबून। तर ऐका माग पाणी वाचा रे।

0: प्रसार भारतीच्या वेव्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. रात्रीचे 8:05 होत आहेत. आता राष्ट्रीय मराठी बातम्या प्रसारित होतील.
1: आकाशवाणी मुंबई. मनीषा देवणे राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. टीईटीचा पेपर भिवंडीत फुटल्यानं उद्या होणारी परीक्षा रद्द. परराज्यातल्या तिघांना अटक. टीईटी पेपर फुटी प्रकरणी मकोका लावण्याचा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा प्रयत्न. निष्पक्ष चौकशीची विरोधकांची मागणी. सेशेल्स दौऱ्यात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी स्वातंत्र्य दिनाच्या सोहळ्यात सहभागी होणार. आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या मन की बात द्वारे देशवासियांशी संवाद साधणार. टीईटी अर्थात शिक्षक पात्रता परीक्षेचा पेपर फुटल्यानं उद्या होणारी परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. परीक्षेची आगामी तारीख लवकरच वेबसाईटवर जाहीर केली जाईल असं महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेनं जाहीर केलं आहे. या प्रकरणी मकोका लावण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे करणार असल्याचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं आहे. तर या प्रकरणाची तत्काळ निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा काँग्रेसनं दिला आहे. याविषयी सविस्तर जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून.
2: ठाणे जिल्ह्यातल्या भिवंडीमधल्या काही व्यक्तींकडे टीईटीच्या प्रश्नपत्रिकेतले काही प्रश्न असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी आज पहाटे धाड टाकून चौकशी केली. या व्यक्तींकडे असलेल्या कागदपत्रांमध्ये आणि उद्या होणाऱ्या परीक्षेतले प्रश्न समान असल्याचं आढळून आलं. राज्य परीक्षा परिषदेच्या अधिकाऱ्यांनी याला दुजोरा दिल्यावर भिवंडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून तिघांना अटक करण्यात आली आहे. राजीव शॉ, आकाश कुमार आणि धीरज सिंह अशी आरोपींची नावं आहेत. यातले राजीव आणि आकाश हे बिहारचे तर धीरज सिंह हा हरियाणाचा रहिवासी आहे. त्यांच्या ताब्यातून मोबाईल, रोख रक्कम आणि टीईटी परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेचे 4 संच जप्त करण्यात आले आहेत. आरोपी भिवंडीत कोणाच्या संपर्कात होते, या प्रकरणात कोणत्या शैक्षणिक संस्था किंवा स्थानिक एजंटचा सहभाग आहे का, तसंच या संपूर्ण नेटवर्कचा सूत्रधार कोण आहे याचा तपास पोलीस करत आहेत अशी माहिती अतिरिक्त पोलीस आयुक्त अशोक दुधे यांनी बातमीदारांना दिली.
3: 1.5 करोड रुपये त्यांनी अपेक्षा होती, तेवढी मागणी केली होती. त्यानंतर त्यांच्या सिस्टम प्रमाणे त्यांचे जे काही विकत घेणारे आहेत त्यांना विकणार आणि नंतर ते खाली जे शिक्षक कॅन्डिडेट आहेत त्यांना विविध रकमामध्ये पेपर देऊन ते विकणार होते.
2: या प्रकरणाच्या तपासासाठी पोलीस उपायुक्त पवन बनसोड यांच्या नेतृत्वाखाली विशेष तपास पथकाची स्थापना केली आहे. या पथकात 2 सहाय्यक पोलीस आयुक्त, 9 पोलीस निरीक्षक आणि इतर 20 कर्मचाऱ्यांचा समावेश आहे असं दुधे यांनी सांगितलं. ही पथकं विविध ठिकाणी रवाना झाली आहेत. तपासात जे निष्पन्न होईल त्यानुसार दोषींवर कठोर कारवाई केली जाईल असं ते म्हणाले. टीईटी परीक्षेच्या पेपरफुटीची घटना अत्यंत संतापजनक असून या प्रकरणातील मुख्य सूत्रधार आणि आरोपींवर मकोका अंतर्गत कारवाई करण्यासाठी आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी सविस्तर चर्चा करणार असल्याचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. आरोपींकडून जप्त केलेल्या प्रश्नपत्रिकेतले प्रश्न टीईटी प्रश्नपत्रिकेतल्या काही प्रश्नांशी जुळत होते अशी माहिती शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी बातमीदारांशी बोलताना दिली. या प्रकरणाची सरकारनं गंभीर दखल घेतली असून दोषींवर कठोर कारवाई केली जाईल अशी ग्वाही त्यांनी दिली.
4: माननीय मुख्यमंत्री महोदय, माननीय उपमुख्यमंत्री महोदयांनी पण याची गंभीर नोंद घेतलेली आहे. पोलीस प्रशासनाला त्याचा सखोल चौकशी करण्याचे आदेश त्या ठिकाणी देण्यात आलेले आहेत आणि या चौकशीतून जे काही समोर येईल त्या सर्वांवर त्या ठिकाणी कठोर कारवाई केली जाईल.
2: नीट परीक्षेचा पेपर फुटल्याच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य परिषदेनं खबरदारी घेतली होती. पेपर कसा फुटला हे चौकशीनंतर स्पष्ट होईल असं भुसे यांनी सांगितलं. सातत्यानं विविध परीक्षांचे पेपर फुटणं हे सरकारचं अपयश असल्याची टीका काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. याला जबाबदार असणाऱ्यांवर कारवाई होईलही, पण असे प्रकार

0: वारंवार होणं कधी बंद होणार असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. सरकारला विद्यार्थ्यांच्या भवितव्याविषयी देणं घेणं नाही अशी टीकाही वडेट्टीवार यांनी केली.
1: नीट पेपर फुटे असेल, टीईटी असेल, पोलीस रिक्रुटमेंट असेल, यामध्ये सरकारची भूमिका काय? सरकारला या साध्या परीक्षा व्यवस्थित घेता येत नाही म्हणजे सरकारला विद्यार्थ्यांच्या प्रती त्यांच्या भविष्याच्या संदर्भात काही देणं घेणं नाही.
0: या परीक्षेसाठी यंदा 4,28,122 परीक्षार्थी बसले होते. परीक्षेची आगामी तारीख लवकरच वेबसाईटवर जाहीर केली जाईल असं महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेनं जाहीर केलं आहे.
2: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत जुलैच्या दुसऱ्या आठवड्यापासून कर्जमुक्तीची रक्कम पात्र शेतकऱ्यांना थेट कर्ज खात्यांमध्ये जमा होण्यास सुरुवात होईल असं प्रशासनानं जाहीर केलं आहे. कर्ज खात्याच्या माहितीत किंवा बँक तपशिलात काही तांत्रिक त्रुटी असल्यास शेतकऱ्यांना दाद मागता यावी म्हणून सक्षम तक्रार निवारण व्यवस्था निर्माण करण्यात आली आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी 3 दिवसीय दौऱ्यासाठी सेशल्सची राजधानी व्हिक्टोरिया इथं दाखल झाले. सेशल्सचे अध्यक्ष पॅट्रिक हर्मिनी यांनी विमानतळावर केलेल्या स्वागताबद्दल प्रधानमंत्र्यांनी समाजमाध्यमावरच्या संदेशात त्यांचे आभार मानले. सेशल्स हा भारताचा महत्वपूर्ण सागरी भागीदार आणि हिंद महासागर क्षेत्रातला घनिष्ठ मित्र आहे असं प्रधानमंत्री म्हणाले. आपल्या भेटीमुळे नागरिकांच्या कल्याणासाठी दोन्ही देशातलं सहकार्य वाढेल अशी आशा त्यांनी व्यक्त केली. सेशल्सच्या 50व्या स्वातंत्र्य दिनाच्या मुख्य सोहळ्यात प्रधानमंत्री मुख्य अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. हा बहुमान मिळालेले ते पहिले भारतीय नेते आहेत. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या सकाळी 11 वाजता आकाशवाणीवरून मन की बातच्या 135व्या भागातून देशवासियांशी संवाद साधणार आहेत. आकाशवाणी दूरदर्शनच्या सर्व वाहिन्या, युट्यूब वाहिन्या तसंच न्यूज ऑन एआयआर ऍपवरून मन की बात ऐकता येणार आहे. राम मंदिर देणग्यांच्या कथित अपहार केल्याप्रकरणी श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र विश्वस्त मंडळाचे महासचिव चंपत राय आणि सदस्य अनिल मिश्रा यांनी राजीनामे दिले असल्याची माहिती विश्वस्त मंडळानं दिली आहे. या राजीनाम्यांवर 11 जुलै रोजी होणाऱ्या बैठकीत निर्णय घेतला जाणार असल्याचंही विश्वस्त मंडळानं कळवलं आहे. देणग्यांशी संबंधित आरोपांची निष्पक्ष चौकशी केली जाईल असं आश्वासनही विश्वस्त मंडळानं दिलं आहे. अयोध्येतल्या राम मंदिराच्या देणग्यांमधील कथित गैरव्यवहारावरून माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी टीका केली. रामाला भाजपापासून मुक्त करण्याच्या चळवळीचं नेतृत्व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष करेल असंही ते यावेळी म्हणाले. मध्य प्रदेशातल्या छिंदवाडा जिल्ह्यात 2 वेगवेगळ्या ठिकाणी वीज पडून झालेल्या अपघातात 4 जणांचा मृत्यू झाला तर 8 जण जखमी झाले आहेत. या घटनेतल्या 2 गंभीर जखमींना जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आलं आहे तर 4 जणांवर बैहर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. बैहर आणि घडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत या घटना घडल्याची माहिती स्थानिक पोलिसांनी दिली. अफगाणिस्तानच्या ईशान्य भागाला आज 6.1 रिश्टर स्केलच्या भूकंपाचा धक्का बसला. प्राथमिक माहितीनुसार यात जीवितहानीचं वृत्त नाही. या भूकंपाचं केंद्र 215 किलोमीटर भूगर्भात असल्याचं राष्ट्रीय भूकंपशास्त्र संस्थेनं म्हटलं आहे. दिल्ली आणि जम्मू काश्मीरमधल्या काही भागातही या भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. इराणने आपल्यावर पुन्हा ड्रोन हल्ला केल्याचा बहारीननं आरोप केला आहे. बहारीनच्या परराष्ट्र मंत्रालयानं निवेदन जारी करून हा आरोप केला. मात्र त्यांनी हल्ला झालेल्या ठिकाणांबाबतचे कोणतेही तपशील दिलेले नाहीत. मात्र या हल्ल्यात कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचंही बहारीननं म्हटलं आहे. दरम्यान अमेरिकेने इराणच्या दक्षिण किनारपट्टीवर केलेल्या हवाई हल्ल्यांना प्रत्युत्तर म्हणून आपण बहारीनमधल्या अमेरिकेच्या लष्कराशी संबंधित ठिकाणांना लक्ष्य करून हा हल्ला केल्याचं इराणच्या लष्करानं म्हटलं आहे. अमेरिकेचा हल्ला हा संयुक्त राष्ट्रांची सनद आणि दोन्ही देशांमधील युद्ध संपुष्टात आणण्याच्या कराराचं उल्लंघन आहे असा दावाही इराणनं केला आहे. होर्मुझच्या समुद्रधुनीतून जाणाऱ्या एका व्यापारी जहाजावर झालेल्या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून काल अमेरिकेनं इराणवर हल्ले केले. त्यानंतर इराणनं हा हल्ला केला होता. दरम्यान संयुक्त अरब अमिरातीनं बहारीनवरच्या हल्ल्याचा निषेध केला आहे. हा हल्ला बहारीनच्या सार्वभौमत्वावरचा हल्ला असून यामुळे सुरक्षा आणि स्थैर्याला धोका निर्माण झाल्याचं त्यांनी म्हटलं आहे. जागतिक बँकेनं बांगलादेशसाठी 110 कोटी डॉलर्सच्या आपत्कालीन वित्त पुरवठ्यास मान्यता दिली आहे. बांगलादेशमध्ये सध्या इंधन आणि खत दरवाढीमुळे आर्थिक अस्थिरता आणि अन्न सुरक्षेविषयी वाढती चिंता आहे. या पॅकेजमध्ये खतांची आयात आणि तांदळाच्या उत्पन्नाला पाठबळ देण्यासाठी

$30 कोटी समावेश, तर रोग सहाय्य जीवनावश्यक वस्तू, आवश्यक वीज पुरवठा आणि आपत्कालीन खर्चासाठी $71 कोटी 30 लाख राखून ठेवण्यात आले आहेत. फिफा फुटबॉल विश्वचषक स्पर्धेत आज अमेरिकेत पनामा आणि इंग्लंड यांच्यात सामना होणार आहे. त्याशिवाय क्रोएशिया आणि घाना यांच्यातही सामना होईल. अमेरिकन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या देविका सिहा, किदांबी श्रीकांत आणि रौनक चौहाननं उपांत्य फेरीत धडक मारली आहे. संपूर्ण जगाच्या अर्थव्यवस्थेचं सामर्थ्य एमएसएमई अर्थात सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगाच्या योगदानावर अवलंबून आहे, असं मत उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांनी व्यक्त केलं. एमएसएमई दिनानिमित्त नवी दिल्लीत आयोजित एका कार्यक्रमात ते बोलत होते. ठळक बातम्या पुन्हा एकदा. टीईटीचा पेपर भिवंडीत फुटल्यानं उद्या होणारी परीक्षा रद्द, परराज्यातल्या तिघांना अटक. टीईटी पेपर फुटी प्रकरणी मकोका लावण्याचा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा प्रयत्न. निष्पक्ष चौकशीची विरोधकांची मागणी. सेशेल्स दौऱ्यात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी स्वातंत्र्य दिनाच्या सोहळ्यात सहभागी होणार. आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या मन की बातद्वारे देशवासियांशी संवाद साधणार. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.